महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

अष्टविनायक मध्ये काही काही महत्वाचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये काहींना म्हणतात की अष्टविनायक म्हणजे काय आणि या यात्रेचे महत्व काय. तर अष्टविनायक म्हणजे आठ गणपती. महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपती मंदिराच्या समूहाला अष्टविनायक म्हणतात. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते आणि अष्टविनायक यात्रा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी धारणा आहे. त्या आठ मंदिरांचे असे समावेश आहेत: मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती असे हे आठ गणपती आहेत. शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, ठेऊ, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव असा क्रम येतो. यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला येऊन मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते असे मानले जाते. लेण्याद्रीचे मंदिर हे लेण्यांमध्ये कोरलेले एकमेव अष्टविनायक मंदिर आहे. डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर अतिशय शांत व ध्यान धारणेसाठी पूरक असे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रा वर्षभरात कधीही करता येते, तरीही ऑगस्ट ते मार्च दरम्यान हवामान प्रवासासाठी सुखद असते. विशेषतः गणेशोत्सव आणि मागे चतुर्थीच्या काळात या मंदिरामध्ये मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण असते. स्वयंभू म्हणजे काय? तर स्वयंभू म्हणजे ज्या मूर्ती मानवाने घडवलेल्या नसून निसर्गातून आपोआप प्रगट झालेल्या आहेत त्या स्वयंभू मूर्त्या. अष्टविनायकाच्या आठही रूप निसर्ग निर्मित मानले जातात, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्व अधिक वाढलेले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग नुसार गणपती हे केवळ एक दैवत नसून ते आपल्यातील चेतना आणि बुद्धीचे प्रतीक आहे. अष्टविनायक यात्रा ही केवळ बाह्य प्रवास नसून स्वतःच्या अंतर्मनातील अडथळे दूर करून आत्मिक शांती मिळवण्याचा एक मार्ग आहे. त्याच्यामुळेच अष्टविनायकाची यात्रा नक्की करावी, ज्याच्यामुळे आपले मनही शांत होते आणि आपल्याला अष्टविनायकाची यात्राही घडते. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या शिवाजी पार्क दादरच्या. तर माझ्यासोबत आहेत रोशनी. हाय रोशनी. आणि आयशा. येस येस, दोघींचंही स्वागत आहे. मोठ्यांनी खणखणीत बोलायचं आहे तुम्हाला आणि आपण आपल्या तुमच्याच व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती द्यायची आहे. प्रेक्षक हो, समर वेकेशन सुरू झालंय आणि समर वेकेशन मध्ये काय करायचं असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. कोण ड्रॉइंग काढतं, कोण सिंगिंगला जातं, कोण डान्सिंग करतं. राईट राईट. आणि आता नवीन म्हणजे आपण पूर्वीच्या काही असं होतं की मुली पाहायला गेल्याला तुला भरतकाम येतं का, तुला शिवणकाम येतं का असं विचारतात. पण आता ती कला सुद्धा आता लोप पावत गेलेली आहे असं म्हणतात. पण ती आता नवीन स्वरूपात आपल्या जेनझी मुलींनी आणलेली आहे. तर बिझनेस स्टार्टअप त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज रोशनी आणि आयशाकडनं. रोशनी, ही तुमची जी आवड आहे जी तुम्ही व्यवसायात मध्ये त्याचं रुपांतर केलंय, तर ही आवड तुम्ही कधी म्हणजे कधी वाटलं की आपण हे करूया म्हणून? कोण आई वगैरे करत होती, आई मावशी करत होत्या घरात?
1: माझी मम्मी आधी करायची आणि मी कोकणातली म्हटलं तर ऑफकोर्स हे गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं आणि तिथे मी शिकले पण. माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर. काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो. कोकणात पण असेल पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचं आहे ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली म्हटलं तर गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली आहे. तर मग विचार चालू होता की कर आम्हाला बिझनेस करायचा होता एवढं होतं पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
0: बरं.
1: तर मग नंतर आयडिया आली की काहीतरी करूया, घरी बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. मग आम्ही करायला चालू केलं. मी, बहीण, माझा भाऊ, आम्ही तिघं बसलो आणि विचार केला करूया, स्टार्टअप करूया. इन्स्टावर काय होईना तो करूया. मग इन्स्टावर आयडी तयार केली, लोगो बनवला. मग नंतर हळूहळू मग व्हिडिओ वरून व्हायरल करत गेलो.
0: अच्छा.
1: हा, एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले. मग आम्हाला अजून हे झालं
0: इन्स्पिरेशन.
2: मग नंतर स्टॉल सेटअप करायला लागलो. आधी एकादशीला आम्ही स्टॉल लावला शिवाजी म्हणजे जत्रेच्या इथे आणि मग तिथे नॉर्मल युथ लोकांचा आणि कॉलेजच्या जे स्टुडंट होते ते मोस्ट रिस्पॉन्स करत होते की किचन चांगले आहेत, अजून व्हरायटीज आणा. ऑक्टोबर्स किचन अँड फ्लावर्स मोस्ट ट्रेंडिंग होते. मग ते बोलले की तुम्ही अजून व्हरायटीज आणा, इन्स्टावर ऑर्डर्स यायला लागले त्याचे.
0: अच्छा.
2: तसंच आम्ही मग अजून अजून चालू करत गेलो आणि अजून दुसऱ्या कॉलेजच्या बाहेर स्टॉल लावत गेलो.
0: अच्छा.
2: जसं की खालसा कॉलेज, रुया कॉलेज, जय हिंद कॉलेज स्टॉल सेटअप केली मोस्टली.
0: प्रेक्षक तुम्ही बघू शकताय माझ्यासोबत किती छान छान म्हणजे मी असं विसरून गेलंय स्वतःला. किती बघू काय बघू इथे छान हे म्हणाली जसं की किचन्स आहेत ह्या ऑक्टोपसच्या, जसं म्हणाली तसं हे ऑक्टोपस आहेत आणि किती छान छान कलर्स त्यांनी दिलेले आहेत. सनफ्लावर्स आहेत. हो, दाखव तू. येस येस.
1: रोजेस आहेत.
0: रोजेस पण बनवले आहेत. किती
1: मोस्टली कॉलेजला किचन्स आणि रोजेस
0: हे जास्त
1: बरोबर. आणि कस्टमाइज सुद्धा म्हणतो आम्ही. तोरण असेल परत आजकाल बायकांना लागतं ना काय बोलतात
0: टेबल क्लॉथ,
1: टेबल क्लॉथ
0: आणि फुलं. मला वाटतं तुमची फुलांची स्पेशालिटी आहे कारण तुम्ही फुलं फार छान बनवतात.
2: हे कस्टमाइज करून बुके मध्ये आणि हे राहतात लॉंग टर्म पर्यंत राहतात. वॉशेबल आहे, युजफुल पण आहे, आठवण म्हणून पण एक राहते कोणी गिफ्ट दिलं तर. म्हणून मोस्ट पीपल क्रोशेट प्रोडक्ट आमचे ह्याच्यामुळे जातात.
0: हा, मी फुलांचं म्हटलं की आता आपण जी फुलं देतो ती कधी कधी कार्यक्रमांना कसं होतं की 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो. मग ती खरी फुलं आपण गेलो गेलो की ती महाग पण आहेत फुलं, ती खरी फुलं आणि ती कोमेजून पण जातात म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. पण हा जर असं गुलाबाचं फुल तुम्ही दिलं किंवा एक बुके टेबल पीस म्हणून तुम्ही आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठेवू शकता, कुठेही म्हणजे शाळेमध्ये ठेवू शकता, कॉलेजमध्ये ठेवू शकता. शकता किंवा आपल्या वर्किंग डेस्कवर घरी सुद्धा आपण ते ठेवू शकतो. आणि बुके आणि हे एक फूल आहे पण असा जर गुच्छ तुम्ही दिला तर किती छान वाटेल, म्हणजे आपल्या गेस्टना सुद्धा ते बुके आपण प्रेझेंट केला कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा तर त्यांना फार असं छान वाटेल. कारण हे लाईफ लॉंग आहे तुमचं, म्हणजे तुम्ही वॉशेबल जसं हिने सांगितलं तर ते तुम्ही ही फुलं सुद्धा, आणि किती वेगवेगळी फुलं आहेत कारण ह्याचं डिझाईन जर पाहिलं ह्याचं डिझाईन पण छान वेगळं मल्टी कलर आहे. हा आपला आवडता पिंक गुलाब आहे,
1: डेझी आहे,
2: डेझी पण आम्ही ठेवतो गेस्ट लोकांना या आमचे कस्टमर्सला प्रोव्हाइड करू कलर्स ऑप्शन्स वगैरे न्यू प्रोडक्ट.
0: आणि मला एक सांगा की हे कसं बनवता तुम्ही, कारण ही कला आहे आणि ती कला तुम्हाला मला वाटतं म्हणजे बोलून करता येणार नाही पण करता करता येईल, ते कसं थोडस टिप्स देऊ शकता का आपल्या ज्याला बनवायचंय त्यांना?
2: नक्की. टाइम कन्झ्युमिंग आहे पण हे ते न्यू न्यू पॅटर्न वगैरे असतात, ते रोज मध्ये असे वेगळे झाले युनिक पॅटर्न आहे. कोणती कोणती आम्ही मम्मी पप्पांकडनं पण शिकल्या आणि जे युनिक प्रोडक्ट मध्ये असे पॅटर्न असतात टिप्स वगैरे ते ऑनलाइन वरनं पण शिकलो, युट्यूब
0: अच्छा
2: त्याच्यावर बघतो. आणि आता हे जे रोजेस केलेत बेस्ट पार्ट आहे की पप्पांनी बनवले,
0: अच्छा
2: ते पण खूप सपोर्टिव्ह.
1: रोजेस आणि स्क्रंचीज पप्पा बनवतात.
0: अच्छा,
1: बाकीचे जे कस्टमाइज प्रोडक्ट असतात ते आम्ही दोघे बनवतो.
0: हे कसे कंचित, म्हणजे आपण हेअर बँड म्हणून वापरू शकतो, इथे हेअर क्लिप्स सुद्धा आपल्याला दिसत आहेत छोट्या छोट्या, छान आहेत ह्या क्लिप्स, मस्तच मला खूप आवडल्या. आता मला सांगा तुम्ही मार्केटिंग याचं सगळ्याचं कसं करता, कारण कसं आहे तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तुम्ही स्टॉल लावता बरोबर, आपण शिवाजी पार्कमध्ये भेटलो तेव्हा पण तुम्ही अगदी मोक्याच्या ठिकाणी तर स्टॉल लावलाय आणि तिथे अशी गर्दी असते लोकांना घ्यायची, तर ते मार्केटिंग म्हणजे मला वाटतं माउथ पब्लिसिटी हेच तुमचं मार्केटिंग.
2: मार्केटिंग मोस्टली माझी दीदीच बेस्ट करते, इन्स्टा हँडल सांभाळते आणि माझा भाऊ आहे
0: हा करते, तिची चांगलं तिच्या रील्स चांगल्या करते.
1: सोशल मीडिया पॉवर आहे, म्हणजे एकदा जर सोशल मीडियावर व्हायरल गेलो आपण तर आपण काही करू शकतो. जर आता बनवताना पण त्याची प्रोसेस दाखवा, म्हणजे कसं त्या प्रोडक्टचं व्हॅल्यू किती हाय लेवलमध्ये आहे आणि कस्टमाइज, आता हे जे असतील ते सॉफ्ट यान असतात, हे ते ऍक्रेलिक यान आहे, यान म्हणजे धागा
0: धागा
1: हा, तर हे ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे येतात. आता हे एक्सपेन्सिव्ह असतं, हे नॉर्मल असतं, जे
0: एकच आहे आणि त्यात
1: मल्टी कलर
0: बरोबर,
1: तर ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं. आणि लोकांना तेच पाहिजे असतं मोस्टली, की जास्त चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे, हे मॅटर जास्त करतं
0: बिझनेस, युनिक असलं पाहिजे,
1: युनिक असलं पाहिजे. आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाहीत असं चालेल, तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनून बनून व्हायरल करूया आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया.
0: अच्छा,
1: तर आम्ही पहिला विठ्ठलाची एकादशी होती तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला.
0: अच्छा,
1: वडाळ्याला हा पहिला स्टॉल आमचा एकूण तर एक होता पहिला, पण नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली, कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला, ते बोलले की अजून करा, एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा, आम्ही हाय पार्टीची करा.
2: आणि कॉलेज एज आम्ही असे पोर आहे तर त्यांना असं वाटतं की तुम्ही अजून ग्रोथ केली की एक लोकांना पण चांगलं भेटेल, की तुम्ही अजून वाढलं की दुसऱ्यांना पण वाटेल
0: करावं नक्की. कारण मुलींना कॉलेज गोईंग म्हणजे तुम्ही जे जेंजी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा साखर पुडा असतो, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्ती आकर्षित झालेली असते.
2: कपल्स आणि मोस्टली ते घेऊनच जातात, कपल्स खूप कस्टमाइज ऑर्डर्स करतात, जसे टोट बॅग्स पण असतात
0: आमच्याकडे,
2: सनफ्लावर्स मध्ये, डेझीज मध्ये
1: बॅग
0: बॅग्स आणल्या नाही ना तुम्ही,
1: त्याला बनवायला टाइम लागतो, वन वीक लागतो बनवायला, एक आठवडा लागतो. तर आम्ही दोघी बनवतो म्हटलं तर टाइम लागणारच आणि टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट, पण ते क्वालिटीचे असं आहे की म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता, परत त्याला कॅनकॅन लावलं जातं, अस्तर लावलं जातं, मग नंतर चैन लावली जातं.
0: अच्छा,
1: असं डायरेक्ट देणं पण चांगलं नाही वाटत ना, डायरेक्ट करून देणं, नीट करून देणं हे महत्त्वाचं.
0: प्रेझेंटेबल असलं पाहिजे. बरोबर, नक्कीच. आता मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम वरनं मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात, किंवा एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता?
1: हो, एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय, परत डोंबिवलीला केलंय, आणि कुठे
2: भांडुपला पण केलं. आणि आम्हाला असे मोठे बिझनेस असतात ना, बीकेसी, सॉफ्टेल, ताज प्रेसिडेंट हॉटेल, तिथे मला माझ्या फ्रेंडनी कॉन्टॅक्ट भेटला, पण तिथे आम्ही स्टॉल सेटअप केला. त्या लोकांनी स्मॉल बिझनेस असतात त्यांना ते अपॉर्च्युनिटी
1: एनकरेज करतात,
2: बरोबर, आणि तिथे रिस्पॉन्स चेक करा, तर त्यांचे जे ऑफिस कलेक्ट वगैरे ते खूप घेतात करून, मग त्यावर तिथे रिस्पॉन्स भेटला की किती प्रोडक्ट अजून करू शकतात.
0: बरोबर. आता मला सांगा, तुम्ही दोघीच करता बरोबर, मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार?
1: होतं
0: दडपण असतं ना, आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास, तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात, तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा, मग कसं मॅनेज करता दोन्ही?
1: कसं होतं, माझं झालंय कॉलेज, माझी सिस्टर करते, तिने पण आता वन इयर गॅप घेतलाय, कंटिन्यू आता करणार आहे.
0: बरोबर.
1: पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना,
0: ऑर्डर
1: आम्ही करतो काय, थोडं थोडं डिवाइड करून घेतो, नाही तर पप्पा पण आमचे करतात, त्यांना आता शिकवलंय मी, त्यांना 5 महिने लागले करायला, पण केलंय मी त्यांनी.
0: तुम्हाला किती महिने लागले शिकायला?
1: मला आम्हाला पण सेम
2: तीन गावी 1-2 महिने आम्ही शिकलो, आणि मग नंतर आम्ही डिसाईड केलं तिघा मिळून आम्ही भाऊ बहीण की जूनच्या 1st तारखेला लॉन्च करू हे सगळं. 2 महिने सगळं डिसाईड चालू होते की कसे प्रोडक्ट लॉन्च करायचे, कसे इन्स्टा हँडल करायचं, आणि मग त्याच्यानंतर वेबसाईट पण लॉन्च करायची, त्याच्यावर भाऊ काम करतोय, तर ते हळूहळू होणारच आहे, तर तुम्ही बघत राहा इन्स्टा
0: चॅनलला. क्रोशाज ऑफिशियल
1: इन्स्टाची आयडी आहे, क्रोशाज ऑफिशियल, आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे.
0: हो, त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया, आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर. बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय, कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता. तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: गॅलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील.
1: तर मोस्टली कसं असतं, जेन्जीस लोकांना आजकाल प्रोडक्ट हवे जर असतात ना ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेन ते जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होतात, पण मी ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते हा वाला, हे पण असतो त्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत.
0: ओके.
1: माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत, आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आहे ना हे खूपच चालले आहेत ब्रेसलेट, ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात. हा तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत. मी इथे 300 विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेन्जीस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणार आहेत मुलं आहेत, म्हणून 300 मी ठेवलं आहे. आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते, तर म्हणून मी क्वालिटीमध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटीमध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे कलर्स पण आहेत, कलर्स कॉम्बिनेशन. आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी, आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाईप्स आहेत
1: त्यामुळे
0: हा ते आपण घेऊ शकतो. आणि यांच्याकडे व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. ह्यांचं तुमचं आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये आहेत.
1: शिवाजी पार्क मध्ये सॅटरडे संडे 9 to 5 PM असतो.
0: ओके.
1: 5 to 9 PM असतं. आणि प्लस ह्याचं हे दोन स्टॉल असतात, क्रोशेटचे आणि ह्याचे एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि नॉर्मल डेज कॉलेज वगैरे कॉलेज डे असतो, मॉर्निंग असतो 10 to 1 PM पर्यंत.
0: अच्छा. ओके. मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं आता समर वेकेशन आहे, म्हणजे 2 महिने रात्र आता 1 महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात.
2: सो ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवशाल का, वर्कशॉप वगैरे घेशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1 day 2 day एक दिवसाचे पण वर्कशॉप असतात की तुम्ही
0: कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: स्क्रंचेस शिकवायला, किचन नॉर्मल
1: बेसिक स्टिच शिकवायला, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजची पोरे जे 10th 11th वाले पण 6th 7th ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला
0: शिकायचं,
2: जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करतायत. कारण कसं हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी तुझा नंबर सांगशील सगळ्यांना?
1: 9867648677.
0: तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे हा तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिएक्शन्स मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील, की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत, किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात, काही चांगले रिएक्शन आले किंवा कोणी तुम्हाला सजेशन दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
2: आम्हाला बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर आहेत ज्याने आमच्याकडनं 6-7 बुके घेतलेत आणि रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं, तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देत की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट पण क्वालिटी देतोय त्यांना प्रोव्हाइड करतोय, तर लकी पण असं वाटतं. आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की करतोय आम्ही.
0: नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा व्यवसाय अधिक चांगला वृद्धिंगत हो आणि ही सिद्धिविनायकाचरणी मी प्रार्थना करेन. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM स्टुडिओत आलात

0: त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे
1: दादरमध्ये.
0: नक्कीच. तुमच्या आई बाबांनाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्कीच आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या, आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि त्या अवेलेबल आहेतच एव्हरी टाइम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90 FM.
1: थँक्यू सो मच
2: फॉर इन्व्हायटिंग अस आचार्य 90 FM.
0: येस,
2: तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली एक पॉडकास्ट करायला.
0: हो बरोबर, हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर होईल. येस येस, ओके, थँक्यू सो मच. बाय
2: बाय. थँक्यू.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत। आज मी अळणी भाजी सादर करत आहे। अळणी भाजी। राजा व राम नदीवर गेले होते। एका शिलाखंडावर दोघे बसले होते। राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही। येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सार पाहून किती आनंद होतो, परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा। श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात। राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही। ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते। राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो। अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही। आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत। सगळ्याच रुपया शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही, त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाजतो आणि व्यवहारात चालतो। राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू असशील? राजा निचल, सांग ना, मी नाही असणार। कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही। राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील। श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे। या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही। कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो। राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली, घंटे प्रार्थनेची घंटा। दोघे मित्र आश्रमात जायला निघाले। श्याम राजाची वाट पाहत होता। राजा व राम दोघे येताना त्याला दिसले। आज मला नाही रे हाक मारलीत, अगदी दोघेच गेलात? श्याम विचारले, तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले, दिवसभर इतर कामे असतात, थोडा वेळ वाचित होत असता अडथळा करू नये असे वाटले। राजा म्हणाला, अरे, मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते। विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुख दुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस। सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते। शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते। राजा म्हणाला, इतक्यात दुसरी घंटा झाली, सगळे प्रार्थनेला बसले। प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली। मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही। कृती ही मूकपणे बोलते, शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते। कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे। माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर्ध करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते, विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे, याप्रमाणे वडील स्वतः वागत असत। मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही।
त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानाभोवती जसे शीते दिसली तर आवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट हे असेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एके दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू, भाताशिवाय सर्व वाढून ठेवत असू. आई भाऊ आले भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थाने ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे पदार्थ गोड लागे. जणू तुझ्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयातच ठेवलेला असतो. परंतु त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मुळी अळणी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दणका. जणू आस्वाद ब्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाही रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असे काही नाही हं, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता? वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं. हो तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते. याला फणसाची भाजी आवडते. होय ना ग, उद्या पाटील वाडीतून आणीन. हो जून मिळाला तर उकड करेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाकी होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते. तू भाजी आणली? मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही? तुम्ही कोणी बोलले नाही? श्याम, सांगावं की नाही रे, आणि कशी रे भाजी खाल्लीत? मी म्हटलं, भाऊ बोलले नाही म्हणून आम्हीही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांना, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तर तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आलेलं हवं होतं. परंतु आता काय बोलून, आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली
हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली. बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा त्यात दोष पाहू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का? अळणी भाजी कशी हातून झाली का रे, तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावर उभारलेली आहे. त्याचप्रमाणे कर्मकुशल

शहरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते. श्यामच्या आई पुस्तकातील अळणी भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी जयश्री भिसे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावा.

नमस्कार. आज आषाढी एकादशी. संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असती. माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळे असी आला. आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो. तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला. संत चांगदेव यांच्या सहवासातून चांगदेव 65 निर्माण झाली. अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो. ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही. फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात. सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे. इवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरु समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप. माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाओ असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला. त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यामुळे हे इवलेसे रोप गगनावेरी गेली. सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेळू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोचला. गगनापर्यंतच, गगनावर नाही. गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजला आहे. यात अहंकार कुठेही नाही. ह्या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे. गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच. यात माऊलींचा नम्रभाव दिसतो.

विठ्ठले अर्पिला. विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन. हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे. संत कबीर म्हणाले आहेत, जीनी जीनी जीनी बिनी चदरिया, काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया. या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे. बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला. रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे. ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई. ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले. मोगरा फुलला, मोगरा फुलला,

0: आई छाप गौशा धर फिर गवर्णी कर।
1: शास्त्री बा
2: काय रे होना
1: तो कृष्ण गुप्त झाला आणि गोपी वेड्या झाल्या।
2: हा हा ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन होय।
1: पुराणातलं नव्हे, त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिला। एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला। गोपी म्हणाल्या

सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि

0: मितवा,
1: फ्रेंड, फिलोसोफर, गाइड, मित्र, तत्वज्ञ, वाटाडे,
0: मितवा,
1: तू माझी, मी तुझा.

0: इथे. मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
1: नको ना असं बोलूस यार.
0: तुला माहितीये ना, सायन्स कधी खोटं नाही बोलत.
1: ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
0: तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
1: माझ्याशी लग्न करशील?

या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनचं राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.

हॅलो, हाय, नमस्कार. मी ज्योती तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका सुंदर प्रवासावर. हा प्रवास आहे आपल्या महाराष्ट्राच्या अद्भुत ठिकाणांचा, म्हणजे भ्रमंती. महाराष्ट्र हे भारतातील एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण राज्य आहे. इथे डोंगर, समुद्र, जंगल, किल्ले, धार्मिक स्थळ सगळं काही आहे. संतांची भूमी, ज्ञानेश्वर तुकाराम आणि शिवरायांची परंपरा आहे. संस्कृती, परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम म्हणजे माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही, तर निसर्ग, इतिहास आणि श्रद्धेचा संगमही आहे. प्रत्येक ठिकाण एक वेगळी कहाणी सांगतं. कुठे पराक्रम, कुठे भक्ती, कुठे निसर्गाची सुंदरता. भ्रमंती म्हणजे फक्त फिरणे नाही, तर नवीन अनुभव, नवीन आठवणी आणि आपल्या संस्कृतीशी जोडणे आहे. चला तर मग महाराष्ट्र फिरूया आणि आपल्या मातीतला अभिमान अनुभवूया. आज आपण आपल्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या बाबतीत भ्रमंती करणार आहोत. महाराष्ट्रामधील पहिला ऐतिहासिक किल्ला म्हणजे रायगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळालेले आहे. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामधील त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. याचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते, तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासीवटा व तणस अशी दोन नावे होती. त्याचा आकार व उंची, सबोलतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचे प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिले, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाले. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेढा घेतला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे, म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते. याच दुर्ग दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबूद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर. देवगिरीच्याहून 1.5 गाव उंच प्रशस्त जागा पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या काड्यावर पाखरू उतराव्या जागा नाही हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तक्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दांचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी वसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 29 फूट. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिरके 5व्या शतकापासून रायगडांचे स्वामी होते. याची आठवण करून देणारे गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात
मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तिथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक आहे. शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहेत. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले. इसवी सन 1675 फेब्रुवारी 4 शके 1596 आनंद संवत्सर माघ व 5 गुरुवारी या दिवशी संभाजी राजांचा मुंज रायगडावर झाला. शके 1601 सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व 2 1680 मार्च 7 या दिवशी राजाराम महाराजांचा मुंज देखील रायगडावर झाला. लगेच 8 दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेले अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन.

शके 1602 रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद खबर बनते ते दिवशी पृथ्वी कंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले. पुढे शके 1602 रौद्र संवत्सर माग शुक्ल 7 इसवी सन 1681 16 फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधीपूर्वक राज्यारोहण झाले. इसवी सन 1684 सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली. 21 रोजी शहाबुद्दीन खान यास 40,000 सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी झाडले. 15 जानेवारी 1885 सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो 1885 मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसद खान याचा मुलगा इतिकाद खान उर्फ जुल्फिकार खान या सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके 1610 विभव संवत्सर फाल्गुन शुक्ल 3 12 फेब्रुवारी 1689 रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि 25 मार्च 1689 रोजी खानाने गडास वेढा घातला. दिनांक 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ 8 महिने वेढा चालू होता. पण दिनांक 3 नोव्हेंबर 1689 रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितूर केले. जुल्फिकार खान हा बादशहाने इतिकाद खानाला दिलेला किताब आहे. पुढे रायगडाचे नामांतर इस्लामगड असे झाले. 5 जून 1733 या दिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणाल तर पाचाडचा जिजाबाईचा वाडा. उतारवया जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर असे जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास तक्क्याची विहीर असेही म्हणतात. खूप लढा बुरुज. गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा सुप्रसिद्ध खूप लढा बुरुज. बुरुजा शेजारी एक दरवाजा आहे, त्यास चित्त दरवाजा असे म्हणतात. पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. नाना दरवाजा, या दरवाज्यास नाणे दरवाजा असेही म्हणतात. नाना दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा. इसवी सन 1674 मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडने याच दरवाजातून आला होता. या दरवाजास 2 कमानी आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी 2 लहान खोल्या आहेत, त्यास देवडा असे म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी असतात. मदार मोर्चा किंवा मशीद मोर्चा. चित्त दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळण घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी 2 पडक्या इमारती दिसतात. यापैकी एक पहारेकरांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तिथे एक प्रचंड तोफही आहे. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या 3 गुहा दिसतात. महादरवाजा. महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस 2 सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत दरवाजावर. दरवाजावर असणाऱ्या 2 कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याचा आत श्री आणि सरस्वती नांदत आहेत. श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या आणि लक्ष्मी होय. महादरवाजाला 2 भव्य बुरुज आहेत. एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवली आहेत त्यास जंग्या असे म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजामधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकरांचा देवड्या दिसतात, तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्याही दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. पुढे गेला चोर दिंडी.
महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्यास तिथे ही तटबंदी संपते. त्याचा थोड अलीकडे बुरुजात ही चोर दिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत. हत्ती तलाव. महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत आहे. गंगासागर तलाव. हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेची इमारत दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50-60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली, म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येईल. स्तंभ. गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे आहेत, त्या स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे हे तेच आहेत. ते पूर्वी 5 मजली होत असत. ते द्वादश कोणी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. पालखी दरवाजा. स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो. मेणा दरवाजा. पालखी दरवाजावर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे 7 अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बाले किल्ल्यावर प्रवेश करता येतो. राजभवन. राणी वंशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तिथून बाले किल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच ही महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे.

राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. रत्नशाळा राजप्रासादाजवळ स्तंभाच्या पूर्वेकडील असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजे गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात. राजसभा महाराजांच्या राज्याभिषेक जिथे झाला तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब आणि 124 फूट रुंद आहे. येथे पूर्वेकडे तोंड असलेली सिंहासनाची जागा आहे. येथे 32 मनाचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद खबर होते तख्त सुवर्णाचे 32 मनाचे सिद्ध करवलेले हे सिंहासन होते. नवरत्न अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली होती. नगारखाना सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार होते तोच हा नगारखाना. हे बाले किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. बाजारपेठ नगरखाण्याकडून डावीकडे उतरले गेले की समोर जी मोकळी जागा आहे तो होळीचा माळ. तिथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष असतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब जसेच्या तसे आहे. शिरकाई देऊळ महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देव दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिरके 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरनी हे मंदिर मानले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळ्यावर होते. तिथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. जगदीश जगदीश्वर मंदिर बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तिथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाराच्या भिंतीस हनुमंतांची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटळकर या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे श्री गणपते नमः प्रासादो जगदेश्वरी रस्य जगतामान नंददो मृदय श्रीमच्छ पत्ते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत शाके शन्व बाण भूमि गणनादा नंद सवत्सरी ज्योतिराज मुहूर्त कीर्ति महिते शुक्लेश सापे तिथो वापी कुबड़ा गरजिरु चिर रम्यवन वितिको स्तंभे कुंभी गृहे नरेन्द्र सदनेर भले ही मिहिते श्रीमद्राय गिरो गिराम विषय हिराजीना निर्मितो यावच्छन द्र दिवाकरो विलास सत्वा वत्म मूजबुते याचा थोडक्यात अर्थ पुढील प्रमाणे आहे.

सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके 1596 मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशाची उभारणी केली आहे. ती चंद्र सूर्य असोतोवर खुशाल नांदो. महाराजांची समाधी. मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तोच महाराजांची समाधी. समासात बखर म्हणते, क्षत्रिय कुलावंतस श्रीमन्न महाराज धीराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके 1602 चैत्र शुद्ध 15 1680 या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यांनी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद आहे महाद्वाराच्या बाहेर दक्षिण भागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खालील पोकळी आहे, तिथ महाराजांचे अवशिष्टांश रक्षामिश्र मृतिका रूपाने सापडतो. दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिंबदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. 1674 मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहाव्यास दिलेले होते. महाराजांच्या समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे 12 टाकी दिसतात. कुशाव्रत तलाव. होळीचा माळ डाव्या हातात सोडून उजवीकडील वाट कुशाव्रत तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ आहेत. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेला नंदी दिसतो. वाघ दरवाजा. कुशाव्रत तलावाजवळ घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, याकरिता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तसा चोर दिंड्या करून ठेवाव्यात. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिनून टाकाव्या. हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्य होते, तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी जुल्फरी खानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती. टकमकटोक. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक डोकाकडे जाता येते. तिथेच एक दारूच्या कोठाराचे अवशेष आहे. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ सुटलेला 2600 फूट खोल कडा आहेत. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानी बाळगावी लागते. आधीपासून शिवराज्य काळात या ठिकाणाहून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई. हिरकणी टोक. गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट आहे ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची ही एक कथा आहे. या बुरुजावर काही तोफाई ठेवलेल्या असतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीची खोरे, तसेच इथून पाचाड, खुबलडा, बुरुज, मशीद, मोर्चा ही ठिकाणी तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्वाची मौक्याची जागा आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी. इतिहासात असे म्हणले जाते की शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी मारली होती. त्याची इथेही समाधी आहे. रायगडावरील अश्मयुन युगीन गुहा सुद्धा आहे. पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बस सेवा होती. ही बस पुण्यातून भोर मार्गे वरंदा घाटाहून महाड मार्गे पाचाड गावातून रायगड दोरवाटेचा तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पाय उतार घेऊन अवघ्या 1435 पायऱ्या चढून गेले की रायगड माथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात वाघबीळ किंवा नाचन टेपाची गुहा. नवे टेकर्स या गुहाला गन्स ऑफ पाचाड असे म्हणू लागले.
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्णपणे वेगळी आहे. पाचाळखिंडीतून येथे चढून गेले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले की पाचाळचा भुईकूट किल्ला, पाचाळ गाव व पाचाळ पासून ते पाचाळ खिंडीकडे येणारा घाट रस्ता व्यवस्थित पाहता येतो. या गुहेत एका पाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती त्या अर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायला हवा. रायगड पाहायला शेकडो हजारो दुर्ग यात्रींनी या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वस्तीस्थान, तीन तोंडे असणारी गुहा, तिथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारी थंड वारा याची अपूर्वाई इथे भेट देणाऱ्याला जाणवते. गडावरती राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे, एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा 7 ते 8 खोल्या आहेत. राहण्यासाठी सोय विनाशुल्क आहे. गडावरील खाण्याची सोय आहे, पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन गडावर जाण्याची व विविध वस्तूंच्या दुकाने आहेत. गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत. त्यात मुबलक गडावर जाण्याचा वाटा आहे. गडावर जाण्यासाठी आता एकूण 2 मार्ग आहेत. इथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते. पायवाट आणि यांत्रिक दोरवाट. रायगड किल्ल्यासंबंधीची काही पुस्तके सुद्धा आहेत. आजचा रायगड, पांडुरंग पाटणकर 2006, एका राजधानीची कहाणी, दुर्गराज रायगड, उदय दांडेकर. किल्ले रायगड, शंकर अभ्यंकर 1980. किल्ले रायगड, कथा पंचविशी, अप्पा परब 2015. किल्ले रायगड, प्रदक्षिणेच्या वाटेवर, लेखक संकलक अप्पा परब 2005. किल्ले रायगड स्थलदर्शन, अप्पा परब 2012. गडांचा राजा, राजांचा गड, रायगड, प्राध्यापक भाटे 1986. चला पाहू रायगड, श्री दीक्षित प्रकाशक, शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे. चला रायगडाला रायगड मार्गदर्शिका, प्रकाशक शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे 1968. तो रायगड, के घाणेकर 1991. दुर्गराज रायगड, गजानन आरते 1974. दुर्गराज रायगड, प्रवीण वसंतराव भोसले 2006. माझे नाव रायगड, बळवंत मोरेश्वर पुरंदरे 1961. राजधानी रायगड, प्रभाकर भावे 1997. राजधानी रायगड, वी वा जोशी 1929. रायगड प रा दाते 1962. रायगड एक अभ्यास, चला पाहूया रायगड, गोपाळ चांदोकर 2001. रायगड अभ्यास वर्ग, परागलिमये, प्रकाशक जनसेवा समिती, विलेपार्ले 2002. रायगड एक अभ्यास, वैभव रायगडाचे, शिवपूर्वकालीन लेखक गोपाळ चांदोरकर, प्रकाशक प्रफुल्लता प्रकाशन 2004. रायगड एक अभ्यास, शोध शिवसमाधीचा, गोपाळ चांदोरकर 2000. रायगड किल्ल्याची जुनी माहिती, अंताजी लक्ष्मण जोशी 1885. रायगड किल्ल्याचे वर्णन, गोविंदराव बाबाजी जोशी 1885. रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव, सचिन जोशी. रायगड दर्शन, प्रल्हाद नरहर देशपांडे 1981. रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकान, प्र के घाणेकर. रायगड प्रदक्षिणा, गे ना परदेशी 1988. रायगड प्रदक्षिणा सोमनाथ समळ 1984. रायगड यात्रा दर्शन माहिती, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे 1951. रायगड रम्य कथा, प्रसिद्ध विभाग महाराष्ट्र सरकार. रायगड वर्णन, केशव अ हर्डीकर 1906. रायगडचा इतिहास, सुधाकर लाड. रायगड स्पर्धा, एक राष्ट्र उद्धारक कार्यक्रम, गे ना परदेशी 1986. रायगडची जीवनकथा, शांताराम विष्णू आवळसकर 1962, 1974 आणि 1998 हे पुस्तक अष्टीकॉमवर आहे. रायगडची माहिती, गोविंद गोपाळ टिपणीस महाडकर 1896.
शिवतीर्थ रायगड, रंगीत फोल्डन, प्रकाशक पर्यटन संचालन महाराष्ट्र राज्य, शिवतीर्थ रायगड, गोणी दांडेकर, शिवरायांच्या दोन राजधान्या, गोणी दांडेकर 1983, शिवस्फूर्तीचा स्मृती, रायगड मधुरावकर 1974, श्रीमत रायगिरो गोपाळ चांदूरकर, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे, स्थापना शताब्दी स्मरणिका म श्री दीक्षित, श्री क्षेत्र रायगड दर्शन, गोणी दांडेकर 1974। बघितले आपल्या रायगडाची कहाणी? हे फक्त ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचेच ऐतिहासिक किल्ला नसून तो आपल्यासाठी मानाचा रायगड किल्ला आहे। जय महाराष्ट्र।

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधिवा पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णू देवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली, सिंहद्वार येथे स्थापन केले. डिसेंबर 1992 बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश 1993 काही क्षेत्राच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले. 2019 अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. फेब्रुवारी 2020 रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 तयार केली होती. सोमपूर किमान 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मूळ डिझाईनमध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्यकलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले. मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, रामकथा कुंज व्याख्यान हॉल, एक वैदिक पाठशाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा आणि एक संत निवास आणि यती निवास म्हणजेच अभ्यागतांसाठी वसतिगृह आणि संग्रहालय आणि इतर सुविधा असतील. एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील 3रे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल असे होते. 2019 प्रयाग कुंभ मेळा दरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च 2020 राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा

सुरू केला. तथापि 2020 चीन भारत संघर्षानंतर भारतात कोविड-19 महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्रीराम जय राम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बनसी पर्वतलीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले गेले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल कावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदापीठे पाकिस्तानात आहेत. 4 धाम या 4 तीर्थक्षेत्रांवरील माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या होती. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या होत्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7,000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भाविकही या भूमिपूजनेसाठी उत्सुक झाले. त्यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सियारामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामची हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक मंडळ आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळी दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे रोपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन
वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. 22 जानेवारी 2024 पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक यात सहभागी सुद्धा झाले. असे हे माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

भ्रमंती कार्यक्रमामध्ये आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारकाध, द्वारकाधीशांची द्वारका। द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे। महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली। जरासंधाने कालय वनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला। 18 वेळी जरासंध आणि कालवयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता। 18 वेळी जरासंध व कालवयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली। ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती। द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते। जरासंधासारखे शत्रू द्वारकेस सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत असे ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते। आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे। आदि शंकराचार्यांनी जी 4 पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे। त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात। इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराखंड राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ। आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते। या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती। गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल। यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली। आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते। ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात। कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले। येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली, पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला। त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली। अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे। या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत। असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले। आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत। द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात। त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात। या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत। त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले। त्यात गोमतीचे पाणी भरले आहे। खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे। या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात। बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात। गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत। निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात। मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात। वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत, कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे। रणछोडजीचे मंदिर द्वारकेच्या सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे। भगवान कृष्णाला तिथे रणछोडजी म्हणतात। समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे। ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहेत। काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे, त्यात हिरे आणि मोती चमकतात। गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत। मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे। देवाचे 4 हात आहेत। एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे। डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे। लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात। चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत। मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे। एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे। पहिल्या मजल्यावर अंबा देवीची मूर्ती आहे। अशी 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे।
रणछोडीजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. दोन भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हाही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजली असून 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडील बाजूला 2 मंदिरं आहेत. दुर्वासाजी पैकी एक आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्त थरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिवमंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिर आहे. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांचे मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरे आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आधी गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील एक शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवलियांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञानकुंड असे म्हणतात. त्याच्या पुढे जुनी राम बारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखीन एक मंदिर आहे जे नवीन आहे. त्यानंतर एक विहीर आहे, त्यास सौमित्री बाली असे म्हणतात, म्हणजेच लक्ष्मणजींचे भाऊजी. यानंतर काली मातीची आणि आशापुरे मातीची तिथे मूर्ती आहेत. पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला पोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहेत. जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही, म्हणजेच अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. तेथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉर्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे.
बेट द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसिंहच्या हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे, म्हणून याच्या या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारकाप्रमाणे येथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहेत. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी 4 मानसिक पुत्र सनक, सनदक, सनतकुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संतकुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84 संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया वरुणाचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य श्री चंद्र भगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापित केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संत तिथे येतात. भेट देणाऱ्या प्रवासी भक्त आणि संतांच्या राहण्याची व्यवस्था आहे. भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमामधून निशुल्क केली जाते. द्वारकेला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. रणछोडजींच्या मंदिराचे वरचे मजले पाहण्यासारखे आहेत. देवाचा सेज तिथे आहे, झोका आहे, खेळायला एक चौपड आहे, भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोअर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले असतात. या 4 विशेष मंदिराव्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखी बरीच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. या खेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धननाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी अंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंखनारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंखनारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंखनारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 2.75 मैल अंतराच्या
हिरण्या, सरस्वती आणि कपिला या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात, पाहत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या मुलाखती अनेक दिग्गज मान्यवर यांना भेटत असतो, त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांच्यामार्फत विविध विषय जे आहेत ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आजचा आपला विषय हा तसाच खास आहे. असं म्हणतात या समाजामध्ये आल्यानंतर आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ही भावना मनामध्ये ठेवून लोक आश्रम संस्था जी आहे, जी गेली अनेक वर्ष ठाण्यामध्ये कार्यरत आहे आणि आज खरं तर लोक आश्रम ही केवळ संस्था नाही तर समाजासाठी कार्य करणारी सुरू केलेली एक चळवळ आहे आणि ह्या चळवळीचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते अर्थात डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. बऱ्याच वेळेला लोकाश्रम हे नाव आमच्या कानावरती आलेलं आहे. आम्ही अनेक विविध कामं पाहिलेली आहेत, ऐकून आहोत. खरं तर असं म्हणतात की हल्ली आपल्या बाजूच्या घरात काय चाललंय हेही बघायला आपल्याला वेळ नसतो.

0: लोकाश्रमच्या माध्यमातून तुम्ही अनेक विविध कामं जी आहेत लोकांच्या हिताची लोकांच्या उपयोगासाठीची कामं करत आलेला आहात आणि या संस्थेचं उद्दिष्ट आणि प्रेरणा हा केवळ समाजाच्या हिताचा आहे आणि हा विचार आणि ही प्रेरणा घेऊन तुम्ही पुढे चाललायत अनेकांना सोबत घेऊन पुढे चाललेला आहात. खरं तर तुमचं पुन्हा एकदा मी आचार्य 90 FM वरती स्वागत करेन आणि आजच्या या मुलाखतीला सुरुवात करूयात. मुलाखत म्हणणार नाही, मला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, बरेच विषय जाणून घ्यायचे आहेत तुमच्याकडून. तर हे नेतृत्व सांभाळताय तुम्ही, हे नेतृत्व सांभाळत असताना जेव्हा ही जबाबदारी स्वीकारली काय वाटलं, काय सांगणार?
1: सर्वप्रथम मी आचार्य 90 FM आभार मानेन की तुम्ही या गोष्टीची दखल घेतलीत आणि मला इथे आज तुमच्याकडे बोलवलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि सर्वप्रथम मी तुमच्या सर्व व्ह्युअर्सना आणि लिस्नर्सना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या येणाऱ्या खूप खूप लक्ष शुभेच्छा देईन. आणि लोकाश्रम हे जे आम्ही सुरू केलं, लोकाश्रमची जी काही संकल्पना होती ही काही ओव्हरनाईट नव्हती, एका रात्रीत काही सुचलेलं नव्हतं. आणि मी नेहमी सतत म्हणत असतो माझ्या बऱ्याचशा इंटरव्ह्यूज मध्ये की समाज कार्य काही प्लॅन करून करता येत,
0: बरोबर
1: ते इनबिल्ट असतं तुमच्यामध्ये की आज आपण रात्री झोपलो आणि म्हणालो मी सकाळी उठून समाज कार्याला लागतो, असं काही नाहीये. त्यामुळे तुम्हाला मनापासून आलेली जी काही भावना आहे लोकांप्रतीची, एक मदतीचा हात, त्यामागे ती संकल्पना होती आणि असं करता करता लोकाश्रमची स्थापना झाली.
0: सर खरं तर 2021 पासून हा तुमचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू करताना अर्थात आपल्याला लोकांच्या हिताचा विचार करायचा आहे हा हे तर तुमच्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतच, पण जेव्हा हा प्रवास सुरू झाला, हा प्रवास सुरू झाल्यानंतर आजवर तुम्हाला अनेक लोक येऊन भेटली असतील, अनेक लोक तुमच्यासोबत जोडली गेली असतील, या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि जेव्हा सुरुवात होते, आणि असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात व्हावी लागते, जसं एखादं छोटंसं बीज रोवलं की त्याचं कुठेतरी रोपट्यामध्ये मोठ्या नंतर त्याला पालवी फुटते आणि त्याचा विस्तार वाढत जातो, तसंच आपल्या संस्थेचंही आहे. सुरुवात कशी होती आणि सुरुवातीचा काळ कसा होता?
1: कोविडमध्ये या गोष्टीची सुरुवात झाली. मी माझं शिक्षण लंडनला, मी माझं वैद्यकीय शिक्षण लंडनला केलं आणि कोविडची पहिली लाट ज्या वेळेला आपल्याकडे आली त्यावेळेला मला असं एक आतून खरखर वाटलं की माझ्या देशाला माझी गरज आहे. त्यामुळे मी तत्काल इथे मुंबईत आलो आणि कोविडमध्ये ही सेवा सुरू केली, लोकांना मोफत उपचार, कारण त्यावेळेला परिस्थिती आपल्याकडे अशी होती की बेड्स मिळत नव्हते, लोकांना बरेचसे मेडिसिन्स मिळत नव्हते, उपचार मिळत नव्हते, फॅमिलीज डिस्टर्ब होत्या. तर तिथून ही सुरुवात झाली आणि काही असे छोटे मोठे किस्से घडत गेले की ज्यांनी ड्रास्टिक चेंज केला आमच्यामध्ये, की एक गृहस्थ आमच्याकडे आले आणि परिस्थिती अशी होती की पेशंट ऍडमिट करायला अँब्युलन्स नाहीये, तर त्यांनी धाव घेतली. स्थानिक काही लोकप्रतिनिधी असतात किंवा असे काही कार्यकर्ते असतात, सामाजिक कार्यकर्ते, की बाबा आम्हाला अँब्युलन्सची गरज आहे, तर त्यावेळेला त्या गृहस्थांकडे 1800 रुपये मागण्यात आले. तो काळ असा होता की मला असं वाटतं की काही वेल सेटल्ड लोक होती आणि एक अँब्युलन्स ज्या व्यक्तीने तुम्हाला 5 वर्ष निवडून दिलेलं आहे, तर तुम्ही लोकांचे सेवक आहात आणि त्या गोष्टीसाठी जर तुम्ही 1800 रुपये एका गरीब गृहस्थाकडे मागता, ते दॅट रिअली शुक मी ऑफ. म्हणजे त्यांनी पूर्ण टेबल टर्न केलं आणि मग ही सुरुवात झाली आणि मग आपण ठरवलं त्या दिवशी की नाही, आपण लोकांसाठी जगायचं आणि लोकांसाठी काम करायचं.
0: खरं तर असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि कधी कधी काही प्रसंग असतात ना आपल्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे ते प्रसंग ठरतात. मला असं वाटतंय ह्या प्रसंगातून तुम्ही प्रत्येक वेळेला असं होतं ना की एखादं काहीतरी वाईट गोष्ट घटना घडते आणि आपण तितक्यापुरती हळहळ व्यक्त करतो, वाईट वाटतं, पण मला वाईट वाटलं पण मी त्याच्यातून पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमच्या मनामध्ये असेल आणि होता. सर लोकाश्रम म्हटलं की लोकाश्रम संस्थेची ओळख आणि त्याचे जे महत्वाचे मुद्दे आहेत की सेवा, संस्कृती आणि समाजकारण, तर या तीन पॉईंटवरती तुम्ही कसं काम करताय?
1: बघा, सेवा म्हटलं तर आता आपण सध्या पॅन इंडिया काम करतोय. आपण आपलं जे काही लोकाश्रम मार्फत HIV कॅन्सर TB पेशंटसाठी आपण पॅन इंडिया मोफत ट्रीटमेंट, मोफत औषधं आपण पुरवतोय. संस्कृती म्हटलं तर तुम्ही माझे वार्षिक आपले खूप कार्यक्रम असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, कुठेतरी आपली मराठी परंपरा हे जपण्याचं काम आज आपण करतो आणि मराठमोळे कार्यक्रम सण आपण एकदम जोरात आणि धूमधडाक्यात साजरे करतो. का तर संस्कृती टिकली तर लोक टिकतील, आणि संस्कृती टिकवणं हे आपलं काम आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपला भर असतो. आणि मदत तर लोकाश्रम, कसं लोकाश्रम नाव देण्यामागचीच संकल्पना अशी होती की त्या लोकाश्रमात लोकांनी यावं, आपली सर्व दुःख तिथे सोडून हसत मुखाने तिथून बाहेर पडावं अशी ती संकल्पना, म्हणून लोकाश्रम.
0: क्या बात आहे. खरं तर हे लोकाश्रम जेव्हा सुरू झालं तेव्हा तुम्ही एक दृष्टिकोन मनामध्ये बाळगला असणार, आणि संस्थेच्या माध्यमातून आज अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या लोकांसाठी काम करतात, समाजासाठी काम करतात. तुमचा जो दृष्टिकोन होता, दूरदृष्टिकोन मी म्हणेन, की बऱ्याच वेळेला असं होतं की संस्था सुरू होते आणि मग त्याचं काही एक दोन मोठी कामं होतात आणि मग कुठेतरी काही कारणास्तव ती संस्था त्याच्यातून पुढे कार्य होत नाहीत, मी असं म्हणेन. तर तुम्ही जो एक दूरदृष्टिकोन ठेवला, एक दृष्टिकोन ठेवलेला आहे, तो तुम्ही काय, कोणता दूरदृष्टिकोन बाळगून पुढे चालताय?
1: मुळात जेव्हा सुरू झालं तेव्हा कसं होतं, ते अकेले चल पडे, ते लोक बिलते गे और कारवा बनता गया.
0: क्या बात आहे.
1: त्यामुळे दृष्टिकोन तुमचा क्लिअर तेव्हाच असतो ज्यावेळेला तुम्हाला विजन दिसत असतं. आणि मी जे विजन आणि जो फोकस ठेवलाय या कामाप्रती हा खूप प्रामाणिक आणि निश्चिम आहे. त्यामुळे मी आज जे काम करतोय हे मी स्वखर्चाने करतो. मी कुठल्याही प्रकारची देणगी, वर्गणी, डोनेशन्स यामार्फत काही स्वीकारत नाही. त्यामुळे जे काही आपलं वार्षिक उत्पन्न आपल्या वैद्यकीय करिअरमधून किंवा व्यवसायातून जे येतं त्यातले एक 25-30% मी आज या जनकार्यात लोकांसाठी खर्च करतो.
0: वा बापरे. म्हणजे यासाठी दानत्व दातृत्व जे आहे ती भावना.
1: तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही की आम्ही संस्थेला कधी 10 रुपये डोनेट केलं आणि आम्ही ऑन तुमच्या चॅनल थ्रू सांगावं की आम्ही संस्थेला काही देणगी. आणि ज्यांनी देवा असं वाटतं आम्ही त्यांना एक ट्रॅक देतो की पैसे देण्यापेक्षा तुम्ही आज बरेच अनाथ आश्रम आहेत, गोरगरीब मुलं शिक्षणासाठी वंचित आहेत,
0: बरोबर,
1: तर त्यांना तुम्ही काहीतरी पुरवा. त्यांच्यासाठी त्यांचं अभ्यासाचं सामान आहे किंवा वृद्धाश्रम आहेत, अनाथाश्रम आहेत, इथे जाऊन तुम्ही सेवा करा. कारण ते पैसे योग्य मार्गाला पोचतील याची शाश्वती आज आपण नाही देऊ शकत.
0: बरोबर.
1: त्यामुळे ते मार्गदर्शन आपण करतो पण आपण संस्थेला एकही रुपयाचं डोनेशन किंवा वर्गणी घेत नाही.
0: वाव. म्हणूनच मी म्हटलं ना की तुमच्याकडे आहे त्यातलं थोडस आपण दिलं पाहिजे किंवा आम्ही ते देतोय. म्हणजे आज भले माझ्यापेक्षा किंवा मी आता सरांचंच उदाहरण घेईल, आज अभिषेक सर आपल्यासोबत आहेत, अभिषेक सरांपेक्षाही अजून बरेच काही छान अर्निंग असणारी लोक आहेत, आपल्यापेक्षा छान अर्निंग असणारी लोक असतात, आपल्यापेक्षा कमी अर्निंग असणारी लोक सुद्धा असतात. पण मला जे मिळतंय, माझी जी मिळकत आहे त्यातून मी काहीतरी करेन ही कॉन्सेप्टच मुळात प्रत्येकाच्या पल्ले पडणारी नाही मी असं म्हणेन. आणि जी
1: चॅनल मार्फत मला असं वाटतं की हा एक अवेअरनेस पण झाला पाहिजे
0: 100%
1: की आपण 1000 रुपये जर कमवत असू तर त्यातले 10 रुपये आपण दिले पाहिजेतच
0: 100%.
1: कारण हे आपण समाजाप्रती देणं लागतो,
0: देणं
1: आपण या पृथ्वीवर जन्माला आलोय. आणि 10 रुपये 1000 रुपयातले मला असं वाटतं की एनीवन कॅन अफोर्ड.
0: येस.
1: तुम्ही 10,000 कमवत असाल तर 1000 रुपये. कारण आज लोकांकडे खूप संपत्ती आहे, काही लोक खूप चांगलं लाईफ जगतायत, पण ती दानच ज्याला आपण म्हणतो ती ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी समाज भरपूर बदलेल असं मला वाटतं.
0: श्रोते हो, आजची आपली मुलाखत ही फार विशेष असणार आहे कारण आतापर्यंत आपण डॉक्टर अभिषेक सर यांच्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत. लोकाश्रम याबद्दल आपण जाणून घेत आहोत, ही संस्था कशी कार्यरत करते, या संस्थेचा मूळ हेतू काय, उद्देश काय आहे, दृष्टिकोन कसा होता जेव्हा ही संस्था सुरू करण्यात आली, या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आणि ब्रेकनंतर आपण आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत त्याचाही आढावा घेणार आहोत आणि इथून पुढे संस्थेचं विजन आणि मिशन काय आहे हेही जाणून घेणार आहोत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: रेडी. हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय पाहताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून ब्रेकपूर्वीच आपण ज्यांच्याशी संवाद साधत होतो तर डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि ब्रेक नंतरच्या या ज्या गप्पा आहेत, हा जो संवाद आहे हा आपण असा सुरू ठेवणार आहोत. लोकाश्रम या संस्थेविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. प्रत्येकामध्ये नेतृत्व करण्याची एक क्वालिटी मला असं वाटतं की सगळ्यांकडेच ते देव देत नाही, पण ज्यांना ज्यांच्या कृपेमुळे किंवा ज्यांचं एक आपण म्हणूयात की बाय गॉड गिफ्टेड ती जर एखाद्यामध्ये दिलेली असेल तर सगळ्यांनाच ती योग्य पद्धतीने वापरताही आली पाहिजे. पण सरांकडे असलेली ही लीडरशिप क्वालिटी, ही नेतृत्व सरांनी अतिशय योग्य पद्धतीने वापरलेलं आहे आपल्या लोकाश्रमच्या माध्यमातून. आपण संस्थेची जी काही उद्दिष्ट होती ते आपण पाहिली. सर, आपल्या संस्थेचं जे ध्येय आहे की सांस्कृतिक वारसा जपणं, समाजातील गरजूंना मदत करणं, सामाजिक जागृती निर्माण करणं आणि तरुणांना योग्य दिशा आणि महिलांसाठी सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण, एकंदरीत हे आपली ध्येय आहे. पण या ध्येयांवरती काम करत असताना आजवर आपल्या संस्थेने कोणते उपक्रम राबवलेले आहेत?
1: बघा, आता सुरुवात आपण ज्याला कामाची सुरुवात केली त्याला पहिला फोकस आपला मेडिकल बॅकग्राऊंडवरती जास्त होता, कारण मला असं वाटतं आत्ताच्या घडीला लोकांना सगळ्यात मूलभूत गरज जर कुठली असेल दॅट इज हॉस्पिटल, मेडिसिन आणि मेडिकल.
0: बरोबर,
1: वैद्यकीय उपचार आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे आपण सुरुवातीला दर 2 महिन्यांनी आपण मेडिकल कॅम्प्स, महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर असे कार्यक्रम आपण राबवत गेलो. त्यानंतर सांस्कृतिक वारसा जसं तुम्ही म्हणालात, तर माझ्या प्रभागात जिथे मी ठाण्यामध्ये काम करतो तिथे दिवाळी पहाट या कार्यक्रमाची सुरुवात केली. 5 वर्ष मी आधी केली, आता 5 वर्ष झाली त्या कार्यक्रमाला. आणि असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, 15 ऑगस्टला आपण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ध्वज हा 300 फूट उंचीवरती आपण अभिमानाने फडकवतो, भारतातला 2 नंबरचा आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा झेंडा, तर याचं कौतुक आणि याची दखल नेमका बुकनेही घेतली. त्यामुळे असे अनेक उपक्रम आपले सुरू असतात जेणेकरून संस्कृती टिकावी. आणि मग अशी तुम्ही म्हणालात की नेतृत्व कसं आहे, नेतृत्व करणं, नेतृत्व हे दिसतं पण त्या मागचा प्रवास हा लोकांना माहिती नसतो. त्याला तुम्ही नेतृत्व करता त्याला तुमची एक लीडरशिप क्वालिटी दिसत असते, पण त्या मागचं सहन केलेला जो काही त्रास असतो हा त्या नेतृत्व करणाऱ्यालाच माहिती असतो. कारण अस्तित्वाचा धोका निर्माण झाला की अनेक लोक तुमचे विरोधक बनत असतात आणि त्या विरोधातून मार्ग काढून तुम्ही ज्याला पुढे येतात त्याला तुम्ही एक नेतृत्व करू शकता.
0: 100% दॅट्स ट्रू, अगदी खरं. सर, तुम्ही MBBS ही पदवी घेतलेली आहे, MD त्याचबरोबर गायनोकॉलॉजिस्ट म्हणून तुमचं हे शिक्षण झालेलं आहे. तर माझ्या प्रोफेशनचा मी म्हणेन की एखाद्या एक समाजसेवक म्हणून काम करणं ही पॅशन असू शकते, तर या प्रोफेशनचा तुम्ही पॅशनमध्ये कसा उपयोग करून घेतलात? कारण मी आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्ही मेडिकल दृष्ट्या जास्त तुमचा प्रभाव होता की मेडिकल थ्रू आपण वैद्यकीय सेवा जी आहे ती पुरवायची, तर या प्रोफेशनचा तुम्हाला या पॅशनला कसा फायदा झाला?
1: इनिशियली सुरुवात मेडिकलीच झाली, पण कसं असतं मी नेहमी लोकांना म्हणतो की लोकांनी तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. मेडिकली ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला तेवढंच मर्यादित होतं आणि आपण ते जितकं आपल्याला होतं तेवढं आपण करत होतो. आणि कसं आहे, मदत करणं हे मुळात म्हणजे आपण जेव्हा इनिशियली कॉलेज डेज असतात किंवा आपण शिकत असतो त्याला आपल्याकडून जितकं होईल आपण जेवढं देता येऊ असं आपण करत होतो. पण त्यानंतर हळूहळू तो प्रवास वाढत गेला, लोकांनी स्वीकारलं आणि म्हणजे नेहमी मी असं म्हणतो लोकांना की माझ्या मुलाला काहीतरी म्हणा हे बोलणं सोपं असतं, जे आज नेपोटिझम किंवा घराणेशाही आपण ज्याला म्हणतो, पण एक मधलं नाव किंवा कुठलं तरी सिम्बॉल किंवा कुठलं तरी एक गॉडफादर नसणं आणि काम करणं आणि आपला एक आयडेंटिटी बनवणं याला एक मोठा प्रवास आणि त्याग लागतो. त्यामुळे अशी ती सुरुवात झाली होती आणि ते वाढत गेला तो विस्तार आणि आज लावलेलं छोटंसं रोप होतं, आज ते अजून लहानच वाढते, त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो.
0: नक्कीच सर, कारण जे लोक शून्यातून त्यांच्या प्रवासाची सुरुवात करतात, आय कॅन प्राऊडली से की 0 to 0 हा प्रवास ज्याने बघितलेला आहे ना, तो माणूस आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या, कितीही खाचखळगे आले तरी तो हारून जाऊ शकत नाही. तो ती हार पत्कारून, जरी हार आली तरी ते अपयश आलं तरी ते पत्कारून तो यशाच्या वाटेवरती पुढे चालत राहतो.
1: त्याला पराभवाची भीती नसते.
0: अजून खूप छान वाक्य आहे, नक्कीच 100%. सर, मला जेन्युइनली एक प्रश्न विचारायचा आहे की आज समाजामध्ये काम करत असताना विशेष करून ज्या वेळेला समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून जेव्हा काम केलं जातं ना तेव्हा त्याचा प्रभाव हा समाजावरती आणि लोकांसाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीने पडतो. जसं की मला एका कार्यक्रमाविषयी एका गोष्टीविषयी आवर्जून मी ते उल्लेख करेन. गणपतीमध्ये चाकरमानांना गावी जाण्याची एक प्रचंड ओढ लागलेली असते आणि अशा वेळेला आपल्या ठाण्यातून तुम्ही अशा लोकांसाठी जी एक सोय केली होती आणि मला असं वाटतं 100% सगळे चाकरमानी हे तिथले आपल्या ठाण्यातले तरी चाकरमानी हे बरेच खुश होते. तर असे जे तुम्ही वेगळे वेगळे उपक्रम की आत्ता ही परिस्थिती आहे ना मग या परिस्थिती अनुसरून हा उपक्रम असला पाहिजे हा जो एक तुमचा कॉन्सेप्ट आहे.
1: कसं लहानपणी एसटी मध्ये धक्के खाल्लेत आणि गावी जाताना काय लोकांचे हाल होतात हे आपण बघितले अनुभवले. तुम्ही असं राबू तेव्हाच शकता ना ज्यावेळेला तुम्ही त्यातून गेलाय.
0: बरोबर.
1: आणि आपणही पाहिलेलं आहे त्यामुळे म्हटलं आम्ही एकदा विचार केला की आज एसटीच्या तिकीट्स मिळत नाही रेल्वे फुल असतात आणि चाकरमणी हा म्हणजे आपल्या कोकणामध्ये दोनच सण एक शिमगा आणि गणपती म्हणजे आपली मराठी मुलं त्यासाठी नोकरी सोडतात सुट्ट्या नसल्या तर नोकरी सोडतात त्यामुळे मग असा विचार आला की का नाही मग अशी ती सुरुवात केली आणि मग चाकरमान्यांसाठी पहिल्याच वर्षी आपण 18 लक्झरी बसेस ठेवल्या होत्या आणि प्रतिसाद इतका होता की ठाण्यापुरता मर्यादित होतं पण बदलापूर उल्हासनगर कर्जत काही मीरा भाईंदर वरून लोक आपल्याकडे अप्रोच झाली आणि मग ते आपल्यालाही आपली जबाबदारी त्यांनी वाढली. सो आपला तोही उपक्रम दरवर्षी सुरू आहे.
0: नक्कीच सर. त्या व्यतिरिक्त मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे महिला सशक्तीकरण. आज केवळ महिलांसाठी एक छोटे मोठे हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले किंवा त्यांच्यासाठी काहीतरी सांस्कृतिक तर आपण करतच असतो पण त्या व्यतिरिक्त त्या पलीकडे जाऊन महिलांसाठी तुम्ही जे वेगळे कार्यक्रम राबवताय कशा पद्धतीने महिला उपभोग घेत आहेत याचा.
1: मला असं वाटतं हळदी कुंकाचा मान जो आहे म्हणजे ते जो तुम्ही वाण देता ते वाण देण्यापेक्षा महिलांचा मान वाढव.
0: बरोबर आहे.
1: त्याच्यावरती जर तुम्ही जोर दिलात कारण आता तुम्ही बघाल ना की अवेअरनेस खूप कमी आहे लॅक ऑफ एज्युकेशन आणि अवेअरनेस त्यामुळे आपण एव्हरी 3 मंथ्स तेही राबवतो की आज करिअर गायडन्स आहे.
0: बरोबर.
1: आज आपली मुलं आयएएस आयपीएस ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स आहेत त्याच्या प्रिपरेशनला घाबरतात.
0: बरोबर.
1: पण त्याच्या मागे जर तुम्ही त्यांना एक फाउंडेशन दिलं किंवा एक बॅकिंग दिलं तर आज आपली मुलं कुठेतरी राज्यस्तरावर जिल्हास्तरावर देशस्तरावरती जाऊन कामं करतील यासाठी आपण महिलांना बरंच प्रोत्साहन देऊन त्यांना सपोर्ट करतो.
0: नक्कीच. श्रोते हो आणि प्रेक्षक हो मला असं वाटतं आजची मुलाखत ही केवळ यामध्ये या मुलाखतीमध्ये या गप्पांमध्ये तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये हाच एक क्लिअर विजन किंवा असं आपण म्हणूयात की एखादी गोष्ट जाणवेल की हा की आम्हाला इथे फक्त जे आजूबाजूला लोक राहतात जो परिसर आहे त्या लोकांच्या हितासाठी आम्ही कसे उपयोगी पडू त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आपल्या संस्थेचं काम सुरू आहे. अजून काही गोष्टी आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत पण वेळ झालेली आहे तुर्तास एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आणि या मुलाखतीचा आस्वाद घेत राहा ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोतेवाणी प्रेक्षक हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या मुलाखती आणि वेगळ्या गप्पा आणि वेगळे विषय हे लोकांपर्यंत अनेकांपर्यंत पोहोचवत असतो. आपला आजचा वेगळा विषयही आहे आणि आपल्याकडे आलेली व्यक्ती खास आहे. आज आपण डॉक्टर अभिषेक राणे सर यांच्यासोबत हा दिलखुलास संवाद साधत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून संस्थेविषयी त्यांचं जे काम आहे त्या कामाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेत आहोत. सर, ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की महिलांसाठी आपण कसं काम करतो किंवा लोकांसाठी तुम्ही कशा कशा प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत. सर, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडासा वेगळा प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, एक नेतृत्व निभावत असताना, तुम्हाला काय वाटलं समाजामध्ये आपली किती गरज आहे आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त आढळून आल्या?
1: समाजाला आपली गरज खूप आहे आणि माझ्यासारख्या प्रत्येकाची गरज समाजाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक युवा, प्रत्येक स्टुडंट, प्रत्येक माणसाने त्याची जबाबदारी ओळखून आज जर एक हात पुढे केला तर बराच बदल आपण घडवू शकतो. कारण हे कार्य जे मी म्हणजे कोमलजी तुम्हाला एक आवर्जून सांगेन की दिस इज नॉट इझी, हे सोपं नाहीये. लोकांना जे दिसतं त्याच्या मागे खूप वेगळं चित्र असतं. आज तुम्ही ज्या प्रभागात, ज्या समाजात काम करता, हे काम सगळ्यांना बघवत नसतं. त्याचं कारण हे आहे की हा आपल्यापेक्षा वरती चाललाय, समाज त्याला स्वीकारतोय, त्याला एक्सेप्ट करतोय. का? तर तो प्रामाणिक काम करतोय. त्यामुळे हे इतकं सोपं राहिलेलं नाही आणि समाज कार्य करणं हे प्रत्येकाला तितकं आवड नसली तरी त्यांनी त्यात येऊन थोडंफार त्यातला इंटरेस्ट वाढवला तर ते बिल्टअप होत जातं हळूहळू. त्यामुळे आम्ही तशी सुरुवात केली आणि आज थोडंफार करतोय.
0: नक्कीच सर, खरं तर आपण मुलाखतीच्या आपल्या गप्पांच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि मी मगाशी म्हणाले की मला आपल्या या संस्थेचं मिशन जे तुम्ही एक सुरू केलंय, मी मिशन म्हणेन, हे मिशन आता कुठवर आलेलं आहे आणि पुढे आपल्या संस्थेचं विजन काय?
1: विजन मेन आपण टार्गेट केलं आहे एज्युकेशन,
0: या
1: सेकंडली मेडिसिन. जे काही आपल्याला जे काही उपचार, म्हणजे आता आपण फोकस करतोय मोफत हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये किंवा लोकांना, आता आपण ऑलरेडी सुरू केलेले आहेत, 5 बेड्स आपण फ्री ठेवलेले आहेत. ज्या प्रभागात मी काम करतो त्या प्रभागामध्ये लोकल हॉस्पिटलसाठी आपण 5 बेड्स मोफत लोकांसाठी ठेवलेले आहेत. इन फ्युचर आपण एक मोफत हॉस्पिटल करायचं आपलं विजन आहे, जेणेकरून लोकांना जे काही मेडिकल फॅसिलिटीज लागणार आहेत त्या आपण चांगल्या दर्जाच्या त्यांना त्या ठिकाणी देऊ शकू. एज्युकेशन, करिअर गायडन्स, लोकांना जे काही मार्गदर्शन, 10वीनंतर काय करावं, 12वीनंतर काय करावं. कारण आता आपण आधुनिक युगात बघतोय की आपल्याला जे इंस्टाग्राम नॉलेज देते दॅट इज समवेअर लिडिंग टू फॉल्स कमिटमेंट्स. त्यामुळे आपण त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांच्या पद्धतीने, कारण तुम्ही आज त्यांना जोर जबाब देऊन हे मार्गदर्शन नाही करू शकत. कारण आता जेनझी जनरेशन आहे, आपल्या काळात चालू होतो,
0: बरोबर
1: आहे. तो एक आपल्या संस्थेचा अजेंडा आहे आणि बाकी आपण सगळी कामं सुरूच ठेवली आहेत. लोकांची मदत आपण करतोच आहोत, त्यामुळे कोणालाही काही असेल तर त्यांनी लोकाश्रमला कधीही संपर्क करावा. आमचं कार्यालय अहोरात्र सुरू असतं, जे ठाण्यातलं एकमेव कार्यालय जे तुम्ही कधी आलात तरी बंद नसतं 365 दिवस.
0: क्या बात आहे सर. खरं तर आता उत्तरार्धाकडे येतानाच नुकताच एक मुद्दा मला असं वाटतं त्याविषयी भाष्य झालंच पाहिजे. तरुणाई, आजची तरुण पिढी, खरं तर आपण 90s आहोत सगळे आणि 90s आत्ताची जी जनरेशन आहे, म्हणजे आफ्टर 2000 जी काही जनरेशन आहे, त्यांच्यामध्ये हे विचार जर रुजवायचे असतील तर तुमचा याबद्दल काय थॉट आहे, तुमचा काय विचार आहे? जर त्यांच्यापर्यंत हे समाजसेवेची भावना जर रुजवायची असेल तर कसं असलं पाहिजे?
1: त्यांनी माझा आवर्जून इंटरव्ह्यू बघावा
0: फॉर शुअर.
1: आणि मला असं वाटतं काय, ते मूलभूत तुमच्या आतमध्ये पाहिजे, ते तुम्ही
0: इनबिल्ट
1: असणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रास्प नाही करू शकत, ग्रास्प करून तुम्ही एक सर्टन लेवल पर्यंत जाल पण बियॉन्ड बाउंड्री नाही जाणार तुम्ही. त्यासाठी तुम्हाला ती आवडही पाहिजे आणि आवड असेल तर त्याचं तुम्ही म्हणा प्रोफेशनचं पॅशन मध्ये कन्वर्जन व्हायला वेळ लागत नाही.
0: बरोबर,
1: त्यामुळे इट शुड बी इनबिल्ट.
0: एक्झॅक्टली सर, आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून. आय नो की किती हा कामाचा, मी म्हणेन की कामाचा व्याप खूप मोठा आहे आणि त्यातून आज तुम्ही वेळ काढलात आणि आज स्टुडिओला आलात आणि त्यातही आपल्या संस्थेविषयी, मुळात लोकाश्रम ज्याच्यामध्येच जे नाव ऐकताच एक मायेची ऊब आणि एक म्हणतात ना एक मायेचा ओलावा जो आहे तो जाणवतो. तर असं हे मला असं वाटतंय ज्याचं कोणी नाही त्यांच्यासाठी लोकाश्रम आहे, एक हक्काचं ठिकाण, हक्काचं मी म्हणेन की माहेर घर म्हणूयात, तर अशी ही जागा जी तुम्ही निर्माण केलीत, जी तुम्ही सुरू केलीत आणि आज अनेकांचा आधार बनला, तर तुम्ही जे उचललेलं पाऊल आहे त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि इथून पुढे तुमचं आपल्या संस्थेचं काम हे असं सुरळीत सुरू राहावं अशी इच्छा मी बापाकडे व्यक्त करते आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते. पण तुम्हाला जाता जाता विनंती असेल की आज जे आपल्याला तमाम अनेक लिस्नर्स आहेत, आपले श्रोता वर्ग आहेत, जे ऐकतायत, जे आपल्याला युट्यूबवर पाहतायत, त्यांना जाता जाता तुम्ही काय एक जर मेसेज द्यायचा झाला तर काय?
1: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानेन आचार्य 90 FM, मला योग्य समजलं तिथे बोलवण्यासाठी, त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद दोन्ही. आणि मी तुमच्या व्ह्युअर्सना सगळ्यांना इतकंच सांगेन की उठा,
0: बरोबर,
1: कुठून तरी सुरुवात करा, कारण तुमचा उद्याची सकाळ ही कधी लेट नसते, त्यामुळे तुम्ही उद्याही सुरू करू शकता, आता इनफॅक्ट सुरू करू शकता. आणि तुमच्या लाईफ मधलं 1% तुम्ही लोकांसाठी खऱ्या अर्थाने मनापासून जर तुम्ही स्पेंड केलं तर तुम्हाला ते एक इनर सॅटिस्फॅक्शन नक्कीच मिळेल. त्यामुळे देर इज नेव्हर टू लेट, सो यू कॅन स्टार्ट इट टुमॉरो मॉर्निंग.
0: क्या बात आहे, अतिशय पॉझिटिव्ह. मला असं वाटतंय जेव्हा खूप थकलेलं असेल, आणि मला वाटतं सरांनी जसे आता काही वर्ड्स जे अगदी मोलाचे आहेत जे आपण ऐकले तर आपण कुठेतरी एक तिथून पुन्हा एक पॉझिटिव्ह होऊ शकतो. माझंच असं झालं की दिवसभर हेक्टिक शेड्यूलमुळे आता मला मुलाखत घ्यायची, पण आज मुलाखतीमध्ये आज जेन्युइन जे काही वाटतं ते मी बोलते. आज मुलाखतीमध्ये या गप्पा सुरू असताना, हा संवाद सुरू असताना जेव्हा इतके पॉझिटिव्ह विचार समोरून आले तेव्हाच ती एनर्जी अजून वाढलेली आहे. तर मला असं वाटतंय अशा नेतृत्वाची आपल्याला खूप गरज आहे. आणि
1: तुम्ही जसं म्हणाल युथ, की यंगस्टर्सना मी एवढंच सांगेन की आज तुम्ही जे फेस करताय, दॅट इज एन्झायटी, डिप्रेशन आणि स्ट्रेस, हे जे तीन प्रॉब्लेम्स हे जगातले आत्ता खूप मोठे आजार आहेत आणि त्याच्यासाठी कुठलंही मेडिकेशन नाहीये. त्यामुळे जर असं काही तुम्ही फेस करत असाल तर आय वुड से की तुम्ही इनर सॅटिस्फॅक्शनसाठी ही कामं सुरू करा, ओव्हर थिंकिंग बंद करा आणि मेडिटेट करा रादर, किंवा तुमचं माइंड कुठेतरी अशा ठिकाणी डायव्हर्ट करा की जिथून तुम्हाला हे नेगेटिव्ह थॉट्स येणार नाहीत.
0: क्या बात आहे. आणि मुळात जेव्हा आपण असं काहीतरी काम करतो ना तेव्हा मिळणारं जे समाधान असतं, आपण त्याला मानसिक समाधान म्हणूया, त्यामुळे जे एक सॅटिस्फॅक्शन लेवल असेल ना, दॅट हा आत्मिक सुख, त्याच्या पुढे सगळे प्रॉब्लेम्स आणि हे सगळं विसरायला होतं. त्यामुळे जाता जाता सरांनी अतिशय मोलाचा संदेश इथे दिलेला आहे. पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत, आजचा हा विशेष संवाद तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया नक्की कळवा. आज आपल्यासोबत डॉक्टर अभिषेक राणे सर जोडले गेले होते. केवळ मुलाखत ही त्यांच्या संस्थेविषयी माहिती करून घेणं हा भाग नव्हता, तर आज अनेक लोक, आजची तरुणाई, आजची तरुण पिढी, मुलं असतील मुली असतील, त्यांच्या सगळ्यांसाठी एक खूप संदेश, चांगला संदेश देणारी आजची मुलाखत होती. आणि त्याचबरोबर ज्या महिला आहेत किंवा अनेक वृद्ध असतील, अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी सरांचे काम कसं राहिलेलं आहे याचा एक आढावा आपण घेतलेला आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा. आचार्य 90 FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नक्की फॉलो करा आणि अशाच अपडेट्ससाठी आणि अशाच नवीन सुंदर सुंदर मुलाखतींसाठी, गप्पांसाठी स्टेट येऊन आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आज आपण वैजयंती पंडित मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. वैजयंती मॅम, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये. आणि अर्थातच बिझनेस मंत्र आहे आणि तुम्ही जवळजवळ बरीच वर्ष या क्षेत्रात आहात आणि थोडीशी ओळख करून देते. ऑटो एनर्जी आणि टेक्सटाईल कंपनीज मध्ये त्या इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून काम पाहतात आणि कंपनीची लिस्ट तर खूप मोठी आहे. तरी त्यातले काही फ्यू मी मेन्शन करते. टाटा मोटर्स, आयजी पेट्रोल लिमिटेड, पीएनजी कारगिल, फॉर्मर ऍडवायझर अँड वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट अँड रिसर्च. आणि व्हाईस प्रेसिडेंट राहिलेले आहेत त्या पब्लिक अफेअर्स आणि सिनियर डायरेक्टर फिक्कीमध्ये त्या राहिलेल्या आहेत. असा त्यांचा सगळीकडचा बऱ्याच सिनियर एक्झिक्युटिव्ह इंडियन मर्चंट चेंबर्समध्ये सुद्धा त्या चांगल्या मोठ्या पदावर होत्या. तर आज आपण त्यांच्याकडून सगळं ह्या सगळ्या कंपन्यांबद्दल तर कसं कामकाज चालतं हे जाणून घेणारच आहोत, पण एकंदरीतच ह्या कंपन्या कशा पद्धतीने काम करतात आणि नेमकं त्यातून सगळ्या सामान्य ग्राहकांना किंवा सामान्य माणसाला आपल्याला फक्त नावं माहिती असतात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पण नेमकं तिथे काय काम चालतं हे आपल्याला माहिती नसतं. ते आज सगळं मॅडम आपल्याला सांगणार आहेत, ज्याचा आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रेक्षकांना नक्कीच फायदा होईल. तर अर्थातच मॅडम तुमचं स्वागत आहे आणि खूप अभिनंदन. आज तुम्ही एवढ्या मोठ्या शिखरावर आहे म्हणजे आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण भेटतोय, म्हणजे गुढीपाडव्याला जशी गुढी उभारतो तशी तुमची यशाची गुढी ही अगदी आभाळाला गवसणी घातलेली अशी गुढी आहे तुमची. तर त्यासाठी आधी खूप खूप अभिनंदन. सुरुवात अगदी मी लहानपणापासून म्हणजे आपण बालपणातनं जे आपल्यावर संस्कार होतात त्यातनं आपण घडत जातो आणि नंतर मग एक एक अवधानं हे करत मग आपण प्रगतीपथावर पुढे चालत राहतो. तर घरात तुमचं एकंदरीत वातावरण पूर्वी कसं होतं?
1: घरातलं मी तू बरोबर सांगितलंस की आपलं लहानपणचं जे आपलं आपण ज्या घरात वाढतो तिथल्या सगळ्या म्हणजे इमिजिएट फॅमिलीचं आपलं खूप मोठं आपल्या म्हणजे त्यांच्याकडे बघूनच आपण त्यांचा आदर्श धरून पुढे जात असतो. तर वडील आमचे जे माझे आता नाही आहेत पण वडील होते गोविंद हर्षे, ते सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये होते आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधले ते पहिल्या बॅचचे ग्रॅज्युएट होते आणि त्यांना यूएन फेलो म्हणून अमेरिकेला पाठवलं गेलं होतं. त्यामुळे नंतर ते समाजसेवेच्या म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या समाजसेवा क्षेत्रात काम केलं त्यांनी आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे फाउंडर होते, फाउंडर डायरेक्टर. म्हणजे त्यांनी अगदी भास्करराव कर्वेचे आपले अण्णासाहेब कर्वेंचे चिरंजीव त्यांच्याबरोबर अगदी खूप जवळ एक होती त्यांची आणि त्यांनी काम केलं पुष्कळ वर्ष. त्यांचं खूप सगळीकडे नाव झालं आणि त्यांचा खूप आमच्यावर मोठा पगडा म्हणता येईल किंवा हे म्हणता येईल. कारण त्यांचं दुसरं असं होतं की त्यांचा ज्ञानेश्वरी खूप गाढा अभ्यास होता आणि ते प्रवचन करायचे ज्ञानेश्वरीवर आणि घरात पण तसंच वातावरण होतं. म्हणजे आमचं एक डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन म्हणून आमचं असायचं, म्हणजे मुद्दाम केलं नाही पण सगळेजण जमायचं तेव्हा तर कसं जॉईंट फॅमिली पण असायची, पाहुणे असायचे घरात. आणि माझे जे दोन भाऊ म्हणजे आईचं असं एक आमच्यावर इम्प्रेशन होतं की ती खूप डिसिप्लिनवाली होती. म्हणजे आम्ही शिस्त म्हणजे शिस्त म्हणजे खाण्यापिण्याची शिस्त, वेळेची शिस्त, अभ्यासक्रमाची शिस्त. त्यामुळे तिने तो एक भाग पाहिला आणि वडिलांनी बाकी सगळं जे आपल्यावर जे आपल्या ज्या वाढत्या वयात आपल्यावर जे संस्कार व्हावे लागतात ते सगळे वडिलांमुळे खूप झाले. आणि आजोबा आमचे होते ते मिशनरी लोकांना मराठी शिकवायचे आणि माझे दोघेही भाऊ जे ते मराठी शाळेत होते. डॉक्टर रवींद्र हर्षे सातारचे अगदी प्रख्यात हार्टचे स्पेशालिस्ट म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आणि दुसरा भाऊ म्हणजे डॉक्टर राजन हर्षे ते अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर झाले आणि आता पण त्यांची मराठीतनं पुस्तकं येत आहेत आणि त्यांच्या विषयात तर खूपच त्यांचं जगभर कीर्ती नाव आहे. तर आम्ही जेव्हा वाढत म्हणजे मोठे होत होतो तेव्हा हे डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन जे मी म्हणते तेव्हा वडील अनेक विषय काढायचे आणि मग आम्ही त्याच्यावर बोलायचं, आम्ही त्याच्यावर आपली मतं मांडायचं. मग त्यामुळे आपलं जे आपली पर्सनॅलिटी घडत जाते असं मला वाटतं. आणि भाऊ माझा जो मोठा सगळ्यात भाऊ जो डॉक्टर मी म्हटलं तो त्यांनी 9वीत असताना विवेकानंदांवर खूप वाचलं होतं म्हणजे त्यांची स्वभावाची घडण तशी होत गेली आणि त्यांनी आधीच ठरलं होतं की मी डॉक्टर होणार आणि त्याप्रमाणे त्यांनी मार्क मिळवले, हुशार होता खूप आणि मी मात्र शाळेत अजिबात अभ्यास नाही करायची. त्यामुळे अगदी शेवटची म्हणजे शेवटची परीक्षा आली, अॅन्युअल एक्झाम आली की सगळ्यांना घरात टेन्शन असायचं की आता हिचा अभ्यास कोण घेणार. मग आई आणि माझा भाऊ हे दोघं दोन म्हणजे दोन प्रकारचे सब्जेक्ट वाटून घ्यायचे, म्हणजे सायन्स मॅथ्स वगैरे असेल ते भाऊ घ्यायचा आणि लँग्वेज प्रॅक्टिस वगैरे असेल ती आई द्यायची. आणि मी एक दिवस 8-10 दिवस आधी अभ्यास केला की माझं गंगेत घोडं न्हायला समजायचं. आणि माझं एक मला चांगली संधी मिळाली म्हणजे माझ्या आजोबांनी मला म्हणजे त्यांची त्यांना ते मराठी शिकवायचे मी म्हटलं त्या मिशनरी होत्या त्या स्कॉटिश होत्या त्या मिस किंग म्हणत्या. तर त्या म्हणाल्या की तुमची दोन्ही मुलं मराठी शाळेत शिकली तर हिला तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये घाला. आता ही गोष्ट म्हणजे माझं वय आता 72 आहे तेव्हा ही गोष्ट माझा 1953 जन्म आणि 3 वर्षाची असतानाच मला मॉन्टेसरी इंग्लिश शाळेत घातलं. त्यामुळे म्हणजे इंग्लिश भाषाही शिकली गेली आणि एक वेगळं वातावरण म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये एक वेगळं वातावरण असतं. त्या काळात कोणी एवढं इंग्लिश शाळेत जात नसे त्यामुळे ते तो एक मला खूप फायदा झाला म्हणजे माझ्या सगळ्या करिअरमध्ये म्हणा किंवा बाकी सगळ्या याच्यामध्ये. तर असं असं आमची बॅकग्राऊंड म्हणजे घरातली बॅकग्राऊंड अशी होती. आणि आईकडची भावंड बरीच होती म्हणजे आईला म्हणजे जवळजवळ ती सगळी म्हणून 13 भावंड होती सगळ्यांची लग्न कार्य मामा मावशा त्यामुळे एक जॉईंट फॅमिलीचं जे एक हे असतं ना म्हणजे खूप काय खेळीमेळीचं वातावरण असतं आणि सगळ्यांकडून आपण काहीतरी शिकत असतो म्हणजे मामा म्हणा मावशा म्हणा आपली भावंड म्हणा मामे भाऊ मावस भाऊ हे ते सगळं. तर ते सगळं मला असं वाटतं त्या घडणीमुळे आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा या सगळ्याचा खूप फायदा होतो आणि फरक पडतो आपल्या वागण्यात. आपण सगळ्यांची प्रेमाने वागतो सगळ्यांची मिळून मिसळून राहतो असं आपण एकल कोणते होत नाही. आताचं वातावरण पाहिलं आपण म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीज आणि एक एकटी मुलं वाढतात वगैरे ते पाहिलं आणि सारखे मोबाईलवर सगळे आपल्या खोल्यात बंद वगैरे तसं. तर ते पाहिलं की असं वाटतं की आपलं बालपण आणि आम्ही राहायचो तिथे पण खूप मुलं असायची आणि मी बऱ्याच वेळेस जास्ती मुलग्यांशी खेळायचे कारण मुलींबरोबर खेळणं म्हणजे थोडंसं वाहतुकीचं खेळायचे पण जास्ती टॉम बॉय सारखे असल्यामुळे मी विट्टी दांडू क्रिकेट पतंग जे म्हणशील ते सगळं खेळायचे आणि त्यामुळेच मग टेबल टेनिसची वगैरे आवड लागली. मग शाळेतनं कॉलेजमध्ये जेव्हा जात होते तेव्हा माझ्या आईने म्हणजे मला आई म्हणाली तू ह्याला जा SNDT च्या होम सायन्सला जा. तर म्हणलं मी काही करणार नाही घरातलं काम वगैरे मला काय होम सायन्सला जायचं नाही मला को एज्युकेशन कॉलेजमध्ये जायचंय. तर मग त्याप्रमाणे फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली तिथे आर्ट्सला घेतली. आई म्हणे तुझं कॉन्व्हेंटचं शिक्षण असतं ते तू दिवसभर शाळेत असतेस त्यापेक्षा जरा असा कोर्स घे जिथे तुला थोडा वेळ मिळेल. तर आर्ट्सचं माझं इन्क्लिनेशन असल्यामुळे आर्ट्सला मी गेले आणि फर्ग्युसन कॉलेज जे पुण्याचं आहे तिथे मला तिथे आमच्या खूप चांगले संस्कार झाले खूप चांगलं शिक्षण मिळालं अतिशय उत्कृष्ट टीचर होते सगळे आणि तिथे मला एक म्हणजे काय म्हणतात एक वेगळं होरायझन किंवा एक वेगळं क्षितिज ओपन झाल्यासारखं झालं. आणि माझं व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी जी आहे ती मला असं वाटतं तिथे जास्त खुलली कारण सगळ्या प्रकारचे स्टुडंट असायचे बाहेरगावचे असायचे. एक मराठीचं पण मला खूप जास्त चांगलं जवळीक आली कारण कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे थोडंसं त्या काळात कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे थोडं डिटॅच होतं माणूस बाकी सगळे मराठीत असतात आणि आपण इंग्लिशमध्ये म्हणजे थोडंसं आपल्याला त्या कल्चरशी आपण घरी वातावरण वेगळं असतं आणि आपण जे शेक्सपियर शिकतो आणखीन काय काय शिकतो ते थोडंसं एलियन वाटतं हे शिकायला चांगलं पण थोडंसं त्यात एक गॅप असते.
0: शाळेचा मुद्दा आपला राहिला शाळा कुठली होती नुमोबी
1: किंवा
0: कॉन्व्हेंट
1: म्हणाला आणि ती आता केम्ब्रिज वगैरे झाली आता आमचं आयबी वगैरे पण झाली असेल. पण मग ह्याच्यात कॉलेजमध्ये शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारचे सगळे दोस्त मंडळी मुली मुलं सगळे आणि पॉलिटिकल सायन्स मी घेतलं आणि मग बीए ला म्हणजे युनिव्हर्सिटी टॉप रँकिंग मिळवली. आणि मुख्य म्हणजे तेव्हा मला ना खूप टेबल पीटीची पण आवड होती म्हणजे पीटी एक सकाळी आमची असायची ती आणि टेबल टेनिस. तर टेबल टेनिसची आवड लागली तेव्हा मी एक लेडीज क्लब तिथे होता PYCचा तिथे खेळायला जायची. तर त्या लेडीजना मी म्हणजे जवळजवळ 6 महिन्यात किंवा 8-1 महिन्यात तिथे जेवढ्या लेडीज होत्या त्या सगळ्यांना हरवलं आणि सिल्वर कप सगळे मलाच मिळायला लागले. तर मग एक आमचे कोच होते ते म्हणाले की नाही हिला आता तुम्ही जेंट्स क्लबमध्ये घाला कारण तिचा गेम इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. तर म्हणजे नुसत्या लेडीज बरोबर खेळून ही तेव्हा तिथेच राहील दरवेळेस जिंकते त्यामुळे मग जेंट्स क्लबमध्ये जायचं ठरलं. पण त्या काळात काळ असा होता की तिथे मला जेंट्स म्हणजे एक मुलगा कोचिंग एक सुभाष लोढा म्हणून आमच्या इथे शिकवायचे ते खूप छान शिकवायचे म्हणजे कोच होते ते वडील. तर त्यांच्या हाताखाली शिकावं असं सांगितल्यावर माझे वडील म्हणाले की नाही असं मी काही तुला परवानगी देणार नाही कारण टेबल टेनिसची रूम ही सगळी बंदिस्त असते आणि तू एकटी शिकणार एखाद्या मुलाकडून ते मला काही पटत नाही. बराच घरात वादविवाद झाला मग मुलांनी सांगितलं भावांनी सांगितलं नाही नाही तिला जाऊ दे तिचा गेम इम्प्रूव्ह नाही होणार तर त्यामुळे मला जेंट्स क्लब मध्ये घातलं आणि मग तिथेही माझी चांगलीच म्हणजे पुष्कळ प्रगती झाली. मग इंटर कॉलेजेट खेळले, इंटर युनिव्हर्सिटी खेळले, तिथेही गोल्ड मेडल मिळाली. पण कुठेही जेव्हा बाहेर जायची वेळ यायची खेळायसाठी, हैदराबादला जायचंय किंवा टीम बरोबर आणखीन कुठे जायचंय, ते वडील म्हणायचे नाही रात्रीचं ओव्हरनाईट स्टे असेल तर मी तुला पाठवणार नाही. अशा असे त्यावेळेचे संस्कार होते. एका दृष्टीने आता त्यांच्या परिस्थितीत गेलं तर आता समजतं की मुलीला बाहेर पाठवणं नुसत्या अनोळखी लोकांबरोबर. आणि त्यांचं सोशल वर्क डिपार्टमेंट असं होतं की त्यांना सगळे प्रॉब्लेमॅटिकच केसेस त्यांच्याकडे यायच्या, म्हणजे प्रॉस्टिट्युशनच्या म्हणा किंवा चाइल्ड लेबर म्हणा किंवा क्रिमिनल सगळ्या अशा. त्यामुळे त्यांना ते पहिल्यांदा ते सगळं डोक्यात यायचं, मुलीचे प्रोटेक्शन म्हणून ते म्हणायचे. आणि मग लवकरच म्हणजे बीए झाल्यानंतर लगेचच ओळखी ओळखीतच म्हणजे आमच्या नात्यातच लग्न ठरलं. आणि अजित पंडित माझे जे मिस्टर त्यांच्याशी माझं लग्न ठरलं त्यावेळेला. आणि आमचे सासरे म्हणजे जगन्नाथ पंडित जे टाटा इन्व्हेस्टर मशीन टूलमध्ये ते जनरल मॅनेजर होते त्यावेळी. आणि त्यावेळी म्हणजे अगोदर बरेच वर्ष म्हणजे टाटा ग्रुप बरोबर त्यांचा खूप चांगलं करिअर होतं आणि ते मुंबईमध्ये राहत होते तेव्हा. आणि नंतर मग ते पुण्याला शिफ्ट झाले, त्यांचा बंगला पुण्याला असल्यामुळे. माझे मिस्टर प्रीमियर ऑटोमोबाईल्स मध्ये मेटलर्जी इंजिनियर होते आणि मग मी मुंबईला राहायला आले. तर 20 वर्षाचं असताना लग्न झालं लहान वयात. आणि
0: मुंबई
1: आणि मग मला ते तो खूप एक म्हणजे माझ्या आयुष्यातलं मी म्हणू शकेल की खूप एकदम बदल घडला त्यामुळे. टर्निंग पॉईंट, अब्सोल्युटली टर्निंग पॉईंट. कारण बॉम्बे इज ऑफकोर्स अ सिटी ऑफ ड्रीम्स आणि माझ्यामध्ये एवढी पुणे म्हणजे विद्येचं माहेर. तर तिथे शिक्षणाचा वगैरे संस्कार ते सगळे चांगले झाले. पुणे खूप स्वच्छ चांगलं आणि एक काय म्हणतात पांढरपेशा लोकांचं गाव असं समजलं
0: जातं. असं प्रोटेक्ट करायचं
1: एज्युकेशनल म्हणजे बॉस्टन ऑफ इंडिया असं म्हणतात ना पुण्याला. तसं तर ते शिक्षणाच्या दृष्टीने ते छान होतं. पण मुंबईला आल्यानंतर मला खूप सगळं एक मोठं स्वप्न पुढे आल्यासारखं
0: मोठा कॅनव्हास.
1: आणि अगदी सुरुवातीला म्हणजे मी काय सुरू केलं, घरातल्या घरात ट्युशन द्यायला सुरुवात केली. आमच्या मुलीच्या एक जण होत्या म्हणजे माझ्या मुलीला तू शिकवशील का, म्हटलं वा फार छान. आणि मग मी काहीतरी 75 रुपये महिन्याचे वगैरे तसं काही नव्हतं. कारण मी आधी सेटल होत होते मुंबईच्या शहराला, सेटल होते, घरकाम वगैरे काहीच सवय नव्हती कशाचीच. जरी कधीतरी आईने शिकवलं असेल की पोळी अशी करायची भाज्याची, तरी पण कधी केलेलं काहीच नव्हतं. त्यामुळे त्या सुरुवातीला जरा सगळीकडनं शिकून आणि तेव्हा ते असं गुगल वगैरे काही नसायचं. लग्नात प्रेझेंट मिळालं एक रुची रावण पुस्तक होतं, रेसिपी होत्या तर त्या बघून रेसिपी करायच्या. पण कधीच असं घर असं चालवलेलं नव्हतं त्यामुळे तो थोडा अनुभव यायला किंवा ते एक्सपिरियन्स यायला वेळ लागला. पण मग त्यानंतर जेव्हा हे झालं काय म्हणतात त्याला ट्युशन घ्यायला लागली तेव्हा एकानंतर एकानंतर असे खूप जण यायला लागले माझ्याकडे. जवळजवळ मी 25-27 वर्ष ट्युशन घेतल्या घरात आणि जवळजवळ 25-25 मुलं म्हणजे अगदी मुलं मुली म्हणजे 5वीपासून ते अगदी ह्याच्यात कॉलेजमध्ये जाणारे सुद्धा माझे विद्यार्थी यायचे. आणि सगळे म्हणायचे की यांच्याकडे गेले की आमची मुलं पास
0: होतात.
1: त्यामुळे ते मला अगदी चांगलं वाटायचं की मुलांबरोबर बसून अभ्यास. तेव्हा त्याच काळात माझा मोठा मुलगा झाला अद्वैत पंडित, जो आता सिंगापूरला असतो, तो केमिकल इंजिनियर MBA. आणि दुसरा ज्ञानेश पंडित, तो पण अमेरिकेला त्यांनी MBA केलं आणि तो आता एक प्रोटिव्हिटी नावाच्या एका कन्सल्टिंग फर्म मध्ये तो पण मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर ती मुलं तेव्हा लहान होती आणि मोठी होत होती तेव्हा मला घर बसल्या ते करणं अगदी फायदेशीर. नंतर मग मला असं लक्षात आलं की आपण घरात यांना शिकवतोय सगळ्यांना आणि ही मुलं पास होत आहेत पण आपली वाढ किंवा आपली ग्रोथ काहीच होत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं आपण नोकरी करावी कुठेतरी. तर शोधाशोध करायला लागले तर कुठेतरी प्रोफेसर म्हणून किंवा कुठेतरी शिकायला म्हणून मग कोणी ओळखी ओळखी तशी जायला लागले. तर सोफाया कॉलेजमध्ये बोलवलं तर ते म्हणाले की ठीक आहे आम्ही तुम्हाला एका लेक्चरचे 15 रुपये देऊ. ते पण विद्यार्थी जमले तर जर तुमच्या विषयाला विद्यार्थी 15 अधिक जमले नाहीत तर त्या दिवशी लेक्चर होणार नाही. तर म्हटलं की हे काही खरं नाही कारण आपण घरात बसून एवढे शिकवण्या करून किंवा ट्युशनमध्ये हे कशाला करायचं. तर तेव्हा एक परफेक्ट प्लेसमेंट म्हणून एक एजन्सी नवीनच निघाली होती आणि ते आता कशा आपल्या एजन्सी असतात जॉब देणाऱ्या एजन्सी
0: असतात
1: तर तशी ती कॉन्सेप्ट तेव्हा एकदम नवीन होती. ही गोष्ट मी करते 1980 तर मला कोणीतरी सांगितलं की तिथे तू जाऊन तुझं ऍप्लिकेशन दे म्हणजे ते कुठे असेल तर तुला बोलवते. तर मग तिथे मला आपलं बायोडेटा कसं बनवायचं हेही माहित नव्हतं. त्यांनी मला विचारलं की तू काय शिकलेस काय वगैरे तर मी काहीतरी एका कागदावर असं घेऊन गेले होते. पण असं नाही हे छान असं मी तुम्हाला बनवून देत म्हणून त्यांनी बायोडेटा वगैरे बनवला छान. आणि मग विदिन अ मंथ किंवा 1-2 महिन्यातच मला लगेच कॉल आला मला असं वाटतं मार्च महिना होता आणि ते म्हणाले की शरीव दफ्तरी म्हणून आहेत त्या इंडियन मर्चंट चेंबरच्या प्रेसिडेंट होणार आहेत.
0: अच्छा.
1: आणि त्या म्हणजे एक लेडी प्रेसिडेंट म्हणजे वालचंद हिराचंदच्या त्या पुतणी लागतात.
0: बरं.
1: तर त्या ग्रुपच्या त्या आहेत आणि त्या होणार आहेत. तर त्यांना तुला भेटावं लागेल आणि त्यांना एक अशी यंग आणि डायनामिक अशी
0: मुलगी
1: हवी जी तिथल्या लेडीज विंगचं लेडीज विंग चालवेल तिथली. इंडियन मर्चंट चेंबर म्हणजे काय आहे ऍक्च्युली की ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचं एक संघटन आहे म्हणजे असोसिएशन आहे. म्हणजे आपण जशी युनियन म्हणतो ती युनियन असते ती वर्कर्सची असते. तर तशा वेगवेगळ्या कंपन्यांची ही एक असोसिएशन आहे म्हणजे इंडियन मर्चंट चेंबर आणि ती रिजनल लेवलला चालते. आणि त्या तिथे कसं होतं की जेंट्स जे सगळे होते म्हणजे पुरुष जे होते त्यांच्या मिटिंग्स चालायच्या कायम की सरकार बरोबर काही नेगोसिएशन असतील किंवा एक वेगवेगळ्या सेक्टरच्या म्हणजे टेक्सटाईल म्हणा किंवा वेगवेगळे जे सेक्टर होते तिथे त्या मेंबरशिप मध्ये त्या लोकांचे तर ते कोणी मशिनरी मध्ये असेल कोणी काय स्कूटर बनवणारे असतील कोणी मोटारी बनवणारे असतील तसे तर त्यांच्या लेडीजना वाटायचं की आपले नवरे हे सगळे त्या इंडियन मर्चंट चेंबरमध्ये दिवसभर काय करतात तर आपण पण तिथे जावं. त्या शरीर दत्तरी ताई मला म्हणाले की तू असं कर सगळ्यांना आपण एकत्र करूया आणि आमची एक मेंबरशिप आपण चालू करूया आणि या स्त्रियांसाठी आपण एक कोर्सेस ठेवूया म्हणजे हे मॅनेजमेंटचे किंवा प्रोफेशनल कोर्सेस असं आपण एक उभारू अशी एक लेडीज विंग ज्याच्यातनं त्या स्त्रियांना म्हणजे त्या पुढे जातील एक तर त्यांना काही करायचं असेल स्वतःचा उद्योग करायचा असेल तसं करता येईल असं तर ते करत करत आम्ही म्हणजे आधी सुरुवातीला काहीतरी 75 आमच्या मेंबर होत्या आणि काहीतरी 50 रुपये फी होती. नंतर वाढता वाढता त्या 1500 पर्यंत गेले आमचे मेंबर्स आणि आमच्या वर्षात जो जो 150 इव्हेंट व्हायला लागले म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारची माणसं बोलवायचो म्हणजे MF हुसेन म्हणून म्हणजे आर्टिस्ट म्हणा कुठल्याही क्षेत्रात म्हणजे अगदी महत्वाचे RK लक्ष्मण येऊन गेलेले आहेत कोण तू म्हणशील ते अमिताभ बच्चन येऊन गेलेले आहेत सगळे माधुरी दीक्षित जे म्हणशील ते म्हणजे सगळे सेलिब्रिटी वेगवेगळ्या क्रिकेटर येऊन गेले सुनील गावस्कर सारखे झाकीर हुसेन सारखे आणि सगळ्यांबरोबर माझे ते फोटो आहेत आणि आता कधीही काही असं असलं की मला लोक म्हणतात की तुझा फोटो असेल ना तर तो पाठव. त्यामुळे मलाही अगदी असं बरं वाटतं की आपल्याला चांगल्या संधी मिळाल्या त्या इंडियन मर्चंट चेंबरमुळे आणि खूप सगळ्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांची ओळखी झाली. आणि कसं असायचं आमचं काम म्हणजे असं असायचं की ते इव्हेंट तर करायचंच आम्ही म्हणजे इव्हेंट ऑर्गनाईज करायचा आणि स्पीच बनवायचा कारण मी तेव्हा जर्नालिझमचा पण कोर्स केला म्हणजे मध्ये माझा जेव्हा दुसऱ्या मुलाच्या वेळेला मी प्रेग्नंट होते त्यावेळेला आम्ही जॉईंट फॅमिली राहत होतो आणि माझ्या जाऊबाई आणि आम्ही एकत्र राहत होतो तर त्या म्हणाले की आपण काम वाटून घेऊया शलाका पंडित त्यांचं नाव आणि माझे दीप श्रीकांत पंडित तर ते नाशिकला असतात आणि त्यांची पण एक इंडस्ट्री आहे आणि त्यांनी खूप मोठी नंतर ती झाली फॅक्टरी त्यांची आणि त्या नंतर तिकडे गेल्या पण आम्ही एकत्र राहत होतो तेव्हा तर त्या म्हणाले की आपण कामं वाटून घेऊया आपण पैशाचा खर्चही वाटून घेऊया आणि सकाळच्या वेळी तू बनवचा स्वयंपाक संध्याकाळी मी बनवते आणि तुला कुठला इव्हनिंग कोर्स वगैरे करायचा असेल तर तू कर मी मुलं सांभाळीन आणि सगळं करीन. त्यामुळे त्यावेळेला मी जर्नालिझमचा कोर्स केला आणि तेव्हा पण मला इतकं असं तू म्हणतेस तसं म्हणजे अक्षरशः मोठं क्षितिज झाल्यास वाटलं कारण मीडियाचं हे पॉवरही वेगळीच असतं आणि जर्नालिझम मध्ये पण मला मग सिल्वर मेडल मिळाली रायटिंग आणि रिपोर्टिंग मध्ये आणि ते ती न्यूज मला जेव्हा मी 32 झाले त्याच्यानंतर माझ्या एका मिस्टर त्यांच्या मित्रांनी मला येऊन सांगितलं की तू तुमचं असं असं म्हणजे तुम्हाला मेडल मिळालं तर सगळ्यांना खूप आनंद झाला की तू हे केव्हा करतेस सगळं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे MA पण मी जेव्हा केलं तेव्हा BA झाल्यानंतर माझे सासरे म्हणले की तू काही जगन्नाथ पंडित ज्यांचा मी उल्लेख केला ते म्हणाले की तू शिक्षण सोडावं असं मला वाटत नाही मला असं वाटतं तू शिक्षण कंटिन्यूच करावं कारण तुला म्हणजे एकतर शिकलेल्या स्त्रिया ह्या म्हणजे आपल्या घराण्यात सगळेजणी शिकले आणि तू MA सोडू नको तू MA करत राहा तर त्यामुळे आणि काही मदत हवी असली तर आम्ही करू तर तो त्यावेळेला म्हणजे पहिल्या वेळी प्रेग्नंट असताना मी MA केलं आणि दोन्ही वर्षांचे पेपर एकदम दिले म्हणजे 4+4 8 पेपर एकदम दिले आणि मुलगा फक्त 5 महिन्याचा होता तेव्हा आईनी सगळं सांभाळलं त्याला वगैरे आणि म्हणजे आपलं म्हणजे सांगायचा हेतू असा की घरच्यांचा आपला
0: सपोर्ट
1: खूप सगळा असतो आणि सासरे जर तेव्हा तसं म्हणाले नसते तर कदाचित मी केलंही नसतं मला असं म्हटलं असतं की आता लग्न झालं मुलं झाली मूल झालंय आता कशाला आपण काही त्यांनी खूप एनकरेज केलं माझ्या सासूबाई पण खूप शिकलेल्या होत्या त्या पण MA झालेल्या होत्या आणि त्या संगीत विशारद होत्या त्यामुळे शिक्षणाचं एक वातावरण सासरी पण मिळालं आणि माहेर म्हणजे दोन्हीचा एक संगम म्हणतो तसं घडण माझी त्याप्रमाणे झाली आणि नंतर म्हणजे काही काही गोष्टी आठवल्या की अगदी गंमत वाटते की जेव्हा मी माझी PhD करत होते तेव्हा माझा मोठा मुलगा MBA करत होता आणि धाकटा मुलगा CA करत होता आणि आम्ही तिघही एकत्र
0: किती छान
1: आणि मग आम्ही म्हणायचो आम्ही मी त्याला म्हणायचे की तुमचं तर ठीक आहे तुम्ही तू दोन वर्षात MBA होशील पण त्याला म्हणायचे CA ला चल तुला तू ठीक आहे ना दोन तीन वर्ष पण PhD म्हणजे माझं म्हणजे काही त्याचं काही लिमिट नाही किंवा होईल का पण समोर आम्ही सगळ्यांनी तेव्हा मॅनेज केलं आणि मुलं जेव्हा लहान होती तेव्हा पण सपोर्ट मिळाला म्हणजे पाळणाघर असं नव्हतं पण आजूबाजूला माझ्या एक राहणाऱ्या होत्या त्या म्हणायच्या की तू ठेवून दे मुलं माझ्याकडे तू जा आणि मी सांभाळीन वगैरे तर तसा सपोर्ट मिळाला चांगल्या प्रकारे कारण आता आता असतं तेवढं सगळं डेव्हलप नव्हतं म्हणजे आता कशी पाळणाघर क्रेश असतात सगळीकडे तसं आणि मग इंडियन मर्चंट चेंबरमधून काय झालं जेव्हा हे स्त्रियांचं आम्ही सुरू केलं लेडीज विंग सुरू केली

0: तेव्हा काम करता करता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन लाईक तेव्हा नुकतंच 75 साली इंटरनॅशनल वुमेन्स इयर हे झालं होतं, म्हणजे त्याचं अनाऊन्समेंट झालं. त्यामुळे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे युएनला अटॅच्ड आहे, तर ते शोधत होते की कोणी आम्हाला ह्या स्त्रियांच्या विषयामध्ये आम्हाला कोणीतरी पाहिजे की जे सगळीकडे सेमिनार करतील आणि चेंबर ऑफ कॉमर्सने कुठे कुठे लेडीजिंग आहे त्याचा स्टडी करतील, असं आम्हाला कोणीतरी पाहिजे. तर माझ्याकडे ते त्याची इन्क्वायरी, म्हणजे असं एकाने मला विचारलं त्या एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, तर ती एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया ही आयलोला अफिलिएटेड आहे, नॅशनल बॉडी आहे. आणि मग तिथून मला फोन आला की एक महिन्याची तुम्ही रजा घेऊन हे काम आमच्यासाठी करू शकाल का. तर म्हटलं ठीक आहे, मी करू शकेन. एक महिन्याचं रजा जरी नाही घेतली तरी माझ्या रोजच्या कामाच्या ह्याच्यात मी करू शकेन. आणि त्यांनी मला सांगितलं की तू असं सर्वे करायचा, सगळ्या स्त्रिया म्हणजे असे उद्योजक जे आहेत त्यांच्यावर स्टडी करायचा, नंतर वेगवेगळ्या चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये जायचं, म्हणजे मेन शहर आपली जी आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, म्हणजे दिल्ली चेन्नई कलकत्ता अशा सगळ्या ठिकाणी जाऊन तू बघायचं की तुमच्या इंडियन मर्चंट चेंबर सारख्याच दुसरीकडे महिला शाखा आहेत की नाही, आणि त्या असल्या तर त्या काय करतात कसं करतात वगैरे. तर मला तो इतका एक्साइटिंग म्हटला प्रोजेक्ट, आणि इतका मला आनंद झाला की, आणि एक तर वय पण असं होतं लहान होतं यंग होतं, आणि एवढ्या मोठ्या संस्थेकडून आपल्याला नुसतं बोलावणं आलं ह्याचंच मला एवढा आलं. त्यामुळे मी काही विचारलं नाही की त्याच्यातनं मला काय मिळेल किंवा काही पैशाचा काही प्रश्नच नव्हता. मग त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मला साईन करायला दिलं. मग मी ऑलरेडी इंडियन मर्चंट चेंबरमध्ये नोकरी करत होते, त्यामुळे त्यांची मला परमिशन घ्यावी लागली. तर ते म्हणले वा वा फार सुंदर, हा इतका अभिमानाची गोष्ट आहे, तर तू नक्कीच ते कर वगैरे. आणि मला डॉलर्समध्ये त्यांनी पेमेंट दिलं, त्यामुळे तेव्हा डॉलर्समध्ये पेमेंट म्हणजे अगदी खूपच मोठी गोष्ट होती. पण त्यांना मुख्य म्हणजे माझा सर्वे घेतलेला आवडला, कारण मी इतकी म्हणजे ग्राउंडेड होते त्या विषयामध्ये की इतक्या स्त्रियांशी माझा कॉन्टॅक्ट होता, इतक्या उद्योजक स्त्रियांशी कॉन्टॅक्ट होता, बाहेरच्या सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सशी आमचं लिंकेज होतं, त्यामुळे जिथे कुठे जाऊ तिथे मला खूप कोऑपरेशन मिळालं. आणि मी जो स्टडी पब्लिश केला तो आयएलओला एवढा आवडला की त्यांनी मला त्याच्यानंतर प्रोजेक्टवर प्रोजेक्टवर मिळतच गेले. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या स्त्रियांच्या रिलेटेड विषय जे होते त्याच्यातनं मला सगळ्यात इन्व्हॉल्व्ह केलं. मग मला तेव्हा असं जाणवलं की आपण एवढा अभ्यास आपण करतोय, इतका आपण स्टडी केलाय, सर्वे केलाय, आपण ह्याच क्षेत्रात काम करतोय, तर जेव्हा कॉन्फरन्समध्ये आपण जातो आणि जेव्हा आपण बोलायला उभं राहतो तेव्हा काहीतरी आपल्या मागे डिग्री असली त्या विषयातली तर लोक आपलं नीट म्हणणं ऐकून घेतात किंवा आपलं लोक वेगळ्या रिस्पेक्टने आपल्याकडे बघतात. त्यामुळे मग मला वाटायला लागलं की आपण माझे एक म्हणजे आम्ही जे आयएलओ मध्ये काम करायचो त्या आयएलओ म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, तर ती युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचा एक अंग आहे तो. तर ते कसं ते त्यांचं काम कसं असतं की लेबर साठी जे किंवा वर्कर साठी जे हिताचं असतं त्यासाठी ती संस्था काम करते आणि ती जगभर काम करते. त्यामुळे इंडियातले वर्कर ते एशियन कंट्रीशी कम्पेअर करतात, युरोपच्या वर्करशी कम्पेअर करतात, मग स्त्रियांचं काय स्थान आहे ते कम्पेअर करतात, असे त्यात अनेक विषय असतात. आणि त्यात स्त्रियांच्या विषयामध्ये जास्त म्हणजे मला इंटरनॅशनली ग्लोबल म्हणजे रेकॉग्निशन तेव्हा मिळाली की वुमन एम्पॉवरमेंट मधली काही नावं होती तेव्हा एक्सपर्ट लोकांची, त्यात माझं नाव त्यांच्या त्या रुस्टरमध्ये आलं. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला तेव्हा आणि खूप अगदी आनंद गगनात मावेनं म्हणतात तसं झालं. आणि मग असं वाटलं की ह्या विषयात आपण आणखीन जास्त काम केलं पाहिजे. तर आम्ही जे एकत्र काम करत होतो त्यात डॉक्टर बी के सिंग म्हणून एक होते आणि डॉक्टर राजन मेहरोत्रा होते, तर ते दोन्ही माझ्या गाईड सारखे होते. तर ते म्हणाले तू असं कर, तू पीएचडीला रजिस्टर कर जमनालाल बजाज मध्ये, आता त्यांचे ऍप्लिकेशन येतात तर तू रजिस्टर कर. त्यावेळेला माझं वय जवळजवळ 45 होतं. मी जसं म्हटलं मुलं शिकत होती हायर एज्युकेशन मध्ये मुलं होती आणि मी म्हटलं आता मी कशी शिकणार, नाही म्हणजे तू अप्लाय तर कर बघूया. आणि मग त्याच्यात कसं होतं 20-20 मिनिटाचे पेपर होते, 6 पेपर होते आणि ते 3 तासामध्ये ते संपवायचे होते. आणि ऑल इंडिया एक्झाम होती, बजाजची तर माहिती आहे किती टफ असते. आणि 20-20 मिनिटाचे पेपर होते, त्याच्यात माझी 13-14 मिनिटात माझी उत्तरं लिहून तयार व्हायची आणि मी बसायची बघायची तर सगळे बाकी सगळे लिहित असायचे. मग मला वाटायचं की आपलं काहीतरी नक्कीच चुकलंय म्हणून आपण आपलं लवकर संपलं आणि ते लोक अजून लिहित आहेत. पण समाव असं झाले की त्या सगळ्या परीक्षा मी पास झाले, चांगल्या मार्कांनी पास झाले. आणि मग ते म्हणाले की आता तुमची आम्ही वायवा घेणार, तुमची हे घेणार ओरल एक्झाम घेणार आणि मग तुम्हाला आम्ही ऍडमिशनचं आपण ठरवूया. आणि मग जेव्हा ती वायवा घेतली तेव्हा त्यांनी मला विचारलं, डॉक्टर मणेरीकर म्हणून होत्या तेव्हा आमच्या डायरेक्टर होत्या जमनालाल बजाजच्या, तर त्या म्हणाल्या की तू इथून का तुला करायची आहे पीएचडी, तू एसएनईटी मध्ये का नाही करत, कारण हा स्त्रियांचा विषय, तर तू इथून तुला काय करायचं. म्हटलं नाही, हे जगातल्या 15 मोठ्या बी स्कूल मध्ये याचं नाव आहे तर मला इथूनच करायचंय. तर त्यामुळे ठीक आहे, मग म्हणलं मी तुम्ही मला गाईड म्हणून तुम्ही राहा आणि मी तुमच्या
1: अंडर काम
0: करते. तर त्या म्हणलं नाही, ऑलरेडी माझ्याकडे 11 स्टुडंट आहेत तर मला तुला वेळ देता येणार नाही, तर तुझं तूच गाईड शोध. तर त्यांचं जे हे असतं म्हणजे प्रॉस्पेक्टस असतं त्यात गाईडची नावं असतात. तर त्यात म्हटलं आता कोण, मग त्याच्यात राजन मेहरोत्रा म्हणते. तर म्हणलं हा चला यांच्याबरोबर आपण काम केलेलंच आहे. मग त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले हा, कारण त्यांना कसं असतं गाईडना काही आपल्याकडून मिळत नाही, म्हणजे त्या स्टुडंट बरोबर त्यांना खूप वेळ द्यावा लागतो आणि खूप गायडन्स द्यावा लागतो. आणि पीएचडी म्हणजे खूप जिकिरीचं काम असतं, म्हणजे डेटा गोळा करणं, तो अनालाइज करणं खूप त्याचं. तर तरी ते हो म्हणल्यामुळे मला तो आनंद झाला. आणि मग प्रत्येक महिन्याच्या रविवारी मी त्यांना जाऊन भेटत असे. ते त्यांना, कारण ते पण ह्याच्यात काम करत होते 9:30 मध्ये, त्यामुळे त्यांना वेळ नसायचा, त्यामुळे रविवारी आम्ही दोघं भेटायचो रविवारच्या मंथली वन्स. आणि मग मी घरी गेले की त्यांची काहीतरी घरातली हे असायची, प्रोग्राम वगैरे असायचा. आणि त्यांच्या मिसेसना वाटायचं की दर महिन्यातल्या एका रविवारी येऊन माझ्या दौऱ्याचं डोकं खाते. म्हणजे थोडंसं त्यांच्या घरातल्या वातावरणात थोडंसं मला दिसायचं की, पण ते म्हणायचे नाही नाही मला ही आल्यानंतर मी कुठेही येणार नाही आणि मीच आम्ही पीएचडीचा अभ्यास आमचा चालू आहे. तर त्यामुळे त्यांनी इतकं चिकाटीने माझ्या बरोबरीने काम केलं आणि ते मग ते पास झालं. म्हणजे मी पीएचडी पास झाले त्याच्यानंतर, म्हणजे 1995 ला मी रजिस्टर केलं तर 2001 ला मला पीएचडी मिळालं. आणि आपल्या इथं रूल असे असतात की जेव्हा आपली पीएचडी सबमिट होते त्यानंतर ते जे जेव्हा भेटतात आपले जे एक्झामिनर असतात त्यांची मीटिंग काहीतरी वर्षातून एकदाच होते. त्यामुळे ती मीटिंग होऊन गेल्यानंतर तुम्ही जर पीएचडीचा थीसिस दिला असेल तर तुम्हाला एक वर्ष थांबायला जेव्हा तुमची, पण लकीली ते म्हणजे 6 महिन्यानंतरच माझी इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मी पास झाले. तर ते पीएचडी मिळाल्यानंतर म्हटलं सगळे पेपरमध्ये आलं, कारण जमनालाल बजाज मधली मी पहिलीच पहिली स्त्री आणि या उद्योजकतेवर करणारी ही पहिली स्त्री होती. आणि होम बेस्ड वुमन एंटरप्रेन्योर असा विषय होता. आणि त्याच्यात कसं होतं की माझे केस स्टडी जवळजवळ म्हणजे 167 होत्या महिला आणि त्या घरून काम करणाऱ्या. आणि माझ्याकडे जी यादी होती त्याच्यात जर मी त्यांना फोन करून वगैरे विचारायला लागले तर कधी मला मिळायचं, माझं सॅम्पल बरोबर कधी नाही मिळायचं. पण जेव्हा मी एखाद्या स्त्रीचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिला विचारलं की आणखीन तुला अशा माहिती आहेत का कोणी बायकाच्या घरून करतात, तर त्या मला बरोबर माहिती द्यायच्या की तुम्ही या या पत्त्यावर जा, ही स्त्री अशी करते, ही घर ही घरातल्या म्हणजे रेसिपीजचं करते, कोणी कपड्याचं करत होती, म्हणजे आपण म्हणतो ना रोटी कपडा मकान या रिलेटेड ज्या होत्या स्त्रिया, कारण त्यांना तेच सगळ्यात सोपं पडतं. म्हणजे पाककला तर येतच असते, वेगवेगळ्या रेसिपी छान बनवत असतात. तर त्या लाईन मध्ये करणाऱ्या बऱ्याच एक होत्या, म्हणजे आपण लोणची पापड कॅटेगरी म्हणतो त्या, पण अगदी सुंदर काम करणाऱ्या. आणि मग कपड्याच्या उद्योगात होत्या, पण सगळं घरून ना, म्हणजे घरातलं सगळं सांभाळून. तर हा सेगमेंट मी का घेतला तर आयएलओ कडे स्टडी होत्या त्या सगळ्या महिला ज्या कारखाने चालवतात आणि ज्या पुरुषांच्या बरोबरीने कामं करतात अशांचं डेटा त्यांच्याकडे होता. पण या इन्फॉर्मल सेक्टर आपण ज्याला म्हणतो की ज्यांची कुठे नोंद नसते, की त्या बँकेकडे लोन घेत नाहीत किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं कंपनीचं, अशा या स्त्रिया होत्या, म्हणजे इन्फॉर्मल सेक्टर आपण म्हणतो. तर ते म्हणाले की तू अशा सेक्टरमध्ये काम केलंस तर आम्हाला ते फायद्याचं आहे, कारण त्यातला डेटा आम्हाला मिळू शकेल. आणि मग मी बऱ्याच वेळा जेव्हा स्त्रियांकडे या बायकांकडे जायचे तेव्हा बऱ्याच वेळा मला ते सासू सुनांच्या गाराणी ऐकायला लागायची, आणखीन घरातले एक प्रॉब्लेम ऐकायला लागायच्या. आणि मग मी सगळं ते ऐकून घ्यायचे, कारण मला त्यांच्या पोटात शिरून त्यांची कार्यवाहीची माहिती पाहिजे असायची. आणि त्या इतकं सुंदर सगळ्या कामं करायच्या. तर मला जेव्हा म्हणजे आणि त्यांना मी जेव्हा हा प्रश्न विचारायचे की तुम्ही तुमचं किती टर्न ओव्हर आहे किंवा तुम्हाला किती पैसे मिळतात, तर त्याला भीती वाटायची. त्या म्हणायचं तुम्ही कुठल्या तरी इन्कम टॅक्सच्या याच्यातून नाही लागला, टॅक्स नाही ना पडणार. मी म्हणायचे नाही नाही टॅक्स नाही पडणार, मी अशी स्टडी रिसर्च करायला लागली. तर मग इनडायरेक्टली मी फाईंड आउट करायला लागले, म्हणजे जेव्हा सरळ प्रश्न विचारल्यावर उत्तर यायची नाही, तेव्हा मी इनडायरेक्ट विचारायचे की तुमचा खप किती होतो, तुमचं मार्जिन किती असतं असं. आणि मला असं दिसून आलं की फार उत्तम या सगळ्या बायका कामं करत होत्या. आणि ते सगळं मग जेव्हा माझी पीएचडी झाली तेव्हा पेपरमध्ये मोठं बॉम्बे टाइम्स मध्ये एक मोठं कटिंग म्हणजे फ्रंट पेज मध्ये न्यूज आली की असं असं स्त्रियांत. त्यामुळे म्हटलं आता फारच सगळं मोठं झालं. आणि मग नंतर काय झालं, पब्लिशर यायला लागले माझ्याकडे, विकास पब्लिशिंग म्हणून एक आले, आणखीन एक दोघं आले. आणि ते म्हणाले आपण ना याचं पुस्तक छापूया तुमच्या पीएचडीचं. तर म्हटलं की पीएचडी ही 350 पानाची पीएचडी आहे, तर त्याचं पुस्तक म्हणजे अगदी बोरिंग होईल लोकांना, की ते वाचण्यात काही तसं रस वाटणार नाही. तर ते म्हणाले हरकत नाही आपण काय करूया, 40-50 तुम्ही आता त्यातल्या 40-45 केस स्टडीज निवडा ज्या सगळ्यात सक्सेसफुल आहेत, सगळ्यात यशस्वी ज्या झालेल्या स्त्रिया, आणि मग त्यांचं आपण त्यांचं मनोगत त्याच्यात टाकूया, त्याच्याप्रमाणे आपण ते पुस्तक डिझाईन करूया. तर ते करता करता मग ते बिझनेस ऍट होम म्हणून तयार झालं 2001 साली 2001-2002 ते रिलीज झालं. आणि त्याच्यानंतर इतके मला फोन यायला लागले, इतक्या लोकांच्या इन्क्वायरी यायला लागल्या, आणि मग कॉन्फरन्सला वगैरे कुठेही गेले उभे राहिले बोलायला की सगळे म्हणायचे त्यातल्या तुम्ही गोष्टी सांगा की कशा कशा
1: घडल्या.
0: तर त्यातली एक गमतीची गोष्ट म्हणजे एक स्त्री एक जी होती ती म्हणायची की मी तिच्या घरी जेव्हा गेले तर ते म्हणाले मी साडी नेसायला शिकवते लेडीजना. तर म्हटलं साडी नेसायला तर आपण सगळ्या साड्या नेसतो त्याच्यात काय शिकवतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मी साड्या नेसायला शिकवतो. त्यामुळे जेव्हा कॉन्झर्वेटिव्ह मारवाडी फॅमिलीतल्या बायका असतात आणि त्यांना येत नसते नीट साडी नेसायला, तेव्हा ते जेव्हा सासरी जातात तर त्यांच्याकडे लोक बघतात की अशी काय नेसली साडी, म्हणून त्यांना शिकायचं असतं साडी नेसायला. तर मी त्यांना त्यांचे कोर्स घेते आणि मग ते काहीतरी 2000 रुपये वगैरे फी होती तिची आणि मग ते कोर्समध्ये ती शिकवायची 32 प्रकारे साडी नेसणं वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे मला तुझ्या कोर्सला जॉईन व्हायचं तर तू मला जॉईन करून घे. तर ती म्हणाली सॉरी मी तुम्हाला घेऊ शकत नाही कारण 6 महिन्यासाठी माझा क्लास फुल
1: आहे,
0: मला अजिबात तुम्हाला आता घेता येणार नाही. तर ते ऐकून मला एवढा आनंद झाला की इतकं छोटस स्किल आहे की नुसतं साडी कशी ठीकठाक नेसवायची हे आणि त्याच्यातनंही इतकी म्हणजे इतकाही मी मोठा उद्योग निर्माण केला. अजून पण मी बघते ती सोशल मीडियावर तिचं सगळीकडे पोस्ट असतात रील असतात की साड्या कशा ठेवाव्या साड्या कशा नेसाव्या कसं सुंदर दिसावं त्याच्याबरोबर ज्वेलरी कुठली मॅच करावी वगैरे. म्हणजे असं आहे की कुठलंही छोटस जरी आपल्यामध्ये एक अंगी कला असली किंवा काहीतरी गुण असेल तर त्याच्यातनं उद्योग हा निर्माण होतो हे मला तेव्हा लक्षात आलं.
1: नक्कीच आपण तुमच्या इंडियन मर्चंट ऑफ चेंबर्स बद्दल जाणून घेतलं पण तिथून मी तुम्हाला ब्रेकच्या नंतर देणाऱ्या टाटाचा सगळा एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा आहे आणि अर्थातच पब्लिक अफेअर्स मध्ये तुम्ही कामाला होतात, जवळजवळ 40 देश तुम्ही फिरलेला आहात, ते 40 देशांची थोडक्यात आम्हाला सफर तुम्ही थोडीशी घडवा अशी मी तुम्हाला विनंती करते. प्रेक्षक हो एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये भेटूया डॉक्टर वैजयंती पंडित यांना. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये डॉक्टर वैजयंती पंडित मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, ब्रेकपूर्वी मी म्हटलं तुम्ही 40 देश फिरलात, म्हणजे काय कोणाचं असं स्वप्न असतं एवढं सगळीकडे फिरायचं म्हणजे आवड म्हणून, पण तुम्ही कामाच्या निमित्तानं 40 देशांना भेट दिल्या, तर त्यातले मोजके अनुभव आणि तुमच्या अगदी स्मरणात राहिलेले मोजके अनुभव मला जाणून घ्यायला आवडतील.
1: तर कसं होतं, इंडियनमधील चेंबरच्या लेडीज विंग मध्ये पहिलं डेलिगेशन आमचं जे गेलं ते 88 साली गेलं, तायवान, हाँगकाँग आणि थायलंड. तेव्हा तायवान मध्ये आपली डिप्लोमॅटिक रिलेशन नव्हती, त्यामुळे आपल्याला हाँगकाँगहून व्हिजा काढायचा होता आणि त्या सगळ्या ऑल वुमन बिझनेस डेलिगेशन हे मला वाटतं पहिलंच त्यावेळेला गेलं. आम्ही 25 स्त्रियांना घेऊन गेलो एकत्र आणि तिथे बिझनेस करण्याकरता घेऊन गेलो. आणि त्यावेळेला खूप आम्हाला म्हणजे अगदी खूप, तू म्हणतेस तसं क्षितिज एकदम मोठं झालं, कारण पहिलीच वेळ फॉरेनला जाण्याची आणि ते पण चायनीज वातावरण असलेले किंवा चायनीज कल्चर असलेले देश होते, त्यामुळे तिथे खूप शिकायला मिळालं. आणि आमच्याबरोबर एक तरला दलाल म्हणून तेव्हा होत्या, त्या प्रख्यात अगदी त्यांच्या म्हणजे रेसिपी बनवणाऱ्या आणि त्याच क्षेत्रातल्या खूप मोठं नाव आहे ते. आणि त्यांचं तिथे इंटरव्ह्यू म्हणजे नेक्स्ट डेलिगेशन आमचं जे ऑस्ट्रेलियाला गेलं तेव्हा त्यांचे रेडिओवर आणि टीव्हीवर एवढे इंटरव्ह्यू झाले, कारण तिथे NRI इंडियन लोक बरेच होते आणि त्यांना त्यांच्याकडून रेसिपी आणि सगळं शिकायचं होतं. तेव्हा काही एवढं इंटरनेटचा नव्हता, प्रभाव नव्हता सगळीकडे, त्यामुळे ते ती एक मला आठवण आहे. आणि खूप लोक आम्हाला विचारायचे की सगळ्या स्त्रिया एकदम कशा आल्या, तुमच्याबरोबर कोणीही जेंट्स नाही आणि तुम्ही कशा ट्रॅव्हल करताय, तर तेव्हा हे खूप जाणवलं की आपल्याला भारतामध्ये आपल्या इथल्या स्त्रियांना खूप प्रोटेक्टेड ठेवलं, पण आपल्याकडे फ्रीडम पण खूप आहे. म्हणजे आपण जर काही करू इच्छित असेल आणि आपल्याला जर सहकार्य दिलं आपल्या फॅमिलीनी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनी, तर आपण किती झेप मोठी मारू शकतो हे लक्षात आलं. आणि जेव्हा जपानला त्याच ओघात जेव्हा जपानला दरवर्षी डेलिगेशन जायची, एक किंवा दोन जायची, जपानला जेव्हा मी गेले तेव्हा मला खूप तो वेगळा देश आणि फार सुंदर असा वाटला. त्याचं कारण तिथलं जे कल्चर आणि तिथली जी लोक इतकी मदत करणारी आणि त्यांचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला एक प्रामाणिकतेचं जे त्यांचं एक कल्चर आहे किंवा देशप्रेमाचं जे आहे ते मला खूप जाणवलं. मला एके ठिकाणी जायचं होतं जेव्हा ट्रेनने जायचं होतं आणि सगळी येनमध्ये ट्रान्झॅक्शन चालायची आणि मला जेव्हा तिकीट काढायचं होतं तेव्हा मला काही समजत नव्हतं की कुठल्या स्टेशनला आपल्याला उतरायचं आणि किती पैसे आपण त्यात द्यायचे. तर मी एका जपानी मुलाला विचारलं की तू मला मदत कर तिकीट काढायला, मला त्या इंडियन एम्बसीमध्ये जायचंय, तर तो म्हणाला काय हरकत नाही मी तुम्हाला करतो मदत. आणि त्यांनी तिकीट काढून दिली आणि मग तो म्हणाला ही ट्रेन तुम्ही घ्या या प्लॅटफॉर्मवर येईल, त्याला तोडकं मोडकं इंग्लिश येत होतं, तर तो म्हणाला तुम्ही जा. तर म्हणलं ठीक आहे. मी जेव्हा त्या ट्रेनमध्ये शिरले तेव्हा मला असं दिसलं की तो माझ्या पाठीमागून माझ्या ट्रेनमध्ये शिरला. तर म्हटलं की हा कशाला आपल्या मागून येतोय, तर मी त्याला विचारलं तू, तर तो म्हणला मी तिथेच जाणार आहे त्याच साईडला जाणार आणि आपण बरोबरच जाऊया. म्हणून मग आम्ही तोडकं मोडकं बोलत गेलो आणि मग जेव्हा उतरलो तिथे तेव्हा तो म्हणाला हे बघा ती तुमची एम्बसी आहे. तर म्हटलं आता मी जाते, तुला कुठे जायचं असेल तू जा. तर म्हणला नाही मी तुम्हाला तिथे सोडणार आणि मग मी काय कामाला जाणार. आणि मग तो तिथे गेला, त्यांनी ते जपानीजमध्ये त्या लोकांना सांगितलं की या इंडियाहून आलेले आहेत आणि यांना तुम्ही असं असं चांगलं वागणूक द्या असं वगैरे त्याच्या भाषेतून सांगितलं. नंतर म्हणलं आता मी जातो. तर म्हटलं आता तू कुठे चाललाय, तर त्याला कम्प्लिटली वेगळ्या दिशेला जायचं, पण केवळ मी बाहेरच्या देशात नाही म्हणून त्यानं मला मदत केली. मला इतकं त्याचा आनंद झाला. दुसरी गोष्ट, एकदा मी बाथरूममध्ये गेले रेल्वेच्याच ह्याच्यामध्ये म्हणजे लोकलच्या ट्रेनच्या ह्याच्यात, तिथे मला जायचं होतं वॉशरूमला, मी गेले आणि मग तिथे ना एक लाल असं बटन सारखं होतं, तिथे असं काहीतरी इमर्जन्सी सारखं त्या जपानीज भाषेत दिलं होतं. तर म्हटलं आपण हे दाबून बघूया, तेव्हा जरा खोडकर वृत्ती होती, मला एक दाबून बघूया काय होतंय. मी ते दाबलं म्हटल्यावर 2 मिनिटात सगळीकडनं इतकी माणसं आली सगळी, म्हणजे सिक्युरिटी आली सगळी की आर यू ओके, व्हॉट इज हॅपन, व्हॉट इज युअर ओके. वाटलं मला काहीतरी आत्मधे झालं नाही असं झालं किंवा काहीतरी. तर ते मला एवढं आश्चर्यकारक वाटलं की म्हटलं 2 मिनिटं पण नाही लागली, विदिन फ्यू सेकंड अँब्युलन्स सारखं असं येऊन वगैरे सगळी लोक आली आणि असं मदतीला वगैरे. बापरे म्हटलं काय हा देश आहे सुंदर, अगदी
0: प्रगत देश,
1: प्रगत प्रगत. हे खूप वर्षापूर्वी म्हणजे 3-4 वेळेला मी गेले, एकदा मला ट्रेनिंगसाठी पण पाठवलं होतं, तर तेव्हा 18 देशांचे आणखीन होते लोक आलेले वगैरे.
0: म्हणजे रिसर्चच्या उद्देशानेच तुम्ही गेला?
1: हे रिसर्चच्या उद्देशाने नाही, IMC ला म्हणजे इंडियन मर्चंट चेंबरला कसं होतं, एक नॉमिनी दरवर्षी पाठवायचा असं होतं. तिथे जपानीचं AOTS म्हणून एक संस्था आहे ओसाका मध्ये, तर तिथे वेगवेगळ्या देशांच्या लोकांना बोलवून ते ट्रेनिंग देतात. त्याच्यात मला मार्केटिंगचं इंटरनॅशनल मार्केटिंगचं ट्रेनिंग घ्यायला पाठवलं, त्यामुळे तिथे मी गेले आणि वेगवेगळ्या देशांच्या लोकांमध्ये मिक्स होऊन मला इतकं शिकायला मिळालं. आणि जपानीज लोकांचं दुसरं एक असतं की ते सगळं जपानीमध्येच चालायचं आणि मग ते नंतर इंटरप्रेट करायचे. तर मी आणि ते बाहेर आले की आमच्याशी चांगले इंग्लिश बोलायचे. तर मी म्हणाले की तुम्ही असं का करता, जपानीजमध्ये का बोलता, तुम्ही इंग्लिशमध्ये जर बोलला तर आम्हाला कळायचं. तर म्हणले नाही, जपानीज इंटरप्रेटर जे असतात त्यांना पण रोजगार मिळायला पाहिजे म्हणून आम्ही असं करतो.
0: तुम्हाला जपानीज भाषा येत होती?
1: मला थोडं थोडं शिकले होते मी जे काम आमच्या लोक आपल्याला लागतं ते सगळं शिकले होते तर ते थोडे थोडे वर्ड येत होते त्यामुळे खुश ते सगळे खुश असायचे मी थोडं जरी जपानीज बोलले तरी ते खुश व्हायचे म्हणजे तुम्ही इंडियन यू कॅन स्पीक जपानीज असं म्हणायचं मला आणि तेव्हा ईमेल वगैरे नुकतेच आपण करायला लागलो म्हणजे आपण करायला त्यांना अजिबात येत नव्हतं कारण त्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते बरेचसे जपानीज मध्ये शिकतात ना त्यामुळे त्यांना ते पण मोठं वाटायचं की यु नो इंटरनेट यू कॅन राईट ईमेल यू कॅन राईट टू युअर फॅमिली असं म्हणजे त्यांना खूप गंमत वाटायची ती तर तसे काही काही अनुभव आहेत अमेरिकेला आम्ही जेव्हा गेलो डेलिगेशन घेऊन तेव्हा ते सगळे म्हणाले की इंडिया म्हणजे थोडासा बॅकवर्ड देश आम्ही मानतो तर तुम्ही या सगळ्या लेडीजना घेऊन तुम्ही आलात आणि तुमचं आता घर कोण सांभाळतं तुम्ही इथे आलात तर तुमच्या घरातलं स्वयंपाक पाणी हे करतो आम्ही म्हणालो आम्हाला मदत असते घरात एक बाई असते स्वयंपाक करणारी दुसऱ्या कोण तर म्हणजे ड्रायव्हर अँड कुक आणि सगळं तुम्ही ठेवू शकता वगैरे असं तर तेव्हा असं जाणवलं की आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला सगळं घरातली मदत पण मिळते आपण इतके 15 दिवस जरी गेलो बाहेर गावी तरी आपलं घर नीट व्यवस्थित चालतं मुलांना जेवण खाण नवऱ्याला जेवण खाण सगळं व्यवस्थित चालतं घरातलं आपण म्हणतो तसं झाडू पोता कपडे धुणं हे ते सगळं आपल्याकडे माणसं मिळतात तर ती खूप गंमत वाटायची तर ते इंटरनॅशनल एक्सपिरियन्सेस तेव्हा मला खूप असे जाणवले की आपल्याला खूप त्यातनं शिकायला मिळालं खूप एक्सपोजर मोठं मिळालं आणि नंतर मग इंडियन मर्चंट जिम नंतर मी फिक्कीमध्ये जॉईन झाले कारण फिक्कीची खूप मोठी संस्था आहे फिक्की नॅशनल बॉडी आहे आणि दिल्लीला हेड ऑफिस असल्यामुळे तिथे मला हेड नेमलं गेलं कारण इतका अनुभव होता म्हणजे 26 वर्षाचा अनुभव इंडियन मर्चंट चेंबरचा होता त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा सेक्टरमध्ये काम करा जिथे दिल्ली काम नाही करत आहे
0: तिथे कधी जॉईन झाला होता तुम्ही
1: तिथे मी 2006 ला IMC सोडली आणि लगेचच मी फिक्कीमध्ये जॉईन झाली सो 2006 to 2012 मी फिक्कीत होते म्हणजे वेस्टर्न रिजनची हेड होते आणि आमच्या अंडर मध्य प्रदेश गोवा राजस्थान सगळे येत होते त्यावेळेला वेस्टर्न रिजन पूर्ण आणि मग तेव्हा आम्ही नवीन नवीन क्षेत्रात काम केलं म्हणजे टेक्निकल टेक्सटाईल्स म्हणा किंवा न्यूट्रासिटी म्हणा किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी होत्या त्याचं प्रमोशन करणं म्हणा म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर खूप जवळीक आम्ही काम केलं म्हणजे 7 जे आपले इंडस्ट्रीयल हे आहेत म्हणजे MIDCs आहेत सगळीकडे महाराष्ट्रात सगळीकडे भेट देऊन त्या लोकांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्या त्याच्यावर कॉन्फरन्सेस केल्या जेम अँड ज्युवेलरीमध्ये आम्ही खूप काम केलं कारण तो सेक्टर आपल्या इथेच म्हणजे डायमंडचा आणि ज्युवेलरीचा सेक्टर जो आहे तो इतका म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रातच मोठा आहे सुरत ऑफकोर्स इज नोन फॉर डायमंड पण आपल्याकडे खूप तो मोठा असल्यामुळे म्हटलं ह्याच्यात काम आपण करायचं ते आणि टेक्निकल टेक्सटाईल्स खूप तेव्हा नवीन होतं म्हणजे 12 त्याच्यात सेगमेंट आहेत ऑटो टेक्सटाईल जिओ टेक्सटाईल असे सगळे वेगवेगळे सेगमेंट आहेत साधं टेक्सटाईल तर होतंच आपल्याला तशा प्रकारे तर ते त्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काम करताना पण खूप चांगला अनुभव आला आणि फिक्कीची संस्था मी हेड केल्यामुळे म्हणजे काय म्हणतात आपण एकदम टॉपला तिथे असल्यामुळे मला जसं हवं तसं करता आलं आणखीन माझी खूप ग्रोथ झाली देशोदेशी गेले दिल्लीच्या माझ्या म्हणजे जी आमची नॅशनल हेड ऑफिस होतं त्यांच्याशी माझं चांगलं संगनमत झाल्यामुळे खूप आम्ही एक फिक्की फ्रेम्स म्हणून तो कॉन्फरन्स करायचो जे तू मीडियामध्ये असल्यामुळे माहीत असेल तिथे 2500 डेलिगेट ऑल ओव्हर द वर्ल्ड यायचे आणि त्याच्यातनं पण दरवर्षी एक स्टडी पब्लिश व्हायचा KPMG ENY किंवा कोणीतरी एक जण करायचा स्टडी आणि त्याच्यात सगळे आकडेवारी यायची आम्ही वेलनेस सेक्टर

0: वर खूप काम केलं म्हणजे वेलनेस जेव्हा काही कोणाला माहिती नसायचं की फिटनेस म्हणजे काय वेलनेस म्हणजे काय असं
1: आणि त्याची गरज काय
0: हो आणि त्याच्यातून मग माझं ते पुस्तक निर्माण झालं एव्हरीडे योगा आणि मी शिकत पण होते मी अय्यंगार योगात शिकले मी नवाज मोदीकडे अॅरोबिक शिकले आणि दुसरं एक प्रेमपुरी आश्रम म्हणून तिथे पण शिकले योगा वेगवेगळं तर मी राजेशजी बिर्लांबरोबर काम करायचे तर त्या मला म्हणाले की तू एकदा मला दाखव तू काय करतेस कुठला योग प्रकारचा योगा करतेस मला दाखव तर मी एक तयार केले कसं पॉवर पॉईंट सारखं तयार केलं आणि मग ते घेऊन जायला मला मनात विचारावा की एवढ्या मोठ्या ह्या आहेत राजेशजी बिर्ला यांच्याकडे मी नुसतं एक पॉवर पॉईंट घेऊन काय जाऊन करू मी जरा आणखीन डीपमध्ये अभ्यास करते असं करून मी जे काय करत होते ते मी लिहित गेले आणि जसं लिहित गेले तसं ते पुस्तक तयार झालं आणि ते पुस्तक म्हणजे एव्हरीडे योगा त्या राजेशजी बिर्लानीच त्याचं फॉरवर्ड लिहिलंय आणि नीता अंबानीने एन्डॉर्स केलंय ते आणि खूप त्याचं म्हणजे खूप झाला त्याचा जो चार ते पाच एडिशन त्याचा झाला आणि त्या कसं त्याच्यात कसं आहे की मी असंही म्हटलंय की जे बिझी लोक असतात नेहमी आपण एक्सक्यूज काय देतो की मला एक्सरसाइज करायला वेळच नाही असं आपण म्हणतो तर 12 सूर्यनमस्कार जर तुम्ही दिवसात घातले सकाळी उठून तर त्याच्या इतका एक्सरसाइज चांगला दुसरा कुठलाच प्राणायाम करा मेडिटेशन करा आणि वेळ ठेवा तुमच्या जर तुम्हाला आज अर्धा तास वेळ असेल तर तेवढा अर्धा तासच करा योगासनं पण तेवढी करा म्हणजे अगदी काहीही झालं तरी म्हणजे आमचे सर आम्हाला म्हणायचे की तुम्ही संडेला सुट्टी का घेता तर आम्ही म्हणायचं एक दिवस सर आणि दुसरी गोष्ट माझ्या एक नेहमी लक्षात आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला आजी आपली आई वगैरे म्हणत असते की आरोग्यम धनसंपदा म्हणजे सगळ्यात मोठं धन जे असतं आयुष्यात ते आरोग्य असतं आणि आरोग्य जर तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून आत्मसात केलं तर तुमची मग एनर्जी लेवल आपल्या आता पंतप्रधान आहेत त्याप्रमाणे नरेंद्र मोदीजी येते ते कधी अमिताभ बच्चन बघा म्हणजे 82 वर्षाचे ते आत्ता आहेत आणि ज्या प्रकारे ते काम करतात आणि ज्या प्रकारे तो आपली
1: जर त्यांची उदाहरण कशाला तुम्ही आता 72 आहात आणि एवढं कंटिन्यू बोलताय आणि इतकी तुमची एनर्जी लेवल हाय आहे आणि इतकं म्हणजे तुम्हालाच अॅक्सेप्ट केलं पाहिजे
0: आय थिंक इट ऑल कम्स विथ डिसिप्लिन थोडंसं डिसिप्लिन खाण्यापिण्यावर म्हणजे आईची शिकवण होती तसं की आपली आई आजी वगैरे जे खात होते दूध पिणं म्हणा किंवा अंडं एक खाणं हेल्थसाठी किंवा आपली जी डिसिप्लिन असते वेळेची की आज ह्या वेळेला जेवलं तर उद्या पण त्याच वेळेला जेवायचं किंवा साधारण ती वेळ चुकवायची नाही तर हे जे फार महत्वाचं असतं कारण आता रिसर्चमधून असं दिसतंय की तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारची फॅट डायट केली आणि आज एक वेगळं डायट आज फक्त फ्रूट डायट उद्या फक्त इंटरमिटंट डायट असं तुम्ही वेगवेगळं जर करत गेलात तर त्या बॉडीला कन्फ्युज व्हायला होतं ती बॉडी म्हणते की आज आता हे कसं काय आपण ऍडजस्ट करायचं त्यामुळे जर डिसिप्लिन ठेवलं खाण्याची पद्धत किंवा खाण्याच्या वेळा आणि जे काय तुम्ही खाता ते न्यूट्रिशन व्यवस्थित ठेवलं तर न्यूट्रिशन एक्सरसाइज आणि रात्रीची झोप तर ती रात्रीची झोप चांगली येण्याकरता मन शांत हो त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन हे थोडं केलंच पाहिजे तुम्ही जप करा तुम्ही जे कुठले तुमचे जे दैवत असेल त्यांची प्रार्थना करा किंवा प्रेयरचं पण खूप मोठं याच्यात एक सहभाग असतो म्हणजे आमचे वडील ख्राईस्ट बद्दल खूप वाचायचे आणि आमच्या आजोबांनी तर ख्रिश्चन धर्म स्वीकारलाच होता त्यामुळे मला ख्राईस्टची पण शिकवण खूप मिळाली ज्ञानेश्वरी बरोबर ख्राईस्टची शिकवण भगवद्गीतेची शिकवण त्यामुळे मी मला असं वाटतं की स्पिरिच्युअल जो आपला एक असतो म्हणजे आध्यात्मिक बेस असतो त्यामुळे आपण ग्राउंडेड राहतो की आपल्याला कळतं की आपलं पण एक शेल्फ लाईफ आहे आपण एक इतके काळ आपण आहोत या जगात आपण चांगलंच काम करून जायचं आणि त्यानंतर मग जे काय असेल ते परमेश्वराची इच्छा आपण जे काय असेल ते पण हसतमुख राहायचं पॉझिटिव्ह राहायचं आपण जे आधीपासून जे शिकले लोकांना मदत करणं अगदी छोट्या छोट्या गोष्टीत मदत करणं हे फार महत्वाचं आहे कारण खूप वेळा मला लोक म्हणतात तुम्ही एवढे पीएचडी झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांशी बोलता तुम्ही तर म्हटलं सगळे म्हणजे प्रत्येकाच्या अंतकरणात आपण एक म्हणतो भगवद्गीतेने पण म्हटलंय की आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो दुसऱ्या जीवात पण आहे आणि आपल्याला आनंद का होतो म्हणजे जेव्हा आपण एखाद्या समारंभात जातो किंवा एखाद्याला खूप वर्ष भेटतो आपण म्हणतो अरे किती बरं वाटलं तुला भेटत
1: तसं व्यक्तिमत्व आहे की तुम्हाला भेटून असं पॉझिटिव्ह वाईब्स किंवा प्रसन्न वाटतं आणि स्वतःला पण एक एनर्जी येते असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. आता थोडस आपण फिकीचा अनुभव तुमच्याकडून जाणून घेऊया. फिकी नेमकं काय आहे कसं त्याचे प्रोसेस असतो.
0: फिकी म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि त्याचं मेन थीम म्हणजे इंडस्ट्रीज व्हॉइस फॉर पॉलिसी चेंज असं म्हणजे इंडस्ट्रीला जे काय वाटतं म्हणजे इंडस्ट्रीच्या ज्या काही अडचणी असतात इंडस्ट्रीला पुढे जाण्याकरता जे काही बाधामध्ये येतात तर त्या घेऊन आपण गव्हर्नमेंटकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की ह्या अडचणी आहेत त्या तुम्ही दूर करा. तर जेव्हा मी इंडियन मर्चंट चेंबरमध्ये होते आणि फिकीट पण होते तेव्हा लोकांनी विचारलं की तुम्ही कुठे काम करता, तर जेव्हा मी या संस्थेचं नाव सांगितलं तर लोकांना पटकन कळायचं नाही म्हणजे तुम्ही काय करता एक्झॅक्टली असं होतं. तर ते नुसते इव्हेंट्स केलेले दिसतात म्हणजे कॉन्फरन्सेस लोकांना दिसतात पण त्याच्यामागे बराच काही अभ्यास असतो, बराच काही स्टडी असतो. आणि इंडस्ट्रीच्या म्हणजे आम्ही एक एक इंडस्ट्री अशी घेऊन मग समजा आपण आता बजेटचं उदाहरण घेतलं, युनियन बजेटचं असतं तर त्याच्या मिटिंग ऑक्टोबर पासून सुरुवात होते आणि फायनान्स मिनिस्टरकडे सगळेजण रिप्रेझेंटेशन घेऊन जातात की आमच्या इंडस्ट्रीचे ही अडचणी आहे हे तुम्ही चेंज करा. किंवा आता आपण जीएसटीचं बघतो त्यात बरीच डिस्क्रेपन्सी आहे, नंतर आपण आणखीन कितीतरी टॅक्सच्या याच्यात बघतो, कितीतरी टेक्सटाईलचे म्हणजे तुम्हाला हे मिळतात, इन्सेंटिव्ह मिळतात, सबसिडीज मिळतात, तर त्या काही इंडस्ट्रीना मिळतात काही इंडस्ट्रीना मिळतात. ते म्हणतात की त्यांना देत आहे आम्हाला नाही देत, किंवा बाहेरचे टॅक्स जास्त पडतात, एक्सपोर्ट इम्पोर्टची ड्युटी पडते. तर ह्या सगळ्या ज्या असतात म्हणजे बिझनेस रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्या आपण गव्हर्नमेंटकडे जाऊन आपण आणि त्यामुळे पॉलिसी चेंज होतो. तर आम्हाला फिकीमध्ये कसं असायचं केआरए म्हणजे तुमचे की रिझल्ट एरियाज ज्या असतात आपल्या, तर त्या कशा मोजल्या जायच्या, तर किती कॉन्फरन्स केली त्याला किती माणसं आली ते नाही, पण गव्हर्नमेंटने तुमच्या सांगण्यामुळे किती पॉलिसी चेंज केली हे आमचं निकष असायचं आमच्या परफॉर्मन्सला मोजण्याचं. तर एक अभिमानाची गोष्ट म्हणजे फ्रेम्स, फिकी फ्रेम्स जेव्हा आम्ही करायचो जे मीडियावर असतं, मीडिया आणि सिनेमाची इंडस्ट्री म्हणजे जी सेल्युलॉइड आपण म्हणतो बॉलिवूड वगैरे, तर तेव्हा काय झालं आमिर खान एका त्याच्या पिक्चरसाठी त्याला लोन हवं होतं तर तो बँकेकडे गेला, तर बँकेने सांगितलं की तुमची ही काही इंडस्ट्रीमध्ये मोडत नाही, तुमची जी सिनेमा एंटरटेनमेंट मोडत नाही त्या इंडस्ट्रीमध्ये येत नाही, तर आम्ही तुम्हाला लोन काही देऊ शकत नाही. तर तेव्हा सगळ्यांचं म्हणजे आय ओपनर सारखं डोळे उघडले आणि तेव्हा वाटतं सुषमा स्वराज तेव्हा ह्या होत्या इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर होते आणि डॉक्टर अमित मित्र आमचे हेड होते फिकीचे, तर त्या दोघांनी मिळून आम्ही त्यांना ऑफकोर्स सहकार्य केलं सगळं रिसर्च करण्यात आणि त्या दोघांनी मिळून इतका मस्त सर्वे आणि रिसर्च केला, त्यामुळे गव्हर्नमेंटनी पॉलिसी आणली की एंटरटेनमेंट इज ऑल्सो एन इंडस्ट्री, मीडिया इज ऑल्सो एन इंडस्ट्री, सो इट शुड बी ट्रीटेड लाईक एन इंडस्ट्री असं झालं आणि त्यावेळे तो एक मोठा चेंज घडून आला आणि हे आम्ही अभिमानाने आम्ही
1: तुमच्या कारकिर्दीत
0: झाला आणि आम्ही त्याच्यातले छोटेसे काय म्हणतात त्याला सोल्जर्स होतो करणारे, पण म्हणजे हा मोठा बदल घडून आला. तसंच स्त्रियांच्या बाबतीत पण बऱ्याच वेळा घडून आलं, स्त्रियांबद्दल पॉलिसी झाल्या आणि मला असं वाटतं मध्ये तुम्ही मिनल त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतले होता तेव्हा सगळं
1: मध्ये काय
0: छान सांगितलं, तर तसं पॉलिसी चेंज घडून आणणं हे आमचं मेन तेव्हा काम होतं. आणि ऑफकोर्स मोठे मोठे कॉन्फरन्स आम्ही घ्यायचं, मोठे मोठे म्हणजे कंपन्या छोट्या मोठ्या सगळ्या आमचे मेंबर असायचे, तर जे मेंबर्सना जे जरुरी असतं किंवा मेंबरना जिथे आपण म्हणतो ना जिथे शू पिंच होतो त्या गोष्टी आम्ही घेऊन त्यांच्या अडचणी घेऊन त्या आम्ही गव्हर्नमेंटकडे रिप्रेझेंट करण्याचं काम करत असू. तर फिकीमध्ये असं अशा टाईपचं काम होतं.
1: आणि आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण पुढे बोलूया ते म्हणजे तुमच्या पुस्तकांबद्दल आणि थोडस योगा असं थोडस तुम्ही सांगा आणि अर्थातच बोर्ड असाइनमेंट ज्या काही होतं त्याबद्दल एक छोटीशी विश्रांती घेऊया प्रेक्षक आणि पुन्हा भेटूया. आज आपण बिझनेस मध्ये सेगमेंटमध्ये बातचीत करत आहोत डॉक्टर वैजयंती पंडित यांच्याशी.

0: शांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदा आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण बिझनेस नंतर सेगमेंटमध्ये बातचीत करत आहोत आपल्या सिनियर एक्झिक्युटिव्ह इंडियन मर्चंट चेंबर्सच्या आणि तसंच सिनियर डायरेक्टर फिक्कीला असणाऱ्या डॉक्टर वैजयंती पंडित मॅडम यांच्याशी. मॅडम, म्हणजे खरंच हे म्हणजे अप्रूप वाटतं, कारण आम्ही फक्त आमच्या कधी कॉलेजमध्ये असताना मर्चंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स असतं आणि हे सगळे म्हणजे फिक्की असते, हे सगळं आम्ही कॉलेजच्या म्हणजे मॅनेजमेंट स्टडीजमध्ये होतं की यांचं हे कार्य चालतं ते चालत. आता तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून बऱ्याच संस्थांवर आहात आणि मग अशी मी उल्लेख केला तसं तुम्ही टाटा मोटर्सला होता, आयजी पेट्रोल लिमिटेडला होतात, वेलिंगकरच्या इन्स्टिट्यूटमध्ये होतात, तर असं लोकांना असं वाटतं अरे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये आहे त्यांना काय, फक्त त्यांच्या मीटिंग होतात तेव्हा सह्या करायच्या, अजेंडा ठरवायचे आणि अगदी सोपं काम असतं आणि एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर आरामात होऊ शकतात, पण ते आरामात नसतं, त्याच्यामागे पूर्ण तपश्चर्या असते. तर ते जाणून घ्यायचं की बोर्ड ऑफ डायरेक्टर असणं त्याचा रोल काय असतो आणि तुम्ही ज्या ज्या कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून आतापर्यंत रुजू आहात त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं.
1: कसं आहे, 2013 साली जेव्हा कायदा आला की प्रत्येक लिस्टेड कंपनीच्या बोर्डवर एकतरी स्त्री हवी असा जेव्हा कायदा आला तेव्हा थोडस कंपन्यांना पण असं थोडंसं विचित्र वाटलं की आता कुठल्या आपण कुठल्या स्त्रियांना इन्वॉल्व्ह करावं, आपण लॉयर बायका घ्याव्या की आपण CA घ्याव्या का आपण, म्हणजे एकदम थोडस काय म्हणतात त्याला कन्फ्युजन झाल्यासारखं झालं. पण माझा संबंध हा मोठमोठ्या इंडस्ट्रीशी पहिल्यापासून असल्यामुळे, म्हणजे IMC च्या कारकिर्दीपासून, म्हणजे अगदी आनंद महिंद्रापासून, दीपक पारेखपासून, कोटक, उदय कोटक, जे तू म्हणाल ते सगळे आम्ही त्यांना ओळखत होतो. पण आम्ही सगळ्यांसाठी स्पीचेस लिहिणं म्हणा किंवा अगदी जवळचे संबंध आले होते त्यांच्याबरोबर काम करण्याबद्दल, त्या काम करण्यामध्ये. त्यामुळे काय झालं की पटकन त्यांना ऍट द फर्स्ट म्हणजे रिकॉल जे असतं, आपण एक रिकॉल म्हणतो की आपण एखादा विचार करायला लागलो की ह्या क्षेत्रात आपल्याला कोण माहितीये, तर त्या रिकॉलमध्ये पटकन पहिलं नाव माझं यायचं. त्यामुळे कारण खूप वर्ष एकत्र काम केलं होतं. दुसरं एक मला असं नेहमी वाटतं की एक विश्वास या पर्सनवर किंवा या लेडीवर आपण विश्वास ठेवू शकतो हे एक जे असतं ते फार महत्वाचं असतं. म्हणजे आजकालची जी जनरेशन आहे त्यांना क्विक मनी पाहिजे असतो, फास्ट प्राईस पाहिजे असतो, ते सगळ्याची कम्पॅरिझन करतात. म्हणजे जिमला गेले ना तरी कम्पेअर करतात की मी 60,000 वर्षाची फी दिली तर माझं 6 किलो तरी वजन वर्षासाठी कमी झालं पाहिजे. तर असा तुम्ही जर बिझनेस केला प्रत्येक गोष्टीचा तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर आपण जे काम करतो त्यात झोकून द्यायचं आपल्या स्वतःला, जे काय आपल्याला मिळतं त्याचा मोबदला मिळतो, त्याची अगदी इतकी बिझनेस सारखी मोजमाप नाही करायची. कारण तुम्ही जर चांगलं काम केलं तर आपोआप तुम्हाला पैसा मिळतो, आपोआप तुम्हाला कीर्ती मिळते, आपोआप तुमचं सगळं नाव होतं, तुम्ही फेमस होता, त्याच्यात काहीच प्रश्न नाही. त्यामुळे जेव्हा त्या इंडस्ट्री मधल्या जे लीडर होते तेव्हा त्यांनी मला पहिल्या वेळी जेव्हा सांगितलं, इंडोकाउंटला मी पहिल्यांदा जॉईन झाले, ती टेक्सटाईल कंपनी कागलला त्यांचा प्लांट आहे आणि ते 90% त्यांचं सगळं एक्सपोर्ट व्हायचं आणि ते बनवतात, ते बेड लिनन बनवतात, म्हणजे आपण चादरी किंवा ब्लँक हे घेतात, बेड लिनन, तर तसं त्यांचं उत्पादन चालायचं. आणि त्यावेळेला त्यांनी मला बोलवलं, त्यांचं कागलचं जेव्हा उद्घाटन करायचं होतं तेव्हा बोलवलं की आम्हाला मराठी अँकर पाहिजे जी मराठीत बोलू शकेल, कारण कोल्हापूर आहे मराठी. त्यामुळे त्यांनी मला म्हणजे बोलवलं की तुम्ही याल का आणि कराल का, तर म्हणलं ठीक आहे मी करीन. तेव्हा मी त्यांना असं काही विचारलं नाही की मला तुम्ही त्याच्याबद्दल किती पैसे देणार, अजिबात विचारलं नाही. आणि त्यांचं माझी रिलेशन चांगली होती, अनिल कुमार जैन त्यांचं नाव, चेअरमन. तर नंतर मग काही वर्षांनी त्यांनी मला फोन केला, मला तुमची आठवण झाली कारण तुम्ही तेव्हा आपण भेटलो होतो, तर तुम्ही माझ्या बोर्डवर काम कराल का. तर म्हटलं ही पहिलीच संधी आहे, मला ऍक्च्युली माहित नाही काय, मला टेक्सटाईलमध्ये मी काही एक्सपर्ट नाही. तर म्हणजे नाही, टेक्सटाईलची एक्सपर्ट आम्हाला नकोच आहे, आम्हाला एक स्त्री हवी आणि आम्हाला जिच्यावर विश्वास ठेवता येईल, जिची इंटेग्रिटी आम्ही गॅरंटी करू शकू की जी आतली इन्फॉर्मेशन असते, जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते ती लोकांशी शेअर करणार नाही, शेअर मार्केटमध्ये ट्रेड करणार नाही, अशी आम्हाला पाहिजे. म्हणजे जे इन्साइडर ट्रेडिंग म्हणतात ते सगळ्यात डेंजरस कन्सिडर क्रिमिनल ऍक्ट. तुम्ही जर आतली शेअर बद्दलची माहिती बाहेर कळवली आणि तुमचं शेअरचं ट्रेडिंग केलं आणि त्याच्यात तुम्ही जर कमवत राहिला तर ते अगदी म्हणजे पनिशमेंट, गुन्हा आहे, मोठा गुन्हा आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी माझ्याकडे बघितलं, त्यांनी इतकं एक्सप्लिसिटली मला सांगितलं नाही की आम्ही त्या दृष्टीने तुमच्याकडे पाहतोय, पण त्यामुळे आपली इतक्या वर्षांची ओळख आहे म्हणून तुम्ही या. तेव्हा मला ते सगळं नवीन होतं, मी पहिल्यांदा सगळे ऐकायचे त्यांचे डिस्कशन चाललेलं वगैरे, तेव्हा मला एवढं कॉन्ट्रीब्युट करतायचं नाही. पण नंतर मला असं लक्षात आलं की त्यांच्या CSR मध्ये मी खूप कॉन्ट्रीब्युट करू शकते, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येक कंपनीला 2% प्रॉफिट मधला ऍव्हरेज प्रॉफिट 3 वर्षांचा असतो, त्यातला 2% हा डोनेट करावा लागतो आणि ते हेल्थ, एज्युकेशन, स्त्रियांचं सक्षमीकरण ESG या सगळ्या गोष्टींना त्यांना विभागून ते पैसे द्यावे लागतात. तर ते मी इतकं हिरिरीने त्यांचं काम केलं तिथे की आम्ही भोकाट बरोबर काम केलं. तिथे मोबाईल व्हॅन्स ठेवल्या आणि कागलच्या खेडोपाड्यात आजूबाजूच्या खेडोपाड्यात मोबाईल व्हॅन्स देऊन लोकांचं हेल्थचं आम्ही संरक्षण केलं. आम्ही जवळजवळ 20,000 स्टुडंटना स्मार्ट क्लासरूम दिल्या. आम्ही इव्हन तुला सांगते कोल्हापूरमध्ये स्मशान पण नीट सोलापूर बासवाडा म्हणून एक प्लेस आहे म्हणजे जे हे पण टेक्सटाईलचीच कंपनी आहे ती मी दुसरी जॉईन केलेली आणि तिथे असं दिसून आलं की स्मशान आहे तिथे पण काही सोयी नव्हत्या. म्हणजे साधी शेड नाही बसायचा बाक नाही काही नाही तर अशा ठिकाणी पण आम्ही मदत करून तिथे CSR आम्ही केलं. करता करता लिंक्डइनवर माझी प्रोफाईल पाहून मला टाटाकडून कॉल आला टाटाच्या ऑफिसमधून की तुम्हाला असं असं इंटरव्ह्यूला बोलवलं वगैरे. मी गेले इंटरव्ह्यूला म्हटलं भरपूर बायका असतील आणखी बरीच कॉम्पिटिशन असेल एखादा आपलं पण त्याच्यात असू दे म्हणून गेले. तर ते जे मेन त्यांचे होते ते मला म्हणाले की पिशा रोडी त्यांचं नाव. तर ते मला म्हणाले की मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही मला ते CV दिला तो आत्ता दिला 10 मिनिटांपूर्वी तर ते वाचत बसण्यापेक्षा तुम्हीच मला सांगा काय काय करतात. 2-1 मिनिटं 2.5 मिनिटं मी बोलले की मी आशिफिकेत होते असं बरोबर. तर ते म्हणाले हा बस आता काही मला आणखी माहिती नको. तर मला वाटलं आपण आता रिजेक्ट झालो आता दुसरी कोण असेल तिला आत बोलवतील ना आपल्याला रिजेक्ट करतील. तर ते म्हणे नाही मला तुला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मी जर तुम्हाला एकाच्या ऐवजी 3 कंपन्यांवर घेतलं तर तुम्ही तयार आहात का. तर मला एवढं आश्चर्य वाटलं मला म्हणजे अक्षरशः ते म्हणतो ना अंधारा मागतो एकच मला तिसराही डोळा दिला गेला असं. तर तुम्ही म्हटलं काही हरकत नाही म्हटलं मला ह्या विषयातली म्हणजे मोटर्स किंवा माझे म्हटलं मिस्टर मेटलर्जी इंजिनियर आहेत त्यांनी प्रीमियर ऑटोमोबाईल मध्ये काम केलंय पण त्यांना माहितीये मोटरचं काय असतं म्हणजे मेकॅनिकल मला काहीच माहिती नाही. ते म्हणजे आम्हाला तसं माणूस नकोच आहे आम्हाला तुमच्यासारखा थर्ड व्ह्यू आणणारा म्हणजे डायव्हर्सिटी वाढवण्याकरता मी तुम्हाला घेतोय तर तुम्ही प्लीज ऍक्सेप्ट करा वगैरे. तर तिथून मग माझी वाटचाल पुढे जात राहिली आणि मी लक्ष्मी मित्तल आणि यांची जी एक मर्ज्ड कंपनी आहे HPCL आणि लक्ष्मी मित्तल यांची एक कंपनी HMEL ती रिफायनरीज मध्ये आहे आणि त्यांचं भटिंडामध्ये प्लांट आहे.
0: बरं
1: तर तिथे 2 वर्ष मी काम केलं त्याच्यानंतर मला 2 वर्ष वाढवून मिळाली म्हणजे 4 वर्ष

0: मुलांना मदत केली. म्हणजे आम्ही काही काही खेडोपाड्यात जाऊन इतकं रडू यायचं की मुलं अशी चिखलात ना शाळेत जायची, त्यांच्या पायात चप्पल नसायची, स्लिपर नसायचे साधे. तर सगळीकडे आम्ही म्हणजे घडवून आणला इतका मोठा बदल. तर त्याचं जे समाधान आहे ते खूप मला म्हणजे अजून दरवेळेला आठवलं की वाटतं की हे काम मला म्हणजे परमेश्वराने अशी संधी मला परमेश्वराने दिली, हे किती मोठं काम आपण केलं. आणि अजून पण सगळेजण आठवण काढतात आणि अजून पण माझं हे काम चालू आहे. त्यासाठी मला झी मीडियानी सीएसआर साठी अवॉर्ड दिलं, म्हणजे उंच माझा जो
1: उंचा
0: त्याच्यामध्ये अवॉर्ड दिलं. आणि त्या ते मध्ये एक छोटंसं रेकॉग्निशन होतं. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण गौरव पुरस्कार दिला होता मला माझ्या रिसर्चसाठी, विमेन एंटरप्रेन्युअरच्या रिसर्चसाठी. कारण त्यावेळेला महिला उद्योजकांवर काही फारसं
1: काम झालं नव्हतं,
0: त्यामुळे सगळ्या गोष्टी तसं सुरुवात केल्यामुळे खूप अभिमान वाटतो. आणि खूप मागे बघितल्यावर असं वाटतं की ठीक आहे, आपण काहीतरी समाजासाठी थोडं काहीतरी
1: त्यातली पुस्तक लिहिली आहेत. म्हणजे योगावर पुस्तक लिहिणं, त्याच्यानंतर तुम्ही बिझनेस ऍट होमचा सुद्धा उल्लेख केला. आता आय थिंक हे नवीन पुस्तक अगदी न्यूली पब्लिश्ड आहे, न्यू बॉर्न बेबी आहे, लाईफ लॉस ब्लूम्स ऍट 70. तर ह्याविषयी थोडंसं सांगूया.
0: तर मला असं दिसून आलं की माणसं म्हणजे काय करतात, वय जेव्हा व्हीआरएस यायला लागेल तेव्हा स्त्रिया म्हणायला लागल्या की व्हीआरएस आलं की आम्ही पहिलं व्हीआरएस घेणार आणि आम्ही आम्हाला जे हवं ते करणार. मग आम्ही म्हणायचं हवं ते करणार ते तुम्ही आत्ताच का नाही करू शकत, व्हीआरएस का घेता, तुम्ही जे काम करताय ते करत राहा ना. कारण कसं असतं, थोडंसं एक फायनान्शियल आपल्याला एक हेल्प मिळाली किंवा फायनान्शियल आपल्याकडे रेव्हेन्यू स्ट्रीम चालू असली तर आपलं घर नीट चालतं, आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो आणि आपण खर्च करू शकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही डोनेट करा. तुम्हाला वाटलं की आपल्याकडे जास्त पैसे आहेत आणि आपण काहीतरी समाज कार्य करू शकतो, तो बाहेर पैसे देऊ शकतो, तर तुम्ही करा. पण तुम्ही काम थांबवू नका, काम करत राहा. तर असं आहे की वय हे लोकांना काउंट करू देत आपलं, आपण किती वयाचे झालो हे लोकांना काउंट करू देत. म्हणून आपण आपलं काम करत राहायचं आणि आपण जितक्या कुठल्या फील्डमध्ये आपल्याला काम करत येईल ते करत राहायचं. असं एक मनात ठेवून मी म्हटलं एक पॉझिटिव्ह आपण त्याच्यात हे ठेवूया. आणि माझी नातवंड आणि माझी मुलं वगैरे सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि म्हणाले की तुझ्या 70 वाढदिवसाला आपण हे
1: छापूया.
0: आणि मग त्याच्यात अजय पिरामल आहे, त्याच्यात सुरेश आणि आदित्य मित्तल म्हणून आहेत. त्यांनी तर पहिलंच लिहिलं मला, पहिलाच ईमेल त्यांनीच लिहिला म्हणून तेव्हापासून मला एकदम असं हुरूप आला की काहीतरी प्रत्येक जण आपल्याबद्दल काहीतरी मैत्रिणी आहेत, माझे रिलेटिव्ह आहेत, आणखीन आहेत. तर म्हटलं ह्याच्यातनं आणखीन काहीतरी आपण लिहूया म्हणून एक 70 मागे मी टेकअवेज दिले की जे फॉलो करता येतील. म्हणजे आता जी एचआर मध्ये गेलेली मुलं आहेत किंवा एमबीए करणारी मुलं आहेत त्यांना इन्स्टंट सक्सेस पाहिजे असतो. त्याच्यात म्हणतात इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे असतं की मी माझ्याकडे यायची, मी जेव्हा फिकीत होते तरुण मुलं मुली यायच्या, म्हणजे मॅडम आम्ही 2 वर्ष काम केलंय आता आम्हाला इन्क्रीमेंट किती देणार तुम्ही, आता आम्हाला काय इन्सेंटिव्ह देणार. मी तेव्हा त्यांना म्हणायचे अरे 2 वर्ष म्हणजे काहीच नाही, तुम्ही अजून शिकताय, अजून करताय काम. तर म्हणजे एक फरक आहे सगळ्या वातावरणात आणि सगळ्या आताच्या पिढी आहे, त्यांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे असतं, म्हणजे लगेच हवं असतं सगळी गोष्ट. तर त्यांना थोडंसं की तुम्ही पेशंटली काम करा, तुम्ही लोकांना तुमची नोंद घेऊ दे तुमच्या कामाची, अशी एक वेळ आणा. तुम्ही असं म्हणू नका, दरवेळेला कम्पेअर करू नका की आमच्या माणसाला दुसऱ्या कलिगला जास्त दिलं मला वगैरे, असं कम्पेअर न करता आपोआप तुमच्या कामाची रेकॉग्निशन तुम्हाला मिळणार. त्यामुळे झोकून अगदी पूर्ण आपलं सर्वस्व त्याच्यात झोकून तुम्ही काम करत राहिलात तर यश हे तुमच्या अगदी नक्की तुमच्या पायाशीच येणार.
1: याचा तुमचा बैठक दिसते ते अध्यात्माची आणि योग साधनेची, थोडस आपण त्याबद्दलही
0: बोलूया. तर योगाबद्दल म्हणजे त्या पुस्तकातच मी लिहिलंय, जे काय आम्ही शिकलो तेच मी लिहिलंय. तर त्याच्यात एक अशी मॉड्यूल आहे की त्याच्यात आपण प्राणायाम करतो, आसनं करतो, सूर्यनमस्कार करतो आणि त्याच्यात एक थोडंसं मेडिटेटिव्ह आस्पेक्ट पण आहे आणि थोडंसं ओंकारचं मंत्र करतो. तर ओंकारच्या मंत्राला खूप आपल्याकडे महत्व आहे, म्हणजे एक तर एन्शंट सायन्स आपलं 5000 वर्षापूर्वीचं आहे सायन्स ते. आणि तुम्ही नुसते जरी डोळे मिटून जरी ओंकार केलात तरी तुमचं मन अतिशय शांत होतं आणि मन शांत होणं हे अगदी महत्वाचं आहे. म्हणजे आपण जे सगळे रोग म्हणतो, म्हणजे माझा भाऊ नेहमी म्हणायचा जो डॉक्टर रवींद्र अशिन म्हणते तो कुठल्याही रोगांचं कनेक्शन नेहमी मनाकडे लावायचा. आणि तो म्हणायचा मनाने तुम्ही अस्थिर असलात, मनाने तुम्ही जर अस्वस्थ असलात आणि तुम्हाला जर ईर्ष्या असते, निगेटिव्ह इमोशन असल्या तर तुम्हाला कुठलाही रोग तुमच्याकडे पटकन धावत येतो. त्यामुळे तुम्ही मन शांत ठेवा, तुम्ही पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा आणि तुम्ही योग साधना करत राहा, तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही प्रार्थना करा, जे काय तुम्हाला आवडेल कुठल्याही देवाचं किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला ती साधना करतात तसंच करा. त्यामुळे तुमचं मनावरही कंट्रोल राहील, तुमचं मन शांत राहील, झोप चांगली लागेल, अन्न चांगलं खा, म्हणजे ताजं अन्न आणि आपण जे म्हणतो फ्रेश फ्रूट, फ्रेश व्हेजिटेबल असं खा आणि तुम्ही योग साधना करा. रोजच्या रोज ती करा आणि काही थोडा वेळ आपल्यासाठी ठेवा आणि तो नेहमी हेही म्हणायचा की इंट्रोस्पेक्शन करा की आपल्या स्वतःसाठी, म्हणजे टेक अपॉइंटमेंट विथ युअर सेल्फ. तर एक 10 मिनिटं रात्री झोपताना आपण स्वतःला विचारावं की आज मी काम केलं ते ठीक होतं का, आणखीन मी काही करू शकते का.

0: आणखीन मी लोकांची मदत कशी करू शकेन, आणखीन मी काय करू शकेन, असं एक आपलाच मनाचा आपण एक रिव्ह्यू घेतला तर आपल्याला पुढची वाटचाल करणं सोपं होतं.
1: आता ही 70 किंवा 72 वर्ष ही अगदी दैदिप्यमान झाली सगळी कारकीर्द. म्हणजे असं वाटलंही नव्हतं पुण्यात मुंबईत आपण म्हणजे लग्न करून येऊ आणि एवढं यश आपल्याला आणि नोकरीचं आणि काही कुठल्या व्यवसायाचं आपण ध्यानीमध्ये ठरवलं पण नव्हतं. पण एवढ्या उच्च पदस्थ तुमच्याकडे नोकऱ्या चालू झाल्या आणि उत्तम अशी पदं तुम्ही उच्च विभूषित भूषवली. आता थोडस आता अजूनही म्हणजे बराच काळ आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला तुम्हाला काय करायचं म्हणजे 75 नंतर तुम्ही काय योजलेलं आहे तुमच्या आयुष्यात ते जाणून घ्यायचं.
0: असं मला दिसत नाही कुठे की मी काम कधी थांबवीन, पण असं मला दिसतं की 75 ला तर कसं आहे की गव्हर्नमेंटचंच रिस्ट्रिक्शन आहे की बोर्डवर तुम्ही राहू शकत नाही. तर माझ्या मनात असं आहे की एक रिप्रेझेंटेशन करायचं सरकारला की ज्या स्त्रिया किंवा जी माणसं स्पेशली स्त्रिया एकीकडे आपण स्त्रियांना महत्व देतोय त्यांना सगळीकडे इन्वॉल्व्ह करतोय इन्क्लुझिव्ह आपण म्हणतो इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतोय बरोबर आहे इम्पॅक्ट इन्स्पिरेशन इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि इम्पॅक्ट बायकांच्या कामाचा हे म्हणतोय. तर मग 75च्या पुढे एखाद्या स्त्रीला जर करायची इच्छा असेल जर इंडस्ट्रीला किंवा लोकांना ती हरियाविषयी वाटत असेल आणि जर फिजिकली फिट असेल तर सरकारने अशी लिमिट का ठेवावी. म्हणजे जर अमेरिकेत तुम्ही पाहिलं तर अमेरिकेत रिटायरमेंट एज नाही ते कितीही वर्ष जेव्हा करू शकतो तर तसं एक मला वाटतं की तशा प्रकारे म्हणजे मी कधी थांबेन असं मला वाटत नाही कामाच्या बाबतीत. पण एक करायची इच्छा म्हणजे अशी जास्त सीएसआर किंवा एक लोकांसाठी करावं काम आपण की आपण आपल्याला जे इतकं सगळं मिळालं आणि आपण इतके जे काय म्हणतात त्याला आपण स्वतःला इतक्या संधी आपल्याला परमेश्वराने दिल्या मिळत गेल्या तर ते थोडस आपण काहीतरी आणखीन रिटर्न करू शकतो. म्हणजे गरीब मुली पाहिल्या किंवा गरीब विद्यार्थी पाहिले तर त्यांच्याकडे जाऊन शिकवावं त्यांच्या मनावर संस्कार करावे त्यांना काहीतरी आणखीन चांगलं आपण सांगावं आणि ज्या रफ्तारनी आपण आता वाढतोय म्हणजे ती चांगली आहे रफ्तार म्हणजे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने चांगली आहे पण जे भौतिक सुखाच्या मागे आपण सगळे लागलोय म्हणजे स्पेशली तरुण पिढी जी लागली थोडासा आळस त्यांच्या अंगात येतोय थोडस रात्री काम करणं दिवसा झोपणं किंवा हे जे म्हणजे स्क्रीन टाइम कंट्रोल करता येणं सारखं त्या सोशल मीडियावर राहणं तर हे सगळं याच्यात काहीतरी अवेअरनेस करावा. एक ESG म्हणून म्हणतात म्हणजे एन्व्हायरमेंट अँड सोशल गव्हर्नन्स म्हणतात ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये तर त्याला तुम्ही जर डोनेशन दिलं किंवा पैसे दिले तर तुम्हाला त्याच्यात टॅक्स म्हणजे ज्या 2% जे आपल्याला द्यायला लागतं इंडस्ट्रीमधून द्यायला लागतं तर ते त्याच्यात मोडतं. आणि ह्याच्यात कसं आहे ESG मध्ये म्हणजे प्लॅनेटसाठी आपण काहीतरी करतो म्हणजे पीपल प्लॅनेट्स अँड प्रॉफिट्स ह्याचं लिंकेज हवं. तर तुम्ही प्लास्टिकचा यूज कसा कमी करू शकाल तुम्ही हवा जी प्रदूषित आहे ती कशी चांगली करू शकाल तुम्ही चांगली झाडं कशी उगवू शकाल निसर्गाच्या सान्निध्यात कसं राहू शकाल तर ते मला खूप आवडेल. म्हणजे निसर्ग बघितला की मला अक्षरशः परमेश्वर भेटल्यासारखा वाटतो. समुद्र असो डोंगर असो नद्या असो हिरवीगार झाडी बघून तर मला इतका आनंद होतो की मला त्यातच परमेश्वर दिसतो. फुलं खूप आवडतात या छोट्या छोट्या गोष्टी आवडतात तर त्या अनुषंगाने काहीतरी काम करावं
1: मनीषा आहे नक्कीच आणि तुमची ती मनीषा पूर्ण हो असंच सिद्धिविनायकाची मी प्रार्थना करते. मॅडम तुम्ही आज आलात आणि तुमचा मर्चंट ऑफ चेंबर ऑफचा प्रवास फिकीचा प्रवास सगळा उलगडून दाखवला नक्कीच आपल्या तरुण पिढीला महिलांना फार काय म्हणतात ते उद्बोधनपर ही मुलाखत झालेली आहे आणि प्रेक्षक तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा आमच्या कमेंट्सच्या माध्यमातून. आपण युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहोत आचार्य 90FM युट्यूब पेजला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अर्थात मॅम तुम्ही इथे आलात आमच्या आचार्य 90FM मध्ये त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: नमस्कार. थँक्यू.
1: प्रेक्षक पुन्हा भेटूया नवीन व्यक्तींसह बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये. आज आपण भेटलो आहोत डॉक्टर वैजयंती पंडित मॅमना आणि मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद.

नमस्कार, आपण ऐकताय आचार्य 90 FM. तुमच्या सोबत आहे मी आरजे सुवर्णा. मंडळी, कार्यक्रम सुरू आहे पुस्तक सफरनामा. अच्युत गोडबोले यांच्या मनात या पुस्तकाविषयीची सफर आपण करतोय. आपल्या स्मृतीविषयीचे विविध पैलू आपण या कार्यक्रमात उलगडतोय. आज आपण हे जाणून घेऊया की इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपण लक्षात कशा ठेवतो, त्यामागे नक्की काय थिअरी आहे. स्मृतीच्या प्रक्रियेत 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे माहिती मिळवणं, अर्थात ऍक्विजिशन. त्यानंतर ती साठवणं, म्हणजेच स्टोरेज. आणि ती पुन्हा वापरण्याची गरज निर्माण झाली की बाहेर आणणं, अर्थात रिट्रीवल. या 3 गोष्टींपैकी एका गोष्टी जरी गडबड झाली तरीही आपल्या स्मृतीत गोंधळ उडू शकतो, त्यामुळे आपल्याला गोष्टी नीट आठवत नाहीत. उदाहरणार्थ, आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे त्यावेळी आठवत नाही, पण काही वेळानं ती आपल्याला आपोआप आठवते. किंवा त्या शब्दाचं पहिलं अक्षर जरी आठवलं की ती गोष्ट लगेच आठवते. याचा अर्थ ती आपल्या स्मृतीतून पूर्णपणे नष्ट झालेली नसते. 1960, 70 आणि 80 दशकात स्मृतीविषयी अनेक प्रयोग झाले. आपल्या स्मृतीच्या 3 पातळ्या असतात असं संशोधकांनी त्यात मांडलं. आपल्याला काही गोष्टी फक्त क्षणभर लक्षात राहतात, तर काही आयुष्यभर. त्या साठवण्यासाठी क्षणिक स्मृती, ज्याला संवेदनिक नोंद किंवा सेन्सरी रजिस्टर्स किंवा बफर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर लघुकालिक किंवा अल्पकालिक स्मृती, अर्थात शॉर्ट टर्म मेमरी, आणि दीर्घकालिक स्मृती म्हणजेच लॉंग टर्म मेमरी, अशा त्या 3 पातळ्या आहेत. या 3 प्रकारच्या स्मृतींविषयी आपण थोडं सविस्तर जाणून घेऊया. सगळ्यात आधी मी बोलले होते क्षणिक स्मृती, अर्थात संवेदनिक नोंद. संवेदनिक स्मृती म्हणजेच सेन्सरी रजिस्टर्स किंवा बफर्स यांचं अस्तित्व तपासून बघण्यासाठी जॉर्ज स्पर्लिंग याने काही प्रयोग केले. जेव्हा आपण एखादं दृश्य बघतो तेव्हा त्या दृश्याची प्रतिमा आपल्या बफरमध्ये अर्धा सेकंद किंवा पाव सेकंद राहते. हेच आपल्याला अजून काय टिकवायचं असेल तर त्याच्यावर मात्र प्रक्रिया व्हावी लागते. आणि मग ही स्मृती संवेदनिक मधून शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जाते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण 4 हा आकडा बघतो तेव्हा तो प्रथम बफरमध्ये जातो. बफरमध्ये 4 या आकड्याचं चित्र किंवा प्रतिमा असते. पण 4 हा एक आकडा आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे. तो 1, 2, 3 यांपेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा लहान आहे. या सगळ्या गोष्टी त्यावेळी आपल्याला जाणवलेल्या नसतात. त्यावर किंचितशी प्रक्रिया झाल्यावर आपण त्याचा अर्थ लावतो आणि मग ती गोष्ट अल्पकालिक स्मृतीमध्ये ठेवली जाते. आपली अल्पकालिक स्मृती नक्की किती वेळ टिकून राहते याविषयी तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल, नाही का? त्याविषयी सुद्धा एक प्रयोग त्या काळी करण्यात आला होता. त्याविषयी सुद्धा आपण बोलूया, पण त्याआधी एक छान गाणं ऐकूया. तोपर्यंत तुम्ही हा चंक कितपत लक्षात राहतोय हे तपासून पहा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. मंडळी, आपण बोलतो आहोत अच्युत गोडबोले यांच्या मनात या पुस्तकाविषयी.

निरर्थक शब्दांची यादी वाचून दाखवली. पण त्यानंतर या शब्दांची उजळणी त्यांना करता येऊ नये म्हणून त्यांनी लगेच त्या प्रयुक्तांना काही आकडे म्हणून दाखवायला सांगितले. ते सुद्धा 3 फरकाने, म्हणजेच 107, 104, 101, 98 अशा रीतीने, ज्यांच्यामध्ये 3 फरक होता. आणि मग हे झाल्यावरती या आधी वाचून दाखवलेल्या यादीतले निरर्थक शब्द त्यांना पुन्हा आठवून विचारले. त्यावेळी फक्त 18 सेकंदानंतर 90% अल्पकालीन स्मृती नष्ट होऊन त्यातली फक्त 10% स्मृती उरली होती हे त्यांच्या लक्षात आलं. आणि अशा रीतीने एक साधा सोपा प्रयोग करून संशोधकांनी इतकी महत्वाची माहिती जगासमोर आणली. या अल्पकालीन स्मृतीचे सुद्धा 2 भाग असतात, एक म्हणजे वर्बल आणि दुसरा कन्सेप्च्युअल. वर्बल भागात अक्षर, शब्द यांसारख्या गोष्टी मोडतात, तर दुसऱ्या भागात वेगवेगळ्या संकल्पना येतात. पहिल्या भागात एखादं वाक्य लक्षात राहिलं तर दुसऱ्या भागात त्याची कल्पना, त्यामागची कल्पना किंवा त्यातलं म्हणणं हे साठवलं जातं. अजून एक गंमत म्हणजे या अल्पकालीन स्मृतीमधल्या महत्वाच्या न वाटणाऱ्या किंवा अप्रिय वाटणाऱ्या काही गोष्टी आपण चटकन विसरून जातो, आहे ना गंमत. शिवाय कित्येक गोष्टींची आपण उजळणी करत नाही आणि म्हणूनच मग त्या विसरल्या जातात. पण काही स्मृतींची, काही गोष्टींची नकळतच आपण उजळणी करत असतो, त्या गोष्टी दृढ होत जाऊन मग त्या अल्पकालीन स्मृतीमधून दीर्घकालीन स्मृतीमध्ये जातात. आणि अशा रीतीनं वेगवेगळे आकडे, अक्षर, वाक्य, सिद्धांत, संकल्पना, चेहरे, वास, स्पर्श आणि अनेक गोष्टी आपल्या मेंदूत आपण या वेगवेगळ्या स्मृतींमध्ये साठवतो. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जॉन ग्रिफिथ या गणिततज्ञाच्या मते आयुष्यभर आपण कुठल्या ना कुठल्या वेळी स्मृतीत साठवून ठेवलेल्या गोष्टींची संख्या ही 10,000 कोटी इतकी असू शकते. म्हणजे आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण आयुष्यात जे जे काही करतो, जे वाचतो, जे अनुभवतो आणि जे लक्षात ठेवतो अर्थात, तर त्या ती जी यादी आहे शब्दांची ती 10,000 कोटी इतकी असू शकते. म्हणजे आपली मेमरी किती शार्प असेल याचा आपल्याला अनुभव येईल. आता इथे मी तुम्हाला म्हटलं होतं की काही गोष्टींची आपण नकळतपणे उजळणी करतो. याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, समजा उदाहरण म्हणून संगीत घेतलं, आपण एखादं गाणं इतक्या वेळी ऐकतो, इतक्या वेळा ऐकतो की ते आपल्याला नकळतपणे पाठ होऊन जातं. त्याचे शब्द, लिरिक्स आपण बघत सुद्धा नाही, पण आपल्याला काही वेळानं लक्षात येतं की ते गाणं आपलं पूर्णपणे पाठ झालेलं आहे. पण या उलट बऱ्याचदा असंही होतं की जेव्हा परीक्षा असते तेव्हा मात्र आपल्याला बरीच उत्तरं आठवून सुद्धा आठवत नाही, मग आपण काहीतरी क्लुप्त्या लढवतो, मग त्याचा पहिला शब्द किंवा एखादी आपण हिंट बनवतो, तयार करतो आणि त्यावरून मग ते उत्तर आपल्याला आठवावं लागतं. हेच इकडे शास्त्रज्ञांनी सुद्धा म्हटलेलं आहे की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्यांची उजळणी आपण करत असतो, पण जे आपल्याला आवडत नाही त्याची आपण उजळणी करत नाही आणि म्हणूनच ते आपल्या स्मरणातून निघून जातं आणि नकळतपणे आपण ते विसरून जातो. आपण शॉर्ट टर्म मेमरीविषयी बोललो, यानंतर लॉंग टर्म मेमरी म्हणजे काय, त्यामध्ये गोष्टी कशा साठवल्या जातात याविषयी सुद्धा बोलणार आहोत. ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

मंडळी, आपण जेव्हा एखादी मोठी गणिती संख्या लक्षात ठेवतो तर तेव्हा ती कशा प्रकारे लक्षात ठेवतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का? याविषयी सुद्धा संशोधकांनी एक छान थिअरी सांगितली आहे. जॉर्ज मिलर याने द मॅजिकल नंबर 7 प्लस और मायनस या शीर्षकाखाली एक भाषण दिलं होतं. त्यात तो असं म्हणाला होता की आपण 7 गोष्टी सहजरित्या चटकन लक्षात ठेवू शकतो. उदाहरणार्थ, जास्तीत जास्त 7 अंक असलेला एखादा आकडा असेल, एखादी संख्या असेल, तर ती आपण चटकन लक्षात ठेवू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर 43,54,672 हा जो आकडा आहे, ही जी संख्या आहे, ती आपण एका वेळी ऐकून लक्षात ठेवू शकतो. पण त्यापेक्षा खूप जास्त अंक असतील तर ती संख्या लक्षात ठेवणं आपल्याला थोडंसं अवघड जाईल, अशी ही थिअरी सांगते. पण मग अशा वेळी आपण ती संख्या कशी लक्षात ठेवतो? तर अशा वेळी लगेच तो आकडा आपण कागदावर लिहून घेतो किंवा त्या आकड्याचे आपण भाग करतो, यालाच चंक्स किंवा चंकिंग असं म्हटलं जातं. आता एक सोपं उदाहरण द्यायचं तर मोबाईल नंबर. मोबाईल नंबर जर आपल्याला एक एक आकडा देऊन सांगितलं लक्षात ठेव तर आपण तो लक्षात ठेवू शकत नाही. पण तेच आपण चंक्स केले 3 आकड्यांचे, 2 आकड्यांचे, तर ते लगेच आपल्याला पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं सोपं जातं. तर हे आपण रोज अनुभवतोय, कारण मोबाईल नंबर हा 10 नंबरी असतो, त्यामुळे तो पटकन लक्षात कसा ठेवायचा असा प्रश्न आपल्याला पडतो. तर आपण चंक्स करून सहज अगदी तो नंबर लक्षात ठेवू शकतो. याच्यानंतर येते लॉंग टर्म मेमरी. आता लॉंग टर्म मेमरीमध्ये आपण सगळं कसं लक्षात ठेवतो? तर उदाहरण घेतलं आपण ऑरेंज अर्थात संत्र हे फळ जर आपण घेतलं, तर जेव्हा आपण एक संत्र प्रथम बघतो तेव्हा त्याचे सगळे गुणधर्म आपण न्याहाळत असतो, म्हणजेच ते एक फळ आहे हे आपल्याला कळतं. मग आपल्या दीर्घकालीन स्मृतीमधल्या फळांच्या यादीत ते जाऊन बसतं. आता त्याचे गुणधर्म कोणते आहेत? तर ते आंबट आहे हे आपल्या लक्षात येतं. मग ते आंबट पदार्थांच्या यादीत जाऊन बसतं. अगदी चिंच, चिंचेची पानं, कैरी आणि अशा सगळ्या आंबट गोष्टींच्या यादीत ते जाऊन बसतं. मग ती फळं असोत, पानं असोत किंवा आंबट पेय असोत. मग संत्री कुठे कुठे मिळतात हे आपल्या लक्षात आलं की त्याही जागांच्या यादीत ते जाऊन बसतं. त्याचा नारंगी रंग हा पाहून नारंगी रंगाच्या सगळ्या गोष्टींच्या यादीत ते जाऊन बसतं. संत्र्याला इंग्रजीमध्ये ऑरेंज असं म्हणतात, पण हेच नाव एका मोबाईल सर्व्हिस देणाऱ्या कंपनीचं सुद्धा आहे. मग मोबाईल सर्व्हिसेस देणाऱ्या सगळ्या कंपन्यांच्या यादीत ऑरेंज हे नाव जाऊन बसतं. पाहिलं किती क्लिष्ट आहे हे. आपला एवढूसा मेंदू इतक्या गोष्टी अगदी सहज सॉर्ट आउट करतो आणि म्हणूनच आपल्याला एखादा प्रश्न विचारल्यावरती आपण पटापट त्या डेटाबेसमध्ये जातो, ते सगळं सर्च करतो आणि अगदी काही क्षणभरात आपण उत्तर देऊन टाकतो. पण ही प्रोसेस किती मोठी आहे. थोडक्यात, कम्प्युटरच्या डेटाबेसमध्ये जशी आपण क्वेरी विचारतो तशा नंतर जर आपल्याला कोणी वेगवेगळ्या क्वेरीज विचारल्या तर त्या सगळ्यांमध्ये संत्र किंवा ऑरेंज हे नाव येईल. आता हे क्वेरीज कोणत्या आहेत ते बघूया. जर आपल्याला विचारलं की सगळ्या माहिती असलेल्या फळांची यादी करा, तर याच्यामध्ये ऑरेंज हे उत्तर येईल. पुन्हा एकदा, सगळ्या आंबट पदार्थांची यादी करा, तर पुन्हा एकदा ऑरेंज हे उत्तर येईल. सगळ्या मोबाईल कंपन्यांची नावं सांगा, त्यात सुद्धा येईल. किंवा यापेक्षा गुंतागुंतीची क्वेरी म्हणजे नागपूरला मिळणाऱ्या सगळ्या आंबट फळांची नावं सांगा, तरी सुद्धा ऑरेंज हे नाव ओठावरती येईल. ही क्वेरी कॉम्प्युटरच्या डेटाबेस क्वेरी प्रमाणेच आपला मेंदू दीर्घकालीन स्मृतीचा वापर करून अगदी सहज सोडवतो. यामुळे नवीन कुठलीही गोष्ट बघितली की ती पूर्वीच्या माहितीच्या असंख्य याद्यांमध्ये जोडली जाते आणि या याद्या, या लिस्ट पुन्हा एकमेकींशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ही गुंतागुंत होते. आपण शेवटच्या क्वेरीप्रमाणे जास्त गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा अगदी सहज देऊ शकतो. फक्त आपल्या मनातल्या डेटाबेसची रचना ही अतिशय गुंतागुंतीची असते, ती आपल्याला अजून सुद्धा पूर्णपणे समजलेली नाहीये आणि संशोधक याच्यावरती विचार करतायत. आता एखादी नवीन गोष्ट आपण जेव्हा ऍड करतो आपल्या डेटाबेसमध्ये किंवा आपल्या नेटवर्कमध्ये,
तेव्हा त्याची लांबी, रुंदी, रंग, वास, पळण्याचा वेग, आक्रमकता, आवाज, टिकाऊपणा असे अनेक गुणधर्म वापरून ती स्टोअर केली जाते. त्या गोष्टी बफर्स, अल्पकालिक स्मृती आणि दीर्घकालिक स्मृती असा प्रवास करतात. पण या प्रवासात त्यांच्यावर प्रक्रिया होत असते. आता ही प्रक्रिया कशी आहे ते जाणून घेऊया. वाघ बघितल्यावरती त्याचं शरीर, आक्रमकता वगैरे गोष्टी तर आपण बघतोच, पण त्याचं तोंड बघितल्यावरती मांजराचं तोंड सुद्धा असंच आहे हे आपल्या लक्षात येतं. ही तुलना आपल्या मेंदूत सुरू होते. हे दोघं कदाचित एकाच तऱ्हेचे, एकाच कुटुंबातले प्राणी असावेत हा विचार सुद्धा आपल्या डोक्यात येतो. आणि मांजरांसारखं तोंड असणारे प्राणी या आपल्या यादीमध्ये वाघ हा समाविष्ट होतो. पण तो आक्रमक आणि हिंस्र असतो. मग तो चित्ता, सिंह वगैरे हिंस्र प्राण्यांच्या यादीत जाऊन बसतो. इथे वाघाचं तोंड हा त्याचा गुणधर्म आणि तो इतर प्राण्यांना मारतो ही त्याची क्षमता. या दोन गोष्टींवरून वाघाला मनातल्या वेगवेगळ्या याद्यांमध्ये किंवा डेटाबेसिसमध्ये आपण जोडतो. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला मेंदू किती क्लिष्ट कामं करत असतो. त्याचं कार्य कसं चालतं नक्की ह्याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. आता अजून एक खूप छान इथे गोष्ट दिलेली आहे, म्हणजे एका गोष्टीवरून आपल्याला किती गोष्टी आठवू शकतात, ही लिस्ट किती मोठी असू शकते याविषयी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. समुद्र बघितला की जहाजातून बायकोबरोबर सिंगापूरला गेलो होतो ती सहज आपल्याला सहज आठवते. त्याच सहलीत खरेदी केलेला कॅमेरा आठवतो. त्या कॅमेरानं सांगलीत काढलेला एखादा फोटो आठवतो. त्या फोटोत असणारे आजोबा आठवतात. आजोबा लहानपणी सांगत असलेल्या गोष्टी आठवतात. आजोबा ब्रिटिशांविरुद्ध कसे लढले याबद्दल ते कसे सांगतात हे सुद्धा आठवतं. मग गांधीजी आठवतात, खादी आठवते, परवाच घेतलेला खादीचा झब्बा आठवतो. तो झब्बा घालून आपण गाण्याच्या मैफिलीला गेलो होतो ती मैफल आठवते. तिथे मध्यंतरात खाल्लेला वडा सुद्धा आठवतो. आणि असं करत करत ही लिस्ट वाढतच जाते. आपण असं बऱ्याचदा गप्पा मारताना बोलतो सुद्धा की आपण काय बोलत होतो आणि आपण कुठपर्यंत आलो. तर या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या एकमेकांना जोडलेल्या असतात. त्या जोडलेल्या असल्यामुळे त्या सगळ्यांची उजळणी होत असते. आणि आपण म्हटलं तसं ज्या गोष्टींची सारखी उजळणी होते त्या सगळ्या गोष्टी या लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होत असतात. आता ही क्षमता इतकी कशी काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुन्हा एकदा आपला जो डेटाबेस आहे मेंदूचा तो हे काम करत असतो. कुठलीही गोष्ट सगळ्यात पहिले सेन्सरी नर्व, त्याच्यानंतर शॉर्ट टर्म मेमरी आणि मग लॉंग टर्म मेमरी असा प्रवास करत असते. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत किंवा उपयोगाच्या वाटत नाहीत त्या आपण नकळतपणे विसरतो आणि मग त्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जातच नाहीत आणि आपण त्या गोष्टी विसरून जातो. आपली स्मृती सुद्धा कसं काम करते पुन्हा एकदा बघूया. आई जेव्हा त्याच्या मुलाला एखादं मांजर दाखवते सगळ्यात पहिल्यांदा आणि ती सांगते की ते मांजर आहे. जेव्हा मांजर म्याव असा आवाज करते या सगळ्याचं निरीक्षण तो मुलगा करत असतो. मग त्याला त्या मांजराचं चित्र, त्याचा रंग, उंची, चाल, त्याचा आवाज या सगळ्या गोष्टी मांजर या नावाखाली तो लक्षात ठेवतो आणि ही गोष्ट त्याच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होऊन जाते. कारण आईने सांगितलंय त्यामुळे हे नक्कीच काहीतरी महत्वाचं आहे आणि उपयोगाचं आहे हे त्या मुलाच्या लक्षात येतं. आता जर अनेक वर्षांनंतर त्या मुलाला पुन्हा एकदा एखादं मांजर दिसलं पण ते वेगळ्या रंगाचं आहे, आकाराचं आहे आणि वेगळ्या पोझिशनमध्ये बसलेलं आहे, तरी सुद्धा क्षणार्धात तो मुलगा हे मांजरच आहे हे ओळखू शकतो. आता हे कसं होतं तर या नवीन मांजराचा रंग, आकार, पोझिशन बघून मनातल्या कोट्यवधी प्रतिमांमधल्या फक्त काहीच निवडून त्याचं मॅचिंग केलं जातं, तुलना केली जाते आणि हे सगळं होऊन त्याच्या लक्षात येतं की हे मांजरीप्रमाणेच आहे, म्हणजे ही हे मांजर आहे हे त्याला लगेच कळतं. आणि त्याचा आवाज म्याव ही गोष्ट सुद्धा त्याला कारणीभूत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपला जो मेंदू आहे त्याच्या डेटाबेसमध्ये इतके कोट्यावधी शब्द, प्रतिमा, वास, गंध, रंग हे स्टोअर केलेलं असतं आणि त्याची पटापट आपण म्हणतो ना की ते सर्च केलं जातं. आणि सर्च करण्याचा स्पीड किती असेल कारण प्रश्न विचारल्यानंतर आपण दुसऱ्या
मिनिटाला नाही दुसऱ्या सेकंदाला उत्तर देत असतो. म्हणजे हे सर्च करण्याची प्रोसेस किती स्पीड असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. कुठल्याही गोष्टीचे आकार, रंग, वास, चव अशा असंख्य गोष्टी आणि गुणधर्म हे कम्प्युटरच्या डेटाबेस सारखे मेंदूच्या दीर्घकालिक स्मृतीमध्ये एकाच ठिकाणी साठवलेले असतात असं आपल्याला वाटेल, पण तसं नाहीये. ही माहिती जी आहे ती खूपच विखरून ठेवलेली असते. म्हणजे थोडक्यात काय तर आपला मेंदू, त्याचे भाग, मेमरीचे प्रकार या सगळ्याविषयी आपण जाणून घेतलं. आणि लॉंग टर्म मेमरीमध्ये या गोष्टी का आपण लक्षात ठेवतो किंवा आपण विसरत नाही याचं कारणसुद्धा आपण लक्षात घेतलं. कारण लॉंग टर्म मेमरीमध्ये त्या गोष्टींची सतत सतत उजळणी होत असते. आणि म्हणूनच मी मागच्या भागातसुद्धा सांगितलं होतं की तुमचा एखादा वाढदिवस आठवायला सांगितला, त्या वाढदिवसाला कोण कोण आले होते, त्या वाढदिवसाला तुम्ही गुलाबजाम खाल्ला होता, हे सुद्धा तुम्ही सहज आठवून सांगू शकता. आता हे झालं स्मृतीविषयी, पण विस्मृती का होते याविषयी आपण जाणून घेऊया. स्मृतीनाश किंवा विस्मृती आपण ज्याला म्हणतो तर ती कोणकोणत्या गोष्टींमुळे होऊ शकते. जर तुम्ही खूप ताणतणावाच्या परिस्थितीमधून जात असाल तर तुम्हाला स्मृतीभ्रंश होऊ शकतो. मानसशास्त्रीय किंवा शारीरिक कारणांमुळे सुद्धा स्मृती नष्ट होते, यालाच आपण स्मृतीनाश असं म्हणतो. बऱ्याचदा आपली भावनिक स्थिती सुद्धा स्मृतीनाशाला कारणीभूत ठरू शकते हे संशोधकांच्या लक्षात आलेलं आहे. आपल्या मनाच्या अवस्थेप्रमाणे आपल्या काही गोष्टी लक्षात राहतात तर काही विसरल्या जातात. यालाच सद्यस्थितीवर अवलंबून असणारी स्मृती किंवा स्टेट डिपेंडंट मेमरी असं बोवर नावाचा संशोधक म्हणतो. याशिवाय स्मृती नाश होण्याचं आणखी एक कारण म्हणजे मेंदूला अपघात होणं. जेव्हा एखाद्याला अपघात होऊन मेंदूला इजा होते तेव्हा त्याला स्मृतीनाश होतो. पण अपघात होऊन मेंदूला इजा झाली असली तरी सुद्धा काही वेळा त्या पेशंट्सना अपघातापूर्वीच्या गोष्टी सुद्धा आठवतात, किंबहुना अपघात झाल्यानंतरच्या गोष्टी सुद्धा कधी कधी आठवतात. याचं कारण असं की मेंदूच्या टेम्पोरल लॉब, फ्रंटल लॉब आणि हिप्पोकॅम्पस यांना दुखापत झाल्यामुळे त्याला स्मृतीनाश झालेला असतो. याशिवाय स्मृतीनाशाचं अजून एक कारण म्हणजे जे आपल्याला नेहमीच शाळेत सुद्धा सांगितलं जातं, सात्विक अन्नाचा अभाव. त्यामुळे सात्विक अन्न, पौष्टिक अन्न आपण का घेतलं पाहिजे आणि ते वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याची गरज सुद्धा वेगवेगळी असते. तर आपल्या गरजेनुसार, आपल्या शारीरिक कष्टांनुसार आपण ते अन्न, सकस अन्न घेणं किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. याशिवाय अजून एक कारण आहे की कमी झोप, अपुरी झोप हे सुद्धा स्मृतीनाश होण्याचं महत्वाचं कारण आहे. गेल्या काही वर्षात म्हणजे मला असं वाटतं 15 वर्षांमध्ये खूप अभ्यास झाला याविषयी. आणि जे कमी झोपतात ते पटकन गोष्टी विसरतात, त्यांच्या ओठावरती नावं येत नाहीत. म्हणजे त्यांच्या लक्षात असतं ते नाव पण ते काही केल्या ओठावरती येतच नाही आणि बऱ्याच वेळानंतर त्यांना ते आठवतं. तर याचं कारण आहे प्रचंड ताणतणाव, स्ट्रेस, अपुरी झोप. तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करण्याची गरज आहे. मंडळी, अच्युत गोडबोले यांच्या मनात या पुस्तकाविषयी आपण बोलत होतो आणि स्मृतीविषयी त्यांनी इतकं सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि आपल्या लाडक्या मराठी भाषेत त्यांनी हे सगळं सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. तर तुम्ही आवर्जून हे पुस्तक वाचा. कारण जरी हे पुस्तक 600 पानांचं असलं तरी सुद्धा त्यातल्या गोष्टी इतक्या रंजक आहेत, इतक्या महत्वाच्या आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्या वापरतोय, त्यामुळे नक्की तुम्ही त्या वाचल्याच पाहिजेत. याच नोटवर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

F-43 you had, I didn't hear any, but I'd had jump on flag me down.

appreciate it.